229.9 meters अर्थात 1305 kHz आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. सुप्रभात श्रोत्यो, पहाटेचे 5:55 झाले आहेत. श्रोत्यो, आज वार सोमवार, भारतीय सौरतिथी 13 अश्विन शके 1948 अर्थात दिनांक 5 ऑक्टोबर 2026. श्रोत्यो, आकाशवाणी परभणी केंद्राच्या FM band 102 MHz आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता. तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता. कार्यक्रमारंभी ऐकूया श्रोत्यो मंगलध्वनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनेवादन श्रुतुभराग हिंडोल आपण ऐकत आहात. सकाळचे 6 वाजतात. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आपण ऐकत आहात 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं परभणी केंद्र.

श्रोतेहो नमस्कार. तडजोड हा आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय जिव्हाळ्याचा शब्द. जुन्या जाणत्या वयस्कर मंडळीकडून अनुभवाची शिदोरी ज्यावेळी आपल्याला मिळते तेव्हा त्यांच्या तोंडूनसुद्धा हाच शब्द बाहेर पडतो की आयुष्यात तडजोडीशिवाय पर्यायच नाही. काय असते हो ही तडजोड? तडजोड म्हणजे समझोता, समेट, सलोखा, नमते घेणे, जे पूर्वीच्या काळी खूप दिसायचं पण आता मात्र तडजोड, नमते घेणे ही बाब दिसत नाही. का? तर मी मोठा की तो मोठा, अहंकार आडवा येतो ना. माझी बाजू अजिबात चूक नाही हेच सर्वांना समजून सांगण्यात आपला वेळ वाया जात आहे. यामुळे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आनंद मात्र हिरावून जात आहे. वास्तविक आपल्या घरातील वडीलधाऱ्यांनी आपल्याला लहानपणापासून माघार घेणे, तडजोड करणे हा गुण आपल्यामध्ये रुजविला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तर माऊलींनी स्पष्ट केलं आहे की ज्याला आयुष्यात आनंद मिळवायचा आहे त्याने माघार घ्यावी, नमते घ्यावे. विचारांवर मतभेद असू शकतात पण मनभेद असू नये. सोप्या भाषेत सांगायचे तर दोन्ही बाजूकडून एक एक पाऊल मागे घेतले की सुवर्णमध्य नक्कीच सापडतो. वादावर सुसंवाद साधणे म्हणजेच तडजोड होय. न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन आणि अन्य अनेक व्यवस्थापनांमध्ये दिवसेंदिवस कामाचे ताणतणाव वाढलेले दिसत आहेत. त्यातूनच लोकन्यायालय ही संकल्पना पुढे येऊन बऱ्याच गोष्टी तडजोडीच्या माध्यमातून, सामोपचारातून मिटविल्या जात आहेत. मानवी जीवनात तडजोडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कौटुंबिक, सामाजिक सलोखा टिकवून त्यात सुधारणा करावयाची

0: असेल तर तडजोड खूप महत्वाची ठरते. आपल्या देशात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, जी आता खूप कमी प्रमाणात निदर्शनास येते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे त्या कुटुंबात काटकसर हा गुण सर्वांमध्येच विकसित होत असायचा. मिळून राहणे, एकत्रित राहणे, सर्वांचे सुखदुःख एकमेकांना सांगणे, त्यांचे निराकरण घरातील वरिष्ठांकडून बऱ्याच वेळा प्रश्नांची उकल केली जायची किंवा तडजोड केली जायची. थांबा, काही दिवस वाट पाहू, असे धोरण असायचे. परंतु आज नवीन पिढीमध्ये वाट पाहणे, एखादी बाब मिळण्यासाठी उशीर लागू शकतो ही बाब त्यांच्या विचारात येतच नाही. यामुळे मन अशांत होऊन राग, चिडचिड, मानसिक अशांतता असे गोंधळ उडताना आपण पाहत आहोत. यातून कौटुंबिक सामाजिक अशांतता वाढते. या सर्व बाबींवर एकच उपाय असतो आणि तो म्हणजे तडजोड. परंतु ती तडजोड योग्य असेल तरच तिचे सुयोग्य परिणाम आपल्याला दिसतात. तडजोडीमुळे दोन्ही बाजू सुखावल्या पाहिजेत, त्यांच्यामध्ये समाधान दिसले पाहिजे. यामध्ये कुणाचाही स्वाभिमान दुखावला गेला नाही पाहिजे आणि त्या तडजोडीमुळे तत्व मूल्य जपली गेली पाहिजेत. या तडजोडीमुळे सर्वात महत्त्वाचे काम तर यशस्वी झालेच पाहिजे, शिवाय नाते टिकून राहिले पाहिजे. तडजोड करणे म्हणजे सुसंवाद साधणे होय. यामध्ये कुणाबद्दलही आकस मनात न ठेवता स्पष्ट, सुयोग्य व संतुलित बोलले पाहिजे. यात फक्त स्वतःचाच विचार न करता समोरील व्यक्तीची अडचण व परिस्थिती समजून घेतली पाहिजे. माझंच खरं पेक्षा खरं ते माझं ही वृत्ती ठेवा, तरच तडजोड यशस्वी होते. लक्षात ठेवा, तडजोड म्हणजे हार नसून व्यक्ती, परिस्थिती, नातेसंबंध या सर्वांचा आदर करत काढलेला सम्यक मार्ग होय. धन्यवाद.
1: श्रोते, अजय महाजन यांच्याकडून तडजोड याविषयी आपण ऐकत होता विचार शलाका या कार्यक्रमात. नमस्कार परभणी अंतर्गत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते, आता आनंद घेऊयात मंगल प्रभात या कार्यक्रमाचा. ऐकूयात कार्यक्रमात सुरुवातीला वसंत निनावे यांची शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे कमलाकर भागवत यांनी आणि स्वरबद्ध केली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

सुमन कल्याणपूर यांचा मधुर स्वर श्रुते हो आपण ऐकत होता. आद्यदैवत गणेशाची आराधना आपण ऐकलीत. श्रुते हो आता ऐकूयात कार्यक्रमातील पुढील रचना, जी आपल्या जीवनाचाच मर्म सांगते. गात आहेत सुधीर फडके. शांताराम आठवले यांची ही रचना आहे आणि संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी.

सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांची युगल स्वरातील ही भक्तिरचना आपण ऐकत आहात मंगल प्रभात या कार्यक्रमात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

सुधीर फडके यांनी लता मंगेशकर यांच्यासह गायलेली आणि संगीतबद्ध केलेली भक्तिरचना आपण ऐकत होतो श्रोतो. शांताराम आठवले यांची. कार्यक्रमातील यानंतरची भक्तिरचना गात आहेत पंडित भीमसेन जोशी. संत एकनाथ महाराज रचित ही रचना संगीतबद्ध केली आहे राम फाटक.

श्रोतेहो, पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात आपण ऐकत होता संत एकनाथ महाराज यांची रचना. ऐकूया कार्यक्रमातील पुढील भक्तिरचना. संत ज्ञानेश्वर महाराजांची गात आहेत लता मंगेशकर.

श्रोते हो, अवचिता परिमळू संत ज्ञानेश्वर महाराजांची ही अप्रतिम रचना. गात आहेत लता मंगेशकर. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या रचनेमध्ये भक्तीचा अतिशय सुंदर अनुभव व्यक्त झाला आहे. अवचित परिमळू म्हणजे अचानक दरवळणारा सुगंध. ज्याप्रमाणे एखादा सुगंध नकळत आपल्या मनाला प्रसन्न करून जातो, त्याचप्रमाणे परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीवही अचानक मनात दरवळते आणि संपूर्ण मन आणि जीवन भक्तिरसानं भरून जातं, असा अगदी सुंदर अर्थ या गाण्याचा आहे.

दीदींच्या स्वरांनी एक विलक्षण माधुर्य प्राप्त करून दिलं आहे. आपण ऐकतोत लता दीदी यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची अवचित परिमळू ही भक्तिरचना. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. ऐकूया श्रोते हो कार्यक्रमात यानंतर बुद्धगीत रचना.

श्रुती हो आपण ऐकत होता कृष्णा शिंदे यांच्या आवाजात मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली बुद्ध गीत रचना. श्रुती हो भक्ती संगीताच्या या कार्यक्रमामध्ये आता ऐकूयात समूहस्वरात देशभक्तीपर गीतरचना.

स्वरात राष्ट्रभक्तीपर गीत रचना आपण ऐकली. भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सोनू निगम यांच्या युगल स्वरात हिंदी भक्ती रचना.

सहकाऱ्यांच्या स्वरात. आणि या हिंदी भक्ती रचनेसह मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. भक्तिसंगीताचा आनंद श्रोते आपण घेतलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 229.9 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेवयानंतर ठीक 6:40 कृषीवाणी हा शेतकीविषयक कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. आज आपण ऐकणार आहोत पशुधनातील लंगडणे आणि उपचार पद्धती याविषयी डॉक्टर सचिन पाटील यांनी दिलेली माहिती. ऐकूया श्रोते हो पशुधनातील लंगडणे आणि उपचार पद्धती याविषयी माहिती.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर सचिन उत्तमराव राऊत, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे कार्यरत आहे. तर बंधूंनो, आपण बघतो की आपल्या जनावरांना काही आजार झाल्यावर आपण त्यांना पशुवैद्यकाकडे घेऊन जातो आणि त्यांच्याकडून उपचार करतो. परंतु काही आजारांमध्ये आपण काही घरच्या घरी उपाययोजना करणे गरजेचं असते, किंवा डॉक्टर आपल्याला त्याप्रमाणे पशुवैद्यक आपल्याला सुचवतात. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे लंगडण्यासाठी काही फिजिओथेरपीज असतात, त्या करणे गरजेचं असते. तर त्या आपल्याला घरच्या घरीच नैसर्गिक साधनांचा वापर करून करता येतात. तर ह्या उपचार पद्धती काय आहेत याविषयी आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. तर लंगडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाज देणं गरजेचं आहे. या पद्धतीमध्ये मसाज केल्यामुळे किंवा मर्दन केल्यामुळे त्या भागातील रक्तपुरवठा वाढतो आणि त्यामुळं सूज उतरण्यास मदत होते. प्रामुख्याने ही उपचार जुनाट किंवा तीव्र अशी सूज असलेली भाग जे असतील त्या ठिकाणी वापरणं गरजेचं असते. बऱ्याच वेळेस जनावरांना मार लागलेला असतो आणि उपचार झाला नसतो, तर अशा वेळेस ही पद्धत वापरली तर जास्त फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल असेल किंवा त्याचा वापर केला तरी चालते. सूज आलेल्या भागावर मुठीने हलक्या दाब देऊन वारंवार खालीवर अशा प्रकारे हालचाल करून आपण मसाज करू शकतो. त्यानंतर सूज आलेल्या भागावर बोटाच्या टोकांनी गोलाकार चोळावे, म्हणजे मसाज व्यवस्थितरित्या होईल. सुजलेल्या किंवा दुखणाऱ्या भागावर रोज 5 ते 10 मिनिटे मसाज केल्यानंतर ही उपचार पद्धती आपल्याला साधारणतः 5 ते 7 दिवस वापरावी लागते, म्हणजे त्या भागामध्ये रक्तपुरवठा वाढून आजार दुरुस्त होण्यास मदत होते. दुसरी जी उपचार पद्धती आहे ती उपचार पद्धती म्हणजे शेक देणे. आपणसुद्धा या पद्धतीचा आपल्यासाठी वापर करत असतो. शेक देताना गरम पाण्याचा किंवा कोरडा शेक देखील वापरण्यात येतो. गरम पाण्याचा शेक हा ओला शेक या पद्धतीमध्ये येतो आणि कोरड्या शेक या पद्धतीमध्ये आपण वाळू किंवा विटकरीचा तुकडा गरम करून कपड्यामध्ये गुंडाळून त्याद्वारे आपण सुजलेल्या भागावर शेक द्यावा. हा जो शेक आहे साधारणतः 10 मिनिटापर्यंत देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे साधारणतः 5 ते 7 दिवसापर्यंत आपण शेक देऊ शकतो. शेक देताना एक काळजी घेणं गरजेचं आहे की जी गरम शेक आहे, उदा पाणी किंवा विटकर वगैरे, तर ही फार गरम करणं गरजेचं नाही. साधारण गरम असली तरी चालेल. जितकं सहन करू शकेल आपण किंवा जनावर तेवढं गरम असणे गरजेचं आहे. नसता जास्त गरम जर असेल तर त्यावेळेस चटका लागण्याची शक्यता होऊन दुसरीच इजा होईल. आणि जर कमी प्रमाणामध्ये गरम असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यानंतर जलोपचार ही एक पद्धती आहे. या जलोपचार पद्धतीमध्ये थंड पाण्याचा वापर करता येतो. अगदी थंड झालेले पाणी सुजलेल्या भागावर 10 ते 15 मिनिट सोडावे. आणि दुसरा यामध्ये पद्धत आहे तो म्हणजे गरम जलोपचार. या गरम जलोपचारामध्ये सुद्धा गरम केलेलं पाणी दुखलेल्या भागावर ओतावं. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे गरम म्हणजे आपल्याला किंवा जनावरांना सहन होईल इतकंच गरम.

त्यापेक्षा जास्त नाही, त्यामुळे इतर समस्या होण्याची शक्यता असते. मात्र या ठिकाणी जर जखम असेल तर त्या ठिकाणी ह्या पद्धतीचा वापर करणं टाळावं, किंवा त्यापूर्वी जखम झालेल्या भागावर जंतुनाशक औषध टाकावी आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर हे उपचार करावेत. तर अशा प्रकारे ह्या पद्धतीमुळे घरच्या घरी बऱ्याच प्रमाणामध्ये लाभ होतो. धन्यवाद.

श्रोतो, कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत पशुधनातील लंगडणे आणि उपचार पद्धती याविषयी माहिती आपण ऐकलीत डॉक्टर सजिन पाटील यांच्याकडून. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर श्रोतो, ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. दरम्यान हे वाद्यसंगीत

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू सगळ्यांचा निरोप घेतोय आणि निसर्गात आगमन होतंय सुंदर ऋतूचं, तो ऋतू म्हणजे शरद ऋतू. अर्थातच या ऋतूच्या प्रारंभी अधूनमधून पावसाळ्यातील दमट स्थिती, बारीक बारीक पावसाच्या सरी या जाणवत आहेतच, पण बहुतांशी वेळेला आकाश निरभ्र आणि स्वच्छ दिसत आहे. दुपारच्या वेळेला कडक ऊन विशेषत्वाने जाणवत आहे. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारण सप्टेंबर शेवट ऑक्टोबर या महिन्यामध्ये सूर्यसंताप हा प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच याला म्हणजेच या कालावधीला ऑक्टोबर हीट असं संबोधलं जातं. वातावरणातील हा बदल शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो. याच संदर्भात या भागामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. श्रोते हो, शरीरातील वात, पित्त आणि कफ दोषांची स्थिती ही बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना काही नियम पाळावेत असं आयुर्वेद शास्त्रामध्ये उल्लेख आहे, जेणेकरून बदलत्या ऋतूतील वातावरणात शारीरिक व्याधींना प्रतिबंध करणं सोपं जातं. शरद ऋतूतील वाढत्या सूर्यसंतापाच्या परिणामी शरीरातील संचित पित्त प्रकुपित होतं आणि वर्षा ऋतूतील शैत्यामुळे प्रकुपित झालेल्या थंड वाताचं शमन होऊ लागतं. वातावरणामुळे झालेल्या या शारीरिक दोषस्थितीच्या बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. काही चांगला तर काही प्रमाणात विपरीत परिणाम होताना दिसून येतो. चांगला परिणाम असा होतो की पावसाळ्यामध्ये मंद झालेली पचनशक्ती वृद्धिंगत होते, परिणामी भूक चांगली लागू लागते. परंतु गेले 2-3 महिने पावसाळ्याशी जुळवून घेतलेल्या शरीराला वातावरणातील हा बदल सहन होत नाही. पित्तविकार, उष्णता, घोळणा फुटणे, शौचावाटे रक्त पडणे, डोळ्यांची आग अशी विविध लक्षणे त्रास देऊ लागतात. तळहात तळपायांची आग, भरपूर घाम येणे, घामोळे येणे, त्वचेवर उष्णतेचे फोड, त्वचा कोरडी पडणं, खाजणं अशी लक्षणं देखील या दिवसात आढळून येतात. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना थकवा देखील या दिवसात खूप प्रमाणात येतो. अशा वेळेला पाणी भरपूर प्यावं, शतावरी कल्प दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यावा, बाहेर जाण्यापूर्वी सोबत पाणी, सरबत हे सगळं जवळ ठेवावं, जेणेकरून थकवा जाणवणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली

0: थकवा आणि पित्ताचा त्रास कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या या दोन्हीचा अभ्यास अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे. कारण आयुर्वेदाचं उद्दिष्ट हे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजेच निरोगी अवस्थेमध्ये निरोगीपणा हा कायमस्वरूपी टिकवून ठेवणं हे आहे. व्याधीवरती चिकित्सा उत्तम पद्धतीने तर आहेत, पण व्याधी होऊ नयेत, वारंवार त्रास होऊ नये म्हणूनही तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याचा अतिशय सुंदर अभ्यास आयुर्वेद शास्त्रामध्ये केला गेलेला आहे, ज्याचा अंगीकार सर्वांनीच करावा असं मला मनापासून वाटतं. त्यानुसार शरद ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या पित्ताचा विचार करून आपला आहारात थोडा बदल करावा, थोडी औषधी योजना, थोडं पथ्य हे जर आपण नीट सांभाळलं तर शरद ऋतूतील निसर्गाचा आस्वाद आपण सगळेजण आनंदाने नक्कीच घेऊ शकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य या विषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05.
1: परिसर श्रोतेहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. आजपासून 4 भागात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती आपण ऐकणार आहोत. आज ऐकूया याचा पहिला भाग. वेगवेगळ्या देवतांची वाहनं किंवा प्राणी अथवा पक्षीमुखी देवता हा एक कुतूहलकारक विषय. पृथ्वीच्या पाठीवर केवळ माणूस नव्हे तर दृष्टीस पडणाऱ्या आणि न पडणाऱ्या सर्व जीवांना जगण्याचा समान अधिकार आहे हा मुद्दा त्यातून अधोरेखित केला गेलेला आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये एक छान उल्लेख आहे. तिथे म्हटलंय की ज्ञानिनो मनुजा हा सत्यम किंतु ते नही केवलम. म्हणजे काय तर मनुष्य हा ज्ञानी आहे परंतु तोच तेवढा ज्ञानी आहे असं नव्हे. पशुपक्षी देखील ज्ञानवान असतात. हिंदू अथवा बौद्ध विचार परंपरेत विविध देवतांची चर्चा आपल्याला आढळते. त्यातल्या मूर्तीशास्त्रामध्ये कित्येक प्राणी आणि पक्षी आढळतात ज्यांचा विचार आपण सहसा ईश्वराच्या आयामांमध्ये फारसा केलेला नसतो. असं एक उदाहरण आपण घेऊया, ते आहे मुंगूस या प्राण्याचं. हिंदू मूर्तीशास्त्रात कुबेर या धनदेवतेची चर्चा आढळते. कुबेर मुंगूसावर आरूढ असल्याचा उल्लेख आहे. धनाची राखण करणाऱ्या सापांवर विजय मिळवल्याचं प्रतीक म्हणजे मुंगूस. ज्ञान आणि करुणेचं रूप असलेल्या गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला नाही, परंतु त्यांच्या नंतर बौद्ध दर्शनाचे विविध पैलू निर्माण झाले. साधनेच्या विविध पद्धती आल्या, त्यातून अतिशय सुंदर अशा बौद्ध मूर्तीकलेचा आविष्कार झाला. विविध बौद्ध देवतांची अतिशय देखणी, लयदार आणि विचार प्रवर्तक शिल्प, चित्र आणि भित्तीचित्र नेपाळ, श्रीलंका, भारत, जपान, चीन आणि तिबेटमधल्या संस्कृतीत आढळतात. ही रूपं विचारांशी, गुणांशी आणि निसर्गाशी जोडली गेलेली दिसतात. तिबेटमधल्या लामांच्या उपासनेत सूर्योदयाच्या वेळी मारीची या देवतेचं आवाहन केलं जातं. त्यावरून तिचं सूर्याशी असलेलं नातं लक्षात येतं. हिंदू सूर्यदेवतेशी तिचं काही प्रमाणात साधर्म्य आहे. तिचा रथ 7 वराहांकडून ओढला जातो. मारीची देवतेचं अस्तित्व नेहमी चैत्याच्या आतल्या भागात असतं. ती नेहमी आलीढ रूपात उभी असून रथावर आरूढ असते. साधनमाला ग्रंथात मारीची देवतेची विविध रूपं वर्णिली गेलेली आहेत. साधना प्रकारानुसार ती 1, 3, 5 अथवा 6 मुखांची असू शकते. तिला 2, 8 आणि 10 किंवा 12 हात मूर्तींमध्ये दाखवले जातात. साधारणपणे तिच्याबरोबर वर्ताली, वदाली, वराली आणि वराहमुखी अशा नावांच्या सेविका असतात. मारीची देवता जेव्हा अधिक मुखांची दाखवली जाते तेव्हा तिचं एक मुख मादी वराहरूपी असतं. वस्तुत वराहमुख आणि 7 वराहांचा रथ या दोन्ही गोष्टी मारीची देवतेच्या महत्वाच्या ओळखीच्या खुणा समजल्या जातात. सुई आणि दोरा ही तिची दोन महत्वाची चिन्ह आहेत. या चिन्हांमध्ये फार छान अर्थ दडलेला आहे. दुष्ट माणसांची मुखं आणि डोळे

0: शिवून टाकण्यासाठी त्या सुई दोराचा ती उपयोग करते असं मानलं जातं. मारीची देवतेच्या विविध रूपांचं आणि साधनांचं वर्णन आपल्याला आढळतं. तिबेटी बौद्ध परंपरेत मारीची देवता पहाट वेळची किंवा प्रकाशाची, वेदनामुक्तीची तसंच सर्व जीवांना ज्ञानप्राप्तीची व्हावी अशी कामना करणारी देवता मानली जाते. जपानच्या बौद्ध परंपरेत ती रणदेवता मानली जाते. जंभल हा कुबेर सदृश देव आहे, तो भाग्य आणि संपत्ती यांचा देव आहे. करुणेचं प्रतीक असलेल्या अवलोकितेश्वराचं एक रूप म्हणून देखील त्याला मान आहे. त्याच्या हातात मुंगूस आहे. त्या मुंगुसाच्या पोटावर तो हाताने थोडासा दाब देत असल्याचं मूर्तीमध्ये सूचित केलेलं दिसतं. दाब दिल्याने ते मुंगूस स्वतःच्या पोटात ठेवलेली रत्न आणि माणकं तोंडातून बाहेर टाकताना दिसतो. स्वतःकडचं ऐश्वर्य दुसऱ्यांच्या पण कामी यावं हा बोध यातून दिला गेलाय. माणूस तसं सहसा स्वच्छेने करत नाही, म्हणून त्याला काही वेळेस आग्रहाने संपत्ती सोडणं भाग पडावं लागतं. हा मुद्दा सूचित केला गेलेला दिसतो. अशा पद्धतीने इतरही काही प्राणीमात्रांची सांगड देवदेवतांशी घातली गेलेली आहे. ते पुढच्या भागांमध्ये ऐकूया. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला पहिला भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम तुम्ही आत्ताच ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:10. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
2: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. अद्य नवदिल्ल्यां प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी स्विट्जरलैंड देशस्य राष्ट्रपतिना गाय पारमेलिन इत्यनेन सह द्विपक्षीय चर्चां करिष्यति. राष्ट्रपतिः पारमेलिनः अद्य प्रातः वरिष्ठैः अधिकारिभिः, व्यापारनेतृभिः च युतेन उच्चस्तरीय प्रतिनिधिसङ्घेन सह भारतस्य त्रिदिवसीयायाम् आधिकारिकयात्रायाम् आगमिष्यति. श्रीमोदी तथा राष्ट्रपतिः पारमेलिनः च व्यापारनिवेशः, विज्ञानं, प्रौद्योगिकी, नवान्वेषणं, गतिशीलता, संस्कृतिः, जनसंपर्कः इत्यादिषु विस्तृतक्षेत्रेषु द्वैपाक्षिकसहयोगस्य प्रगतेः समीक्षां करिष्यतः. राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः, विदेशमन्त्री डॉक्टर एस जयशंकरः अपि तेन सह मेलनं करिष्यतः. विदेशमन्त्री डॉक्टर एस जयशंकरः अवदत् यत् भारतस्य सुरक्षायाः, क्षेत्रीय अखण्डतायाः च संकटस्य समये रूसदेशः अनेकविधैः भारतस्य पक्षे आसीत्. नवदिल्ल्यां 62वें म्यूनिक सुरक्षा सम्मेलने भाषमाणः विदेशमन्त्री अवधानं दत्तवान् यत् यदा विश्वस्य अधिकांशः भागः भारतस्य अनन्तरं सैन्यशासनस्य समर्थनम् इच्छति स्म तदा रूसदेशः एकः देशः आसीत् येन सह भारतस्य सम्बन्धः अतीव उत्तमः आसीत्. सः अवदत् यत् भारतरसिया सम्बन्धाः परम्परया अनेकैः विधैः निर्मिताः सन्ति. सः अवदत् यत् अद्य द्वैपाक्षिकसम्बन्धः, आर्थिकसम्बन्धः च ततः परं विस्तृतः. डॉक्टर जयशंकरः अवदत् यत् द्वयोः देशयोः मध्ये सैन्यस्य, परमाणोः, अन्तरिक्षस्य च घटकाः सन्ति, अपि च व्यापारस्य, निवेशस्य महती मात्रापि अस्ति. संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते.
3: यात्रारताः अपि जगद्वृत्तान्तेन सह एकीभूताः तिष्ठन्तु. एक्स पटले @AIRNewsAlerts इत्यनुगच्छन्तु. पीबी शब्द माध्यमेन च आकाशवाणी वार्ताः श्रृण्वन्तु.
2: भारत कनाडा देशौ अद्य ओटावा

0: नगरे प्रस्तावितस्य व्यापक आर्थिक सहभागित्व सन्धेः पञ्चम चरणीय वार्तालापं प्रारब्धवन्तौ। उभयोः 26,000-2,000-तमवर्षस्य अन्तपर्यन्तं व्यापार सन्धिं समापयितुं लक्ष्यमस्ति। द्वयोः देशयोः मुख्य वार्ताकाराणां नेतृत्वे पञ्चदिवसीयः चक्रः अस्मिन् मासे 9 दिनांकपर्यन्तं प्रचलिष्यति। पूर्वं गतमासस्य 18 दिनांके नवदिल्ल्यां परिसमाप्तम् अभवत्। अधुना अधिकारिणः अन्तिमस्वरूपे द्रुतगत्या प्रगतिं कर्तुं प्रणोदयन्। मार्गपरिवहन राजमार्गमन्त्रालयः अद्यारभ्य गुजरातराज्ये 2-दिवसीयस्य चिन्तनशिबिरस्य आयोजनं करिष्यति। अस्मिन् सम्मेलने केन्द्रस्य राज्यानां कार्यान्वयन अभिकरणानां च वरिष्ठप्रतिनिधयः सम्मिलिताः भविष्यन्ति, येन ते देशे राजमार्गस्य मूलसौकर्याणां विकासस्य वितरणस्य च विषये प्रमुखविषयेषु चर्चां करिष्यन्ति। कार्मिक लोक अभियोग निवृत्ति वेतन मंत्री डॉक्टर जितेन्द्र सिंह अद्य नवदिल्ल्यां 17वें निवृत्ति वेतन न्यायालयस्य अध्यक्षता करिष्यति। कार्मिक लोक परिवाद निवृत्ति वेतन मंत्रालयः सूचितवान् यत् अतिवरिष्ठ निवृत्ति वेतन ग्रहीतानां परिवार निवृत्ति वेतन ग्रहीतानां च दीर्घकालं यावत् विलंबितानां 97,800 यावत् परिवादानां निवारणं भविष्यति। फुटबॉल क्रीडायां गतविजेता मोहन बागान सुपर जायंट्स दलेन पंजाब एफसी इत्येतं दलं पेनाल्टी द्वारा 43 अंकैः पराजित्य अंतिमस्पर्धायां स्वस्थानं रक्षितम्।
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ
2: मध्यम लहरी 13.5 kHz वर श्रोते हो आकाशवाणीचे परभणी केंद्र आहे। सकाळचे ठीक 7 वाजलेत। जाणून घ्या आज दिवसभरातील बहुविध कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोते हो 7:25 आणि दिलखुलास हा दैनंदिन कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त, विषय आहे चिंता रोग। मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल, ती आम्ही प्रसारित करू 7:40। भावधारा कार्यक्रम 7:50 प्रसारित करण्यात येईल। मराठी चित्रपट संगीत 8:40 आपण ऐकू शकाल। याअंतर्गत अशी ही बनवा बनवी, माझा पती करोडपती, मोलकरीन आणि मानिनी या चित्रपटातील गीतांचा आनंद श्रोते हो आपण घेऊ शकाल। मराठी चित्रपट संगीताचा आनंद श्रोते हो आपण घेणार आहात सकाळी ठीक 8:40। लखलख चंदेरी प्रसारित करण्यात येईल 9:10। 9:35 लोकसंगीत, विषय आहे बंजारा गीत, सहभाग देवी सिंग, सेवा सिंग पवार। श्रोते हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल। मिश्र संगीत आम्ही प्रसारित करू ठीक 10:00। 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम। आज आपण या अंतर्गत ऐकणार आहात अभिनेत्री या चित्रपटातील गीतकार मजरूह यांच्या काही निवडक गीतरचना। संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं। गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल 10:30। ऐकूया श्रोते हो या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक।

शुद्ध अवश्य का कार्यक्रम गाता रहे मेरा दिल 10:30 11:05 आपकी पसंद हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। याअंतर्गत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित फरमाईश गीता ऐकवली जातील। ऐकूया यातीलच एका गीताची ही छोटीशी झलक।

0: श्रोते आपण ऐकत होता झलक आपकी पसंत या कार्यक्रमाची जो आम्ही प्रसारित करू 11:05. 11:30 हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम. याअंतर्गत नैराश्य याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांच्याकडून आपण ऐकाल. निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं. वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल 12:00.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: श्रोते, दुपारी 1:05 गीतबहार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र 1:40. 1:45 भावधारा 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर. श्रोते, कृषीवाणी, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येतील. 2:30 आपण एका नाद ब्रह्मा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या प्रथम प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. श्रोते, आमच्या द्वितीय प्रसारण सभेमध्ये नाद ब्रह्मा कार्यक्रम 5:02 युवाणी 5:30 आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून. साहित्य सौरभ 6:30 सहक्षेपित करण्यात येईल. वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15. 7:30 शेतशिवार हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गोड्या पाण्यातील मत्स्य व मत्स्यपालनामध्ये शीतसाखळी व्यवस्थापन मुलाखत. डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्ने यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करण्यात येईल. कट दुसरं आपण ऐकू शकाल. माशाचा प्रत्येक भाग उपयोगी आणि खास याविषयी माहितीचा भाग पहिला. मुलाखत डॉक्टर सुप्रिया मेश्रे यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. लोकसंगीत 8:15. 8:30 भावधारा. स्पॉटलाईट हा कार्यक्रम 9:15. नादब्रह्म रात्री 10:00. श्रोते, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेची रूपरेषा आपण ऐकली आहेत. आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू.

0: एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी
1: वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओनं दोन्ही पायांवर लादलेल्या 80% अपंगत्वावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर दिव्यांग आणि अनाथ महिलांचं जीवन घडवणाऱ्या
2: 2000 अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या अनाथ व दिव्यांग भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या मीनाक्षीताई निकम,
1: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखालील सेवा यत्न 40 गावच्या स्वयंउदित प्रकल्पाच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदाबाने कृत जय हो मालिका मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 व बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
3: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
4: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताच्या जडणघडणीत भौतिक आणि पायाभूत सुविधांइतकंच बळकट संस्था आणि भक्कम प्रशासनाला महत्व असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक, विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे अचूकपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचना. चारा टंचाईवर मात करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात चारा साक्षरता अभियान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची सांगता, पुढील स्पर्धा कतारमध्ये. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या जडणघडणीत भौतिक आणि पायाभूत सुविधांइतकंच बळकट संस्था आणि भक्कम प्रशासनाला महत्व असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्था ICSI 58व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. ICSI आणि ICMI सारख्या सनदी लेखापालांच्या संस्था विकसित भारताचं महत्वाचे संस्थात्मक स्तंभ असल्याचं त्यांनी नमूद केलं. विश्वास, पारदर्शकता आणि कंपनी प्रशासन या अर्थव्यवस्थेच्या अदृश्य पायाभूत सुविधा असून शाश्वत आर्थिक प्रगतीसाठी गुंतवणूकदारांचा विश्वास आवश्यक असल्याचं ते म्हणाले. देशात उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्सला प्रोत्साहन देत शाश्वत विकासाच्या क्षेत्रात या संस्थेनं जागतिक मानदंड निर्माण केले या शब्दात उपराष्ट्रपतींनी ICSI गौरव केला. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी ICSI सामूहिक प्रयत्न भारताला जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्यास सहाय्यभूत ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशीनंतर पुढील कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, त्यानंतरही आंदोलन सुरू का ठेवलं असा प्रश्नही मोहोळ यांनी उपस्थित केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदमुक्त करण्याच्या मागणीसाठी काल मुंबईत मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0: आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तसंच विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी तसंच देशभरात आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 12 अर्ज दाखल झाले आहेत तर आतापर्यंत 97 इच्छुकांनी 174 अर्ज नेले आहेत. उद्या 6 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या विनियोगाची फेरतपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातल्या 6 सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेल्या 564.54 लाख रुपयांच्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज मंजूर करण्यात आलं होतं त्याच कारणासाठी झाला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी याबाबत सूचना दिल्या. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत अझॉक्सिस्ट्रोबिन आणि थायमेथॉक्सम हे 2 घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारनं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर ही देखील नागरिकांची राष्ट्रभावना अधिक बळकट करणारी ठळक कारवाई होती. आज या कारवाईविषयी जाणून घेऊ.
1: दहशतवादाविरोधात भारताची भूमिका अधिक कठोर आणि स्पष्ट झाली असून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाविरोधातील लढ्याला नवा मापदंड आणि न्यू नॉर्मल प्राप्त झाला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. दहशतवादाचे सूत्रधार आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांकडे वेगवेगळं पाहिलं जाणार नसल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
2: सर्जिकल स्ट्राइक और एअर स्ट्राइक के बाद ऑपरेशन सिंदूर आतंक के खिलाफ भारत की नीति है. ऑपरेशन सिंदूर ने आतंक के खिलाफ लड़ाई में एक नई लकीर खींच दी है. एक नया पैमाना न्यू नॉर्मल तय कर दिया है. हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे.
1: भारतानं दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याची आपली रणनीती अधिक निश्चित, स्पष्ट आणि कठोर केली असल्याचा संदेश सरकारनं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिला आहे.
0: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड तसंच पाटोदा तालुक्यातल्या विविध गावांना भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे अचूकपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळावी यासाठी प्रशासनानं संवेदनशीलतेनं काम करण्याचं आवाहनही मुंडे यांनी केलं. दरम्यान बीड तालुक्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. तालुक्यातल्या 238 गावांसाठी ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश असलेली पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात चारा साक्षरता अभियान व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल ही माहिती देत वैरण व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं. चाऱ्याची पौष्टिकता वाढवणं, कडबा कुट्टीचा वापर वाढवणं तसंच हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून त्याची योग्य पद्धतीनं साठवणूक करणं

0: यावर त्यांनी विशेष भर दिला. विसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा काल शानदार समारंभानं समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धांमध्ये भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई करत पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं. नेमबाजीमध्ये 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरू धांडानं या समारोप समारंभात ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचं नेतृत्व केलं. या खेळांची ज्योत आणि ध्वज 2030 आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमान असलेल्या कतारकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान भारतीय गोल्फ युनियननं या स्पर्धेतली देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्सीला 10 लाख रुपये पुरस्कार जाहीर केला आहे. राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेला काल परभणी इथं सुरुवात झाली. राज्य शासनाचा क्रीडा विभाग, परभणी जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सन्मान होणार आहे. पुढच्या सोमवारी 12 ऑक्टोबरला नवी दिल्लीत आयोजित विशेष कार्यक्रमात हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. या योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीडसह 9 जिल्ह्यांमधून प्रत्येकी 4 प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारताच्या जडणघडणीत भौतिक आणि पायाभूत सुविधांइतकंच बळकट संस्था आणि भक्कम प्रशासनाला महत्व असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक, विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची तसंच आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: ~229 अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळची 7:20 झालेत. जाणून घ्या आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
2: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.
1: श्रोतो, आज 7:40 प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आम्ही प्रसारित करू. याअंतर्गत चिंता रोग याविषयी आपण एका तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांच्याकडून ऐकूया. श्रोतो, या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक.
3: आपण चिंतारोग या आजाराविषयी अधिक माहिती देणार आहोत. डॉक्टर, सुरुवातीला आपण काय सांगाल थोडक्यामध्ये की चिंतारोग म्हणजे काय?
4: चिंतारोग म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला अँझायटी डिसऑर्डर असे म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीची काळजी वाटायला लागते आणि ही होईल की नाही, ते असं झालं तर, तसं झालं तर, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तर याला आपण चिंतारोग असं म्हणतो.
3: अच्छा,
4: तर याचे काही प्रकार आहेत. तर त्या प्रकारामध्ये एक असं पॅनिक अटॅक आहे.
1: श्रोतो, झलक आपण ऐकत होता 7:40 प्रसारित केल्या जाणाऱ्या प्रायोजित कार्यक्रमाची. तेव्हा अवश्य ऐका श्रोतो, 7:40 चिंतारोग याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांच्याकडून. श्रोतो, आज 8:40 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात. ऐकूया या कार्यक्रमातील प्रसारित केल्या जाणाऱ्या गीताची एक छानशी झलक.

शतू झलक आपण एक होता 8:40 प्रसारित केल्या जाणाऱ्या मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची. यानंतर ठीक 7:25 श्रोतेहो दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आपण ऐकत आहात मध्यम लहरी 1305 kHz आकाशवाणीचं परभणी केंद्र. ऐकूया श्रोतेहो कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मग तो खोटा असू शकत नाही. एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात. आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले,

0: आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे व्हिक्टीम काय करतात, एक एक जो व्हिक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये व्हिक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्याच बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती. दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथून ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण एकचित्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं, व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत, की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे,
1: त्यांना
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही. ते ते पण व्यक्ती

0: आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या

0: सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का? काय काळजी घ्यायची आपण?
1: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
0: कारण कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारस. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन, म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
1: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे, त्यातले 550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथे दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
0: जागतिक
1: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
0: ऍक्च्युअली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला
1: पाहिजे,
0: प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
1: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच सर. सर, जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
1: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
0: अच्छा,
1: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
0: नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: पेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.
1: मध्यम लहरी 1305 KHz वर आपण ऐकतात आकाशवाणीचं परभणी केंद्र. श्रोतो 7:40 झाले आहेत. प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. विषय आहे चिंता रोग. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूयात. विषय चिंता रोग.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनशांती हॉस्पिटल पाथरी रोड परभणी. आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल डेंटल कॉलेज जवळ पाथरी रोड परभणी. मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88:30-93-13-88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण चिंतारोग या आजाराविषयी उपयुक्त माहिती करून घेणार आहोत. यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार श्रोते हो.
0: जे आपले अनेक श्रोते आजची मुलाखत ऐकत आहेत त्यांना आपण चिंतारोग या आजाराविषयी अधिक माहिती देणार आहोत. डॉक्टर, सुरुवातीला आपण काय सांगाल थोडक्यामध्ये की चिंतारोग म्हणजे काय?
2: चिंतारोग म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला अँझायटी डिसऑर्डर असे म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीची काळजी वाटायला लागते आणि ही होईल की नाही, ते असं झालं तर, तसं झालं तर, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तर याला आपण चिंतारोग असं म्हणतो.
0: अच्छा.
2: तर याचे काही प्रकार आहेत. तर त्या प्रकारामध्ये एक असं पॅनिक अटॅक आहे. पॅनिक अटॅक म्हणजे कधी कधी एखाद्या वेळेस असं अचानक भीती वाटते, अस्वस्थ वाटतं, हृदयामध्ये धडधड होतं, तळपायास घाम येतो, हात थरथरतात, गुदमरल्यासारखे वाटते, पोटात ओढल्यासारखे वाटते, छाती दबल्यासारखी वाटते आणि चक्कर आल्यासारखी वाटते. तर असं अचानक कधीतरी होतं. तर एखाद्या वेळेस इतर काही कारणामुळं जरी झालं, समजा एखाद्या वेळेस काही जेवण उशिरा मिळालं किंवा इतर काही कारणामुळं, पण पेशंटच्या मेंदू असा अलर्ट होतो की हे कशामुळं झालं आणि मला काहीतरी मोठा आजार आहे आणि मग घाबरून मग डॉक्टरांकडे जातात. तर तशा वेळेला डेफिनेटली जर हृदयामध्ये जर धडधड होत असेल तर ते हृदयाच्या डॉक्टरांकडे जातात. मग ते हृदयाचे डॉक्टर त्यांचा ECG काढतात, टेस्ट करतात, म्हणजे तपासण्या करतात. मग तपासण्या केल्यानंतर नॉर्मल असा रिपोर्ट येतात. तर मग त्या रुग्णाला अशी एक भीती असते की मला त्या दिवशी झालं तसं परत होते की काय, तर म्हणून मग त्याला नेहमी असं वाटते की मला असं होतं की काय, मला असं होतं की काय. याला आपण पॅनिक अटॅक असं म्हणतो. तर याच्यामध्ये ते अटॅक येतो. अटॅक येतो तेव्हा मग त्याला तसं वाटतं की मला खरोखरच हृदयाचा आजार आहे, हृदयाचा अटॅक येतो की काय असं वाटतं आणि म्हणून तो घाबरून जातो. तर हे आजार जर वारंवार होत असेल, असे एपिसोड जर वारंवार येत असतील तर मग हृदयरोग तज्ज्ञ सुद्धा मनोविकार तज्ज्ञांना दाखवण्याचा सल्ला देतात. तसे दुसऱ्या प्रकारचा एक चिंतारोग आहे, तो आहे ॲग्रोफोबिया. आपण जसं नेहमी बाहेर फिरायला जातो, कुठं गर्दीमध्ये जातो किंवा कुठं ट्रेननं प्रवास करतो तर आपल्याला काही वाटत नाही, पण अशा रुग्णांना कुठं बाहेर गर्दीमध्ये गेलं तर त्याला असं गुदमरल्यासारखं वाटतं आणि बाहेर कुठं जर ट्रेनने एकट्याने प्रवास करायचा किंवा बसने एकट्याने प्रवास करायचा, त्याला इन्सिक्युरिटी वाटते, त्याला वाटतं मला काही झालं तर, मला जर काही अटॅक आला किंवा मला काही चक्कर आली तर मग कोण आहे काय आहे, तर असं त्याला एक भीती वाटते. त्याच्यामुळे त्याचं लाईफच थोडं कोलमडल्या जातं. मग कुणीतरी सोबत लागतं, नेहमी त्याला कुणाला तरी सोबत ठेवावं लागतं. मग अशा पद्धतीने तो अग्रोफोबिया आहे. अग्रोफोबियामध्ये कधी कधी आपल्या औंढ्याचं जे मंदिर आहे खाली आत जावं लागतं, तर बरेच लोक असे घाबरून बाहेरच थांबतात आणि

0: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला दिलखुलास, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दोनशे 229 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच. दरम्यान ऐका आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
2: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे एक महिना

0: म्हणतात मला शक्यच नाही. तसाच प्रकारचा एक आजार आहे स्पेसिफिक फोबिया. या स्पेसिफिक फोबियामध्ये स्पेसिफिक गोष्टीची भीती वाटते, जसं उंच जागेची भीती. आता काही काही जणांना उंच जागेवर जायचं म्हटलं की भीती वाटते, किंवा पाण्याची भीती वाटते, अशी इंजेक्शनची भीती वाटते, अशी स्पेसिफिक भीती, झुरळाची भीती, तर तो स्पेसिफिक फोबिया असतो. आणि दुसरा एक आहे सोशल फोबिया. सोशल फोबिया म्हणजे असं की सोशल गॅदरिंग कुठं असेल, काही असेल, तर त्यांना वाटतं की मी जे बोलतो ते लोकांना समजेल का, किंवा लोकांना मी बोललेलं आवडेल का, किंवा माझा काही इन्सल्ट होतो की काय, किंवा काही नाही, तर तो ते स्वतःकडे खूप लक्ष देतात आणि बोलण्याकडे खूप लक्ष देतात आणि बऱ्याच वेळेस मग भीतीपोटी अशा ठिकाणी जायचं टाळतात. त्यांना वाटतं की हे आपण टाळलेलंच बरं, म्हणून ते जात नाहीत.
1: अच्छा,
0: अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे जे चिंतारोग आहेत तर त्याच्यामध्ये असे वेगवेगळे लक्षण निर्माण होतात. त्याच्यामध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर पण आहे. समजा एखाद्या वेळेस भूकंप झाला, तर भूकंप झाल्यानंतर वस्तूही हलतात, हे होतात आणि मग पडतात खाली. ते प्रत्यक्ष पाहिलं की नंतर मग काही काही जणांना 9-10 दिवस झोपच लागत नाही, ते सारखं पडलेलं दिसतं, हल्लेलं दिसतं. तर असे जे पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर हे मिलिटरीमध्ये हे एखादं युद्ध झालं आणि तिथं खूप बंदुकीचे आवाज आणि गोळीबार हे ते झाला, तर बऱ्याच मिलिटरीतल्या सैनिकांना पण पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर होतो. समजा काही काही जणांना काही घटना घडली, कोणी टॉर्चर केलं, तर अशा वेळेला पण तसे प्रकारचे पुन्हा पुन्हा ते चित्र दिसतात, पुन्हा पुन्हा ते आठवणी येतात आणि मग त्याच्यातून चिंता निर्माण होते, घबराट निर्माण होते, असं होतं.
1: बर, म्हणजे हे चिंतारोगाचे असे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु आपण दैनंदिन जीवनशैलीमध्ये बघतो की काही विशिष्ट वयानंतर हे या आजाराला सामोरं जावं लागतं का, असं होतं का, की असं म्हटलं जातं की महिलांमध्ये विशेषतः मोनोपॉज वगैरे आल्यानंतर अशा आजारांना जास्त सामोरं जावं लागतं, किंवा पुरुषांना पण 50-60 वर्षानंतर चिंता सतावायला लागते असं म्हटलं जातं, हे खरं आहे का? वयाचा आणि चिंतारोगाचा काही संबंध आहे?
0: नाही, वयाचा आणि चिंतारोगाचा तेवढा संबंध नाही, पण जेव्हा लहान मुलांना कळायला लागतं म्हणजे भीतीची गोष्ट, म्हणजे ती लहानपणापासून थोडी डेप्थ, उंची किती, खोली किती, याची तर कळते भीती हे लहान मुलांना, पण जेव्हा त्यांना कळायला लागतं तेव्हा हळूहळू, समजा जर चिंतारोग हा लहान मुलामध्ये, मोठ्या माणसामध्ये, कुणामध्ये निर्माण होऊ शकतो, पण तुम्ही जे लक्षणं म्हटले की पोस्ट मेनोपॉजल स्त्रियामध्ये किंवा म्हाताऱ्या वयामध्ये, तर हे जे लक्षणं आहेत तर त्यांना कधी कधी त्यांच्या वयानुसार जे प्रॉब्लेम येतात तर त्याच्यामध्ये त्यांना इन्सिक्युरिटी येते, असुरक्षितता येते की मला जाता येईल का, की माझा पाय घसरेल का, मी पडेल का, किंवा मग कधी कधी त्या वयाचा एखादा त्यांचा मित्र एक्सपायर झालेला असतो, बाथरूममध्ये पाय पडतो, फ्रॅक्चर होतं किंवा काहीतरी डेथ होते, हेड इंजुरी होते, तर मग तेव्हापासून त्यांना बाथरूममध्ये जायची भीती वाटते की मी एकटा मग जायचं. अशा तर अशा पद्धतीच्या घटना ऐकल्यानंतर किंवा पोस्ट मेनोपॉजल मध्ये हार्मोनल चेंजेस झाल्यानंतर कधी कधी जे काही पाठीचा त्रास सुरू होतो, कमरेचा त्रास सुरू होतो, तर याच्यातून असे चिंतारोगाची लक्षणे निर्माण होऊ शकतात.
1: अच्छा, बरं, चिंतारोग तुम्ही आता जसं सांगितलं की कोणत्याही वयात आपल्याला हा आजार होऊ शकतो, तर साधारण काय काळजी घ्यायला हवी की यापासून आपण दूर राहू?
0: याच्यामध्ये काळजी एकच घ्यायला पाहिजे की आपण रियालिटी ओरिएंटेड थोडं राहिलं, आपण वास्तव काय आहे त्याच्याशी जर जाणीव करून घेतली, त्याच्याशी जर आपण मिळतं जुळतं धोरण ठेवलं, तर थोडी आपण चिंता कमी होते. कारण कसं आहे की आता समजा एखादा विद्यार्थी आहे, तर त्याला उद्या परीक्षेमध्ये अभ्यास पूर्ण झाला, पण उद्या परीक्षेमध्ये मला मार्क मिळतील का, गार्डिंगला येणारा टीचर कॉपरेट करेल का, मला लिहिता येईल का, पूर्ण लक्षात येईल का माझ्या, तर त्याला वास्तवाचा विचार करायला पाहिजे की माझा जेवढा अभ्यास करायचा तेवढा केला, आता मला परीक्षेला जाणं आणि प्रेझेंटमध्ये राहणं आणि आलेला प्रश्न व्यवस्थित वाचणं आणि उत्तर देणं हे माझं काम आहे. ते जसं होईल तसं त्याला मी फेस करेल. हा, तर यापेक्षा हे असं झालं तर, ते तसं झालं तर, असं जर म्हटलं तर असुरक्षितची जी भावना निर्माण होते आणि त्याच्यातून मग ते मेंदू परत मग चिंतेचा विचार केला की मग बॉडीमध्ये जे ऑटोनॉमिक नर्व्ह सिस्टीम असते तर ती परत मग हृदयाची धडकन वाढवते, तोंड कोरडं पडतं, हातापायाला घाम येतो, ट्रेमर्स येतात, हे ब्रेन परत मग आपला ऍक्टिव्हेट होतो आणि परत ते सुरू होतं. तर त्यापेक्षा वास्तवाची जाणीव ठेवून प्रेझेन्समध्ये राहणं हे म्हणजे आपण याच्यातून चिंता करू शकतो.
1: नक्कीच. वा, खूप उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली डॉक्टर. थोडक्यामध्ये असं आहे की आपल्यासमोर ज्या काही समस्या येतील त्या सकारात्मक दृष्टीनं स्वीकारणं आणि त्या समस्यांचं निराकरण करणं, या गोष्टी जर आपण सतत करत राहिलो तर

0: नक्कीच चिंतारोग या आजारापासून आपण दूर राहू शकतो. खूप उपयुक्त माहिती सांगितली डॉक्टर. डॉक्टर आपण वेळात वेळ काढून आज आपण इथे स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: धन्यवाद श्रोते.
0: आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी, मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ पाथरी रोड, परभणी. मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनशांती हॉस्पिटल पाथरी रोड परभणी.
2: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होता मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित केली. विषय होता चिंतारोग. 7:50 आणि 48 सेकंद झाले आहेत. श्रोते, आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा कार्यक्रम. ऐकूयात वैशाली सामंत यांच्या आवाजातील ही रचना.

श्रोतेहो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. उत्तरा केळकर यांच्या स्वरातील ही भावगीत रचना आपण ऐकली. या रचनेसह श्रोतेहो भावधारा हा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. नादो महानोर यांच्या कवितांचा आनंद श्रोतेहो आपण घेत होता. संगीत होतं हर्षिता अभिराज यांचं. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 मराठी बातम्या अनुक्रमे दिल्ली आणि मराठी केंद्रावरून, दिल्ली आणि मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते ऐकूया दरम्यान ही उर्वरित रचना.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30:25 झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित आर्थिक करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज ओटावामध्ये सुरू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता, पुढील स्पर्धा कतारमध्ये होणार. आता सविस्तर बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. नवी दिल्लीत काल इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत घडवण्यासाठी बळकट संस्था, उद्योगांचं पाठबळ आणि चांगलं प्रशासन हे भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांइतकंच महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. कॉर्पोरेट क्षेत्रातील पारदर्शकता, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचं स्थान बळकट करण्यात कंपनी सेक्रेटरी या व्यवसायानं महत्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन 3 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्यासमवेत वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. या बैठकीत उभय नेते व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, वाहतूक, संस्कृती आणि लोकांमधील संपर्क यासह विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतील, तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करतील. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jayshankar यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज कॅनडातील ओटावा इथं होणार आहे. ही चर्चा 5 दिवस सुरू राहणार असून या वर्षाखेर कराराला अंतिम स्वरूप देण्याचा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यावर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने या दोन्ही देशांमधील करारासंदर्भातच्या चर्चा या वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं. तसंच ऊर्जा आणि दुर्मिळ खनिज क्षेत्रात भागीदारी करण्यालाही सहमती दर्शवली होती. हा करार दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा पाया ठरेल आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 4,65,000 कोटींवर नेण्यात सहाय्यक ठरेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला होता. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदार

प्रसंग आणि आसाममधील एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या 6 जागांसाठी उद्या 6 तारखेला मतदान होणार आहे, तर शुक्रवारी 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूतील मधुरंतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात, तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत, तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. उत्तराखंडमधील राज्यसभेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपनं दिनेश आर्य यांना पक्षाची उमेदवारी दिली आहे, तर पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मल्लिक यांच्या नावाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील 10 जागा,

वार्षिक निवडणुकीसाठी भाजपनं दिनेश आर्य यांना पक्षाची उमेदवारी दिली आहे, तर पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मल्लिक यांच्या नावाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील 10 जागा, उत्तराखंडमधील 1 जागा आणि पश्चिम बंगालमधील 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षानं काल उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना, तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. काँग्रेस पक्षानं यापूर्वीच 3 मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या निवडणुकांसाठी 5ही मतदारसंघात 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत आपली भूमिका काल इराणनं स्पष्ट केली. यावर्षीच्या जून महिन्यात करण्यात आलेल्या अंतरिम करारात नमूद केलेल्या 7 अटी पूर्ण केल्याशिवाय समुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार नाही, असं इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबाफ यांनी म्हटलं असल्याचं इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेशी झालेल्या संघर्षानंतर इराण आपल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद अक्रमिनिया यांनी सांगितलं. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या पीएम सेतू योजनेला काल 1 वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी 4 ऑक्टोबरला सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयचं उद्योगांच्या गरजांशी सुसंगत अशा प्रशिक्षण संस्थांमध्ये रुपांतर करून व्यावसायिक प्रशिक्षणाचा दर्जा आणि उपयुक्तता उंचावणं हा आहे. या योजनेसाठी एकंदर 60,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली असून त्यात केंद्र सरकारचा 30,000 कोटी रुपये, राज्य सरकारांचा 20,000 कोटी रुपये आणि उद्योग क्षेत्राचा 10,000 कोटी रुपयांचा सहभाग आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत काल विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच अन्य पक्षांचे नेते सहभागी झाले होते. राज्यातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया रद्द करावी तसंच देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये काल सेखो या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजवणारे परमवीर चक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो यांच्या स्मरणार्थ भारतीय वायुसेनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. दिल्ली, मुंबई, पुणे, चंदीगड, ग्वाल्हेर, बेंगलुरू, गुवाहाटी आणि जोधपूर या शहरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची जपानमधील आईची नागोया इथं काल सांगता झाली. नागोया शहरातील मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियमवर हा समारोप सोहळा झाला. या समारोप सोहळ्यासाठी नेमबाज नीरू धांडा ही भारताची ध्वजवाहक बनली होती. 2030 साली दोहामध्ये होणाऱ्या पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मशाल आणि ध्वज कतारच्या प्रतिनिधींकडे यावेळी औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला. भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह 85 पदकं पटकवत पदकतालिकेत 4थं स्थान पटकावलं, तर एकंदर 341 पदकांसह चीन पदकस्थालिकेत अव्वल आहे. दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय खेळाडूंचं विशेषतः उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
ज्यांनी समर्पण आणि वचनबद्धतेनं भारताचं प्रतिनिधित्व केलं अशा भारतीय पथकातील प्रत्येक सदस्याचा देशाला अभिमान आहे असं राष्ट्र

राष्ट्रपतींनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हवामान. देशाच्या बहुतांश भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतला आहे, तर अन्य काही भागातून मोसमी पाऊस माघारी जाण्यासाठीची अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात येत्या 48 तासात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन आज द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित आर्थिक करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज ओटावामध्ये सुरू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता, पुढील स्पर्धा कतारमध्ये होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. शुद्ध 8:40 झाले. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. ऐकूया कार्यक्रमात श्रोते हो अशी ही बनवा बनवी, माझा पती करोडपती, मोलकरीन आणि मानिनी या चित्रपटातील गीतं. कार्यक्रमातील सुरुवातीची रचना आहे अशी ही बनवा बनवी या चित्रपटातून.

श्रोते आपण एकत्रता अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील गीत ऐकूया. कार्यक्रमातील पुढील रचना माझा पती करोडपती या चित्रपटातून.

शोधो पण आनंद घेतात मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मोलकरीन या चित्रपटातील गीत आपण ऐकलेत. ऐकूया शोधो कार्यक्रमाच्या शेवटी मानिनी या चित्रपटातून.

श्रोते हो, आपण ऐकत होता लता मंगेशकर आय सावन झुमके या चित्रपटातील गीत. श्रोते हो, प्रेमात काही भावना अशा असतात ज्या शब्दात सांगण्यापेक्षा मनापासून ऐकवाव्याशा वाटतात. आपल्या मनातलं प्रेम आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोचवण्याची एक हळुवार इच्छा असते. कधी एक नजर, कधी एक स्मित, तर कधी फक्त एक हाक, एवढंच पुरेसं असतं मनात प्रेमाची चाहूल उमटवण्यासाठी. अशाच एका प्रेमळ हाकेतून आपल्या मनातल्या भावना आपल्या सजनापर्यंत पोचवणारं हे सुंदर गीत. चित्रपट आहे आए दिन बहार के.

0: श्रोते हो आपण ऐकत होता आए दिन बाहर के या चित्रपटातील रचना लखलख चंदेरी या कार्यक्रमात.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

श्रोतो, अर्थ या चित्रपटातील रचना आपण ऐकत होता लखलख चंदेरी या कार्यक्रमात. ऐकूया या कार्यक्रमातील शेवटची गीतरचना. चित्रपट आहे आंखें.

0: श्रोते हो, आपल्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही किंवा प्रत्येक व्यक्तीला सगळ्या गोष्टी मिळतीलच असं नाही, पण आपल्याला जे मिळाले, जे परमेश्वराने दिले, ते आपण आनंदाने स्वीकारायला हवं आणि त्याची जपणूक करायला हवी, त्याचा आदर करायला हवा. आणि प्रेम तर त्याहूनही पवित्र गोष्ट. खरं म्हणजे प्रेम प्रत्येकाच्या वाट्याला येतच असं नाही. कधी एखादी व्यक्ती अचानक आयुष्यात येते आणि सगळं जगणं सुंदर करून जाते. तिची साथ, तिचं प्रेम, तिची आठवण, या सगळ्यांमुळे आपल्याला एक नवा अर्थ मिळतो. आणि म्हणूनच प्रेम मिळालं तर ते अनुभवायचंच नाही, तर मनापासून जपायलाही हवं. कारण आयुष्यात प्रेमाची ही सुंदर भेट पुन्हा मिळेलच असं नाही. अशाच काहीशा अर्थाचं हे छानसं गाणं आपण ऐकलं, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. श्रोतव्य गाणं होतं आँखें या चित्रपटातून. गात होत्या लता मंगेशकर आणि साहिर यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं रवी यांनी. श्रोतव्य गाण्यासह लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता आम्ही इथेच संपवित आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. दरम्यान आहे का आमच्या कार्यक्रमांविषयीच्या काही जाहिराती आणि निवेदनं.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: तज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं, ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. यानंतर ठीक 9:35 लोकसंगीत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. विषय आहे बंजारा गीत. सहभाग देवीसिंग सेवासिंग पवार. ऐकूया श्रोते हो कार्यक्रम लोकसंगीत.
1: श्रोते हो नमस्कार. लोकसंगीत या कार्यक्रमात देवीदास सेवासिंग पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेली बंजारा गीतं ऐकूयात. यामध्ये

0: सहभागी आहेत देविदास सेवासिंग पवार, तबल्यावर साथ आहे कांतीलाल हरसिंग राठोड्यांची, थाळीवादक आहेत बळीराम हरसिंग राठोड, टाळवादक आणि सहगायक आहेत लालसिंग रुपला आडे आणि सहगायक आहेत श्रीराम हरसिंग राठोड।
1: सेवाना।

0: शोधू आत्ताच आपण देविदास सेवासिंग पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेली बंजारा गीतं ऐकलीत. यामध्ये सहभागी होते देविदास सेवासिंग पवार, तसेच तबल्यावर साथ होती कांतीलाल हरसिंग राठोडेंची, थाळीवादक होते बळीराम हरसिंग राठोड, टाळवादक आणि सहगायक होते लालसिंग रुपला आडे आणि सहगायक होते श्रीराम हरसिंग राठोड.
1: श्रोतेहो, आपण एक सुद्धा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. या अंतर्गत देवीसिंग सेवासिंग पवार यांनी सहकाऱ्यांनी गायलेली बंजारा गीतं आपण ऐकलीत. 229.9 MHz अर्थात 1305 KHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात.
2: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत, आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.
3: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं, ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
1: दोनशे 229 MHz अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आनंद घेऊयात मिश्र संगीताचा. ऐकूया मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्ते यांनी गायलेली आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना.

শুধু বালগীত প্রার্থনা আপণ ঐকলীত ডক্টর স্মিতা প্রমোদ পাটিল यांची रचना, संगीत होतं धनंजय दीक्षित यांचं। मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद श्रोते आपण घेतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

ऐकलत प्रभाकर कारेकर यांचा स्वर आपण ऐकत होता. आणि या नाट्यसंगीतासह मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आपण इथंच थांबूयात. आता आम्ही प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहात अभिनेत्री या चित्रपटातील मजरूह यांची गीतं. संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. ऐकूया श्रोते हो कार्यक्रमातील सुरुवातीची रचना लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात.

श्रोतेहो पण आनंद घेतात. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाचा आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकूया श्रोतेहो कार्यक्रमातील शेवटची रचना. आपण ऐकतात लता मंगेशकर यांचा स्वर.

श्रुतू लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही छानशी रचना आपण ऐकली, आणि या रचनेसह एक ही फिल्म की गीत. हा कार्यक्रम आपण इथं संपवूयात. श्रुतू 10:30 होत आहेत. आपला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता प्रसारित करणार आहोत.

शुद्ध गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी वंदना सराफ फुटाणे सर्व रसिक श्रोत्यांचा हार्दिक स्वागत करते. नमस्कार रसिक श्रोते हो. मागच्या भागात म्हणजेच 3 ऑक्टोबर या दिवशीच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण अनुभवला होता आपल्या अभिनयानं आणि सहज सुंदर व्यक्तिमत्वानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या संजीव कुमार यांच्या सुरेल आठवणींचा प्रवास. पडद्यावर त्यांनी साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत वाटायची. कधी हसवणारी, कधी भावूक करणारी, तर कधी अंतर्मुख करून जाणारी. आणि त्यांच्या या विविधरंगी अभिनयाला साथ लाभली ती अविस्मरणीय गीतांची. आज त्याच संगीत प्रवासाचा आणखी एक सुंदर अध्याय आपण उलगडणार आहोत. काही परिचित सुरांची पुन्हा भेट होईल, तर काही गाणी त्यांच्या अभिनयातील नव्या छटा आपल्यासमोर घेऊन येतील. चला तर मग संजीव कुमार यांच्या अभिनयाची जादू आणि त्यांच्या चित्रपटातील सुरेल गाणी यांचा प्रवास पुढे नेऊयात. ऐका ही पुढील रचना.

श्रोतेहो, स्वप्नांची दुनिया हीच मुळात खूप सुंदर असते. तिथं अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज घडतात. एखादी अनोळखी व्यक्ती स्वप्नात येते, तिच्याशी गप्पा होतात, प्रेमाची चाहूल लागते आणि सकाळी जाग आली की मनात राहतो तो फक्त त्या स्वप्नांचा गोड गारवा. अशाच एका स्वप्नात भेटलेल्या सुंदर मुलीची, तिच्या आठवणीने भारवलेल्या मनाची आणि त्या स्वप्नवत भेटीची ही गोड गाणी आपण ऐकलीत. शोध हो, आयुष्याच्या वाटेवर काही वळण अशी येतात जिथं मागे वळून पाहावंसं वाटतं. जुन्या आठवणी मनाला स्पर्श करून जातात आणि पुढची वाट मात्र अनोळखी भासते. आंधी चित्रपटातील हे गीत अशाच एका नात्याच्या वळणाची, जवळ असूनही दूर गेलेल्या दोन मनांची कहाणी सांगतं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं गुलजार यांच्या हळुवार शब्दांनी आणि आर डी बर्मन यांच्या संगीतानं अधिकच भावस्पर्शी झाले, जे चित्रित झालंय संजीव कुमार यांच्यावर. ऐकूया शोधतो हे गाणं.

शोधो, प्रेम म्हणजे केवळ एखाद्याला आपलंसं करणं एवढंच नसतं, तर ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना, त्या व्यक्तीचं सुख आपल्या सुखापेक्षाही महत्त्वाचं मानणं हेही असतं. कधी कधी परिस्थिती आपल्याला दूर घेऊन जाते, पण मनातल्या शुभेच्छा मात्र कायम राहतात. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं, त्याच्यासाठी मनातून निघणारी एकच प्रार्थना, तू जिथं असशील जसं असशील नेहमी आनंदी आणि सुखी रहा. याच निरपेक्ष प्रेमाच्या भावनेने आणि आशीर्वादाने व्यक्त किंवा ओतप्रोत असं हे गीत ऐकूयात.

श्रुतो संजू कुमार यांच्यावर चित्रित गीतांचा आनंद आपण घेतात. गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रुतो, हो काही नाती आयुष्यातून दूर जातात पण मनातून ती आपल्या जवळच असतात. एकत्र जगलेले क्षण, बोललेले शब्द आणि मनात साठवलेल्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. कधीकधी परिस्थिती आपल्याला वेगळं करते, कधी तरीही त्या व्यक्तीबद्दल मनात राग नसतो, तक्रार नसते, फक्त असते ती एक हळवी खंत की साथ आयुष्यभराची मिळाली असती तर कदाचित हे जीवन आणखी सुंदर झालं असतं. या अपूर्ण प्रेमाची, विरहाची आणि स्वीकाराची हळुवार भावना व्यक्त करणारं गुलजार यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत. संगीत आहे आर डी बर्मन यांचं आणि गायला आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी. ऐकूया श्रुते हो हे अजरामर गीत, जे चित्रित झालंय संजीव कुमार यांच्यावर.

शतो संजीव कुमार यांच्या चित्रपटांमधील गाणीही त्यांच्या अभिनयाइतकीच लक्षात राहिली आहेत. गाणं पडद्यावर सादर करताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, अभिनय आणि प्रसंगाशी असलेलं नातं यामुळे त्या गीताला एक वेगळीच उंची मिळायची. त्यामुळे त्यांच्यावर चित्रित झालेली अनेक गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. आपल्या अभिनयाची ताकद त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिकांतून सिद्ध केली. त्यांच्या उल्लेखनीय अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. मात्र पुरस्कारांपेक्षाही रसिकांच्या मनात निर्माण केलेली त्यांची जागा हीच त्यांच्या यशाची खरी पावती ठरली.

श्रोतेहो संजीव कुमार आज आपल्यात नसले तरी त्यांच्या अभिनय आणि त्यांच्या भूमिका काळाच्या पडद्याआड आजही तितक्याच जिवंत आहेत. त्यांच्या चित्रपटांकडे पुन्हा पाहताना प्रत्येक वेळी एखादी नवी भावना जाणवते. म्हणूनच काही कलाकार हे काळाच्या पुढे जातात आणि काही कलाकार काळाच्या पलीकडे जाऊनही रसिकांच्या मनात कायमचं घर करून राहतात. त्यातलेच एक संजीव कुमार. ऐकूया श्रोतेहो पुढील गीत.

शोधे हो? आपला गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या सुरेल प्रवासाची सांगता करण्याची वेळ आली आहे. संजीव कुमार यांच्या अभिनयाच्या, त्यांच्या अजरामर भूमिकांच्या आणि त्यांच्या चित्रपटातील अविस्मरणीय गीतांच्या आठवणी मनात घेऊन आपण आजचा हा प्रवास इथेच थांबवत आहोत. आयुष्याच्या वाटेवर अनेक चेहरे भेटतात, काही क्षण थांबतात आणि मग पुढच्या वाटेवर निघून जातात, पण त्यांच्या आठवणी मात्र मनात कायम राहतात. याच भावनेला स्पर्श देणारं संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं गुलजारजींचं हे सुंदर गीत राह पे रहते हे यादों पे बसाया है तुम्हें. या गाण्यासोबतच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची सांगता करूयात. पुन्हा भेटूयात श्रोते हो पुढील कार्यक्रमात नव्या गीतांसह आणि नव्या आठवणींसह. तोपर्यंत ऐकत रहा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

0: श्रोते, आपल्याला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी वंदना सराफ फुटाणे सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते, आपण ऐकत आहात 229.9 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचं परभणी केंद्र. आमच्या केंद्राचे कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात हे नक्की कळवा. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. दरम्यान श्रोते, ऐकूया कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
1: किंवा चालताना दम लागणे, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.
2: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं, ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
0: मध्यम लहरी 1305 kilohertz श्रोते हो, आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम आपकी पसंत. श्रोते हो, आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये मी वंदना सराफ फुटाणे सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आज घेऊन आलो आहोत आपल्याच पसंतीची बहारदार अशी हिंदी चित्रपट गीतं. तेव्हा ऐकूयात आपकी पसंत हा कार्यक्रम.

श्रोतेहो, आपकी पसंत या कार्यक्रमासाठी पसंती कळवणाऱ्या आमच्या श्रोत्यांची नावं अशी आहेत: हम आपके है कोण या चित्रपटातील गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून श्री सुधाकर जाधव, प्रशांत, प्रणव, संचित, जगुताई, स्वातीताई, वर्षाताई, पूजाताई, प्रणाली आणि ऋतुजा देशमुख, समस्त जाधव आणि देशमुख परिवार. जांभरुण तालुका अर्धापूर इथून पसंती कळवणारे श्रोते

ता आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज, साध्वी जोशी परभणी येथून आणि गणेश हरगावकर. येतळा तालुका धर्माबाद जिल्हा जालना येथून पसंती कळवली आहे शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी दुर्गेश्वरी आणि ज्योती यांनी. बागलपार्डी तालुका वसमत येथून पसंती कळवत आहेत चंदनलाल जयस्वाल, विजया लक्ष्मी आणि श्रेया. ऐकूया श्रोतेहो यांच्या पसंतीचं हे छानसं गीत. याच गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून भगवान कुरे, गजानन गोविंद, आदिनाथ गोरखनाथ आणि समस्त कुरे परिवार. अंबिकानगर नांदेड येथून राजेश दुडके. दसमले चौक परतूर येथून जिल्हा जालना येथून पसंती करत आहेत सुरेशप्पा दसमले, सौरभ आणि सुधाकर दाजी सरजे. सोबतच जयश्री दसमले, शिवानी, अर्चना काटे, आकांक्षा काटे आणि दसमले व काटे परिवार. ऐकूया श्रोते हो यांच्या पसंतीचं हे छानसं गीत.

श्रोते, हम आपके है कोण या चित्रपटातील हे सुंदरसं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोत्यांची नावं अशी होती: अतुल गौतमी, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, तुषार कुरणे, प्रसिक, एकता, मेघना, उत्कर्षा, अरुण, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, पांगरा शिंदे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू, रमाबाई, मयुरी, सुरभी, मंजुषा आणि गौतम इंगोले, उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, शाकेर, इस्लाम बी, बाबा, करिश्मा, समीर, सानिया, शकील, बिस्मिल्ला शेख, गदर आणि नीलो परसेख, हिप्पर सोगा इथून, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड इथून पसंती करत आहेत चांदनी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद. श्रोते हो, पुढील ही गीतरचना आहे एक तुझे के लिए या चित्रपटातली. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोत्यांची नावं अशी आहेत: मेहरनगर, तालुका उमरखेड, अभिजित गव्हाणकर, राही, सरिता, सिद्धांत, बंटी आणि प्रिन्स एकांश. विश्वकर्मानगर, नागपूर इथून पसंती कळवली आहे शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर. विश्वकर्मानगर नागपूर इथून शैलेश, वैशाली, कुमारी ध्वनी गव्हाणकर परी. बीड इथून पसंती कळवणारे श्रोते आहेत प्रकाश, पराग, प्रदीप, केशव, सरला आणि परीक्षा कोटेचा. सुंदरखेड, राजमाता नगर, बुलढाणा, महाराष्ट्र इथून पसंती कळवली आहे नरेंद्र नरवाडे, ज्योती, आकांक्षा आणि आकाश यांनी. ऐकूया श्रोते या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत होता एक दुजे के लिए या चित्रपटातील रचना. कार्यक्रमातील पुढील गीतरचना आहे राम लखन या चित्रपटातून, आणि या रचनेसाठी पसंती कळवणाऱ्या श्रोत्यांची नावं अशी आहेत: राजेंद्र दासवाड, माधव शेषराव, सुनील गंगामणी दासवाड, सेलू बाजार वाशिम इथून, दत्तात्रय लकडे, वंदना लकडे. मुक्काम पोस्ट खुजडा, तालुका पूर्णा इथून पसंती कळवली आहे संतोष भाकरे, भारत, साहेब, उमाकांत, प्रभाकर आणि समस्त भाकरे परिवार यांनी. सुरेवाडी औरंगाबाद इथून पसंती कळवत आहेत प्रकाश बोरगावकर, सुषमा, प्रकाश, प्राजक्ता, प्रांजली, सोहम, सुनील आणि राजश्री. तेलंगणा निजामबाद इथून पसंती कळवली आहे शेख अल्लाह बख्श, बेगम राबिया, शेख रहीम मुन्ना, शेख वाहब, नूर जहा बेगम आणि शेख इकबाल यांनी. ऐकूया श्रोते हो या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं रामलखन या चित्रपटातील हे गीत. सोबतच या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते असे आहेत: नाना डोंगरदिवे, रमाताई, स्मिताताई, सीमाताई, रिमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगरदिवे, सेमिनरी हिल्स नागपूर इथून. वसमत रोड परभणी इथून पसंती कळवत आहेत रंजन कारेगावकर, कांचन सृष्टी आणि समरजित कारेगावकर.

श्रुतीहो राम लखन या चित्रपटातील गीतात ऐपण ऐकलेत. या गीतासाठी पसंती कळवणाऱ्या श्रोत्यांची नावं अशी होती. तालुका शिरूर ताजबंद राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून शिवाजी कांबळे निर्मला यशवंत आणि ज्योती कांबळे. वसमतरोड परभणीतून रणजित कारेगावकर कांचन सृष्टी आणि समरजित. जत जिल्हा सांगली अल्ताफ हुजरे सैफुल्ला सबाहत किरत हुजरे आणि रेहान शेख. राहणार अजनी खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून राजेंद्र कांबळे मनकर्णा विश्वजित बुद्धभूषण मायादेवी लक्ष्मण ठाकरे प्रणव प्रणाली प्रणिता ठाकरे. नखाते हदगाव तालुका पाथरी येथून पसंती कळवली आहे शिवाजी नखाते. जान्हवी मानसी मयूर सोहम आणि मित्रमंडळांनी. मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली येथून पसंती कळवत आहेत सदानंद मुळे संजीवनीताई साधनाताई अर्चनाताई माहेश्वरी प्रियंकाताई आणि संपूर्ण मित्रमंडळ. खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून पसंती कळवणारे श्रोते आहेत शहाजी बोडखे नंदा हनुमान सारिका सुरेखा आणि सोनम बोडखे. ऐकूया श्रोते हो या श्रोत्यांव्यतिरिक्त मेरी जंग या चित्रपटासाठी पसंती कळवणाऱ्या श्रोत्यांची नावं आणि ऐकूया मेरी जंग या चित्रपटातील हे छानसं गीत. नावं अशी आहेत मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून उमेशचंद्र नाळापुरे वसुंधरा शीतल पार्थ आणि सारथी देवयानी धनश्री आणि चिरंजीव आयुष नाळापुरे. हातीगेट रायपूर राजपूर जिल्हा वडवणी मध्य प्रदेश इथून संतोष पाटील लाडकी संजू भाग्यश्री नेहा बरखा सावनी पार्थ हर्ष पाटील. मुक्काम पोस्ट गुंजटुई तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून प्रल्हादराव आलापुरे सुशीलाबाई रूपाली तुकाराम कुमारी जयश्री श्रीकांत आलापुरे. ऐकूया शेतकऱ्यांच्या पसंत.

श्रुती याच गीतासाठी पसंती कळवली होती बालम टाकळी जिल्हा अहमदनगर येथून नंदकुमार अद्वंत उर्मिला निलेश मयुरी कल्पेश आणि संगीता. रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून पसंती कळवणारे श्रोते होते दिलीप हलगे बंडू छाया मीरा बायडाबाई संजय संकेत प्रेरणा अपर्णा दत्ता अविनाश शीलवंत समस्त हलगे परिवार. गडी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीड येथून पसंती कळवली होती दिनकर साळवे गंगा संजय आणि प्राजक्ता यांनी. बीड येथून पसंती कळवणारे श्रोते आहेत नंदकिशोर घटे बालाप्रसाद करवा रामनिवास अग्रवाल निलेश शेटे. पाथरी येथून पसंती कळवली होती दयानंद गोरे शिवाजी नखाते किशन गोपेगावकर आणि रामलिंग देवडे यांनी. यासोबत श्रोते मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार येथून पसंती कळवली सुधाकर गायकवाड प्रीती आशा दीपांजली दीक्षा आणि शशांक वाघमारे यांनी. मुक्कामपोस्ट डोंगरगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून पसंती कळवली बंडूकुमार पाईकराव ममता आणि सुभाष यांनी. नारायण चिरके सौ चंपाबाई राहुल कृष्णा अक्षय करण आणि समर्थ यांनी पसंती कळवली सारस तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून. श्रोतो या सर्व श्रोत्यांनी पसंती कळवलेली छानशी गाणी आपण ऐकली आपकी पसंद या कार्यक्रमात. तेव्हा आपकी पसंद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत आम्ही या कार्यक्रमातून निरोप घेतोय. नमस्कार.

0: श्रोतो, मी वंदना सराफुटाने सर्व रसिक श्रोतांचा या कार्यक्रमातून निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ऐका आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक छानसं निवेदन. श्रोतो, आपले सेवांची जाहिरात करा आकाशवाणी परभणी केंद्रावरून आणि मिळवा भरघोस यश आपल्या व्यवसायात उत्पन्नात.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. 11:30 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर आता प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, आता फोन इन कार्यक्रम आपण ऐकणार आहात. विषय आहे नैराश्य. तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांच्याशी फोनवरून सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेला हा कार्यक्रम आहे. निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं. ऐकूया श्रोते हो प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी.
3: नमस्कार श्रोते हो,

0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी सिमंदिनी कुंडीकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. मनातील ताण, चिंता, नैराश्य किंवा आरोग्याशी संबंधित समस्या जाणवत आहेत का? तर मग तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. होय, योग्य वेळी घेतलेली मदत आयुष्याला देऊ शकते नवी दिशा. मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ, पाथरी रोड, परभणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 88 30 93 13 88 या नंबरवर. श्रोते हो, शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जपणं देखील खूप महत्त्वाचं आहे. ताणतणाव, चिंता, नैराश्य, एकाकीपण ही सगळी नैराश्याची कारणं असू शकतात. पण हे सगळं जाणून घेण्यासाठी, निदान करून घेण्यासाठी आपण योग्य वेळी डॉक्टरांकडे जाणं, योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं, त्याचं निदान करून घेणं आणि त्याच्यावर उपचार करणं हे खूप आजच्या घडीला तरी महत्त्वाचं झालं आहे. श्रोते हो, याच विषयी आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. अर्थात हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपण परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: असंख्य श्रोते आज आपल्याला ऐकत आहेत सर, आणि नैराश्य हा विषय आपला हॅलो डॉक्टरचा आहे. आणि मला वाटतं की घरोघरी ताणतणाव हा आता नित्याचा झालेला आहे आणि त्यातून येणारं नैराश्य हे अनेकांना खूप त्रासदायक ठरू लागलेलं आहे. तर सुरुवातीला आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की नैराश्य म्हणजे नेमकं काय.
1: नैराश्य म्हणजे जेव्हा आपली मनस्थिती अशी राहते की आपल्याला काही करण्याची इच्छा राहत नाही आणि आपल्याला जे रोज आवडीचा जे गोष्ट असतात, जसं पेपर वाचणं किंवा सकाळी उठल्यानंतर गप्पा मारणं, चहा पिणे किंवा गाणी ऐकणे, तर ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहत नाही, काही करावंसं वाटत नाही आणि एनर्जी कमी वाटते, थकल्यासारखं वाटतं आणि सारखं आपल्याला कोणत्या तरी गोष्टीबद्दल पश्चाताप वाटतो, गिल्ट वाटते आणि आपल्याला नर्वसपणा राहतो. सारखं उदासीन्य, नैराश्य मनात भावना असते. अशा पद्धतीची भावना जर असेल आणि अशा पद्धतीचं आपल्याला जर होत असेल, आपल्या झोपेवर जर परिणाम होत असेल, आपल्या जेवणावर परिणाम होत असेल, त्याचा आपल्या कामावर जर परिणाम होत असेल, आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारावर जर त्याचा परिणाम होत असेल, त्यांनी सारखे सारखे विचार येणं की एखादी गोष्ट जर मनासारखी झाली नाही तरी का झाली नाही, व्हायलाच पाहिजे होती, माझ्यासोबतच असं का, आणि या विचाराच्यातून आपण बाहेर जर जात नसूत, तर हे जर आपण 15 दिवस किंवा 15 दिवसापेक्षा जास्त जर असे लक्षणं असतील, तर आपण नैराश्य हे मानसिक आजार म्हणजे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर अशा पद्धतीचा आजार आपल्याला झालेला आहे असं आपण समजू शकतो. पण नेहमी जे अधूनमधून जे नैराश्य कधीमधी येते, दिवसभरामध्ये एखाद्या वेळेस काही मनासारखं काम नाही झालं किंवा एखाद्या वेळेस आपण बस स्टँडवर गेलो होतो आपण आणि आपली गाडी निघून गेली आणि आपल्याला थोडं अपसेट झालं, नैराश्य वाटलं आणि थोड्या वेळात लागलीच आपला मूड चांगला झाला, याला आपण नैराश्य किंवा मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असा आजार म्हणत नाहीत. हे नैराश्य जर आपलं कायमस्वरूपी कंटिन्यू सतत दिवसभरामध्ये जर होत असेल आणि त्यामुळे आपल्या कामावर, आपल्या जीवनावर, आपल्या दैनंदिन व्यवहारावर जर परिणाम होत असेल, तरच आपण त्याला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, नैराश्याचा आजार असं म्हणू शकतो.
0: बर, आपला इतक्या वर्षांचा अनुभव काय सांगतो डॉक्टर, की अनेक वर्षांपासून आपण परभणी शहरामध्ये अनेक रुग्णांना सेवा देत आहात, तर नैराश्य किंवा मानसिक विकार जे आहेत, मानसिक आजार जे आहेत, याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे का आणि ते कशामुळं वाढतं आहे, काय सांगाल?
1: हां, दिवसेंदिवस मानसिक आजारांचं जे प्रमाण वाढत आहे, त्याचबरोबर नैराश्याचं प्रमाण पण वाढत आहे आणि पुढे चालून तर असं एक भाकीत आहे की नैराश्य हा आजार एक मोठ्या आजाराप्रमाणे जास्त प्रमाणामध्ये लोकांना होण्याची शक्यता आहे. तर नैराश्य ह्या आजारामध्ये बरेच लोक विचार करण्याची जी पद्धत आहे की आपण समाधान मानून घेणं, म्हणजे जी काही आपली रोजची आपण जेवढं कमवतो किंवा ज्या काही गोष्टी

0: त्यांच्या मेंदूमध्ये काही न्यूरो ट्रान्समीटरचं कमी झालेले असतं, तसंच इतर काही अनुवंशिक कारणामुळे सुद्धा न्यूरो ट्रान्समीटर कमी होतात. जसं न्यूरो ट्रान्समीटरमध्ये सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन याची कमतरता असते, तर अशा लोकांनासुद्धा एखाद्या वेळेस मानसिक आघात झाला आणि त्या आघातातून बाहेर येताना जर अडचणी आल्या आणि तो सोयीस्कर जर बाहेर येऊ शकला नाही तर अशा वेळेस निराश्य हा आजार होऊ शकतो.
1: बर बर, काय सांगाल डॉक्टर की वेळीच डॉक्टरांकडे गेल्यामुळं मानसिक आजार, मानसिक विकार बरे होऊ शकतात?

0: नॉर एपिनेफ्रिन याची कमतरता असते, तर अशा लोकांना सुद्धा एखाद्या वेळेस मानसिक आघात झाला आणि त्या आघातातून बाहेर येताना जर अडचणी आल्या आणि तो सोयीस्कर जर बाहेर येऊ शकला नाही तर अशा वेळेस निराश्य हा आजार होऊ शकतो.
1: बर बर, काय सांगाल डॉक्टर की वेळीच डॉक्टरांकडे गेल्यामुळं मानसिक आजार, मानसिक विकार बरे होऊ शकतात का?
0: हो, जर ताबडतोब आल्यानंतर लवकरात लवकर उपचार जर घेतला तर मानसिक आजारामध्ये बऱ्याच प्रमाणात फरक पडतो. जेव्हा बऱ्याच दिवसापासून एखाद्या रुग्णास मानसिक आजारामुळे झोप लागत नाही किंवा जेवणावर परिणाम होतो किंवा त्याच्या वागण्यावर, त्या शरीर प्रकृतीवर परिणाम होतो, तर लवकर उपचार घेतला तर झोप, जेवण ह्या गोष्टी पूर्ववत यायला जास्त वेळ लागत नाही. लवकरात लवकर त्या वेळेवर येऊन शरीर प्रकृती चांगली राहते आणि हळूहळू विचारामध्ये सुद्धा बदल होतो आणि त्याला मानसिक उपचारासोबतच मेडिसिनसोबतच डॉक्टर काही गोष्टी सांगतात, कसं वागायचं, कसं राहायचं, आणि नातेवाईकांना सुद्धा सांगतात यांच्यासोबत कसं राहायचं, कसं वागायचं. त्यामुळे सुद्धा मानसिक आजारामध्ये, मानसिक बिमारीमध्ये, निराशा या आजारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पूर्वकल्पना येते की हे आजार सामोरं कसं जायचं, कशा पद्धतीने या आजारामध्ये आपण जीवन जगायचं आणि ह्या आजार कशा पद्धतीनं आपण राहून दूर करायचा, अशा पद्धतीचं डॉक्टरांकडून एक समुपदेशन मिळतं आणि औषधोपचार मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर पेशंटला बरं व्हायला एक चान्स असतो.
1: वा, खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन डॉक्टर आपण करत आहात. तर आपले काही फोन कॉल्स आता आपल्याला यायला सुरुवात होतील, तर फोन कॉल्स आपण ते घेऊया.
0: चालेल.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: हॅलो डॉक्टर,
2: मी
1: आकाशवाणी परभणी केंद्र, हॅलो डॉक्टर कार्यक्रम, कोण बोलताय आपण?
2: मी उत्तम नांदेडकर बोलतोय, संभाजीनगर.
1: बर, स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. आजचा विषय आहे आपला नैराश्य.
2: हो मॅडम, बरोबर आहे.
1: तर आपला प्रश्न काय आहे?
2: मला हे म्हणायचंय की मी एक सेवानिवृत्त अधिकारी आहे आणि माझा एक मुलगा जो आहे रिझर्व्ह बँकेला अधिकारी आहे आणि धाकटा मुलगा अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर 8 वर्षापासून असतो तिथे. आणि मला सतत वाटत असतं की दोन मुलं असून मी एकटा आहे, खूप वेदना होतात, काळजीने मन लागत नाही, त्यातून मला नैराश्य येऊ शकते का? आणि मनशांतीचे तसे मी रोज दररोज मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, तसे योगा आणि व्यायाम करतो, तरी मला नैराश्य येऊ शकतं का हे सांगा आणि त्याच्यावर काही उपाय असतील तर उपाय सांगावे.
1: यासाठी आपल्याकडे परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आलेले आहेत डॉक्टर सुभाष काळे. डॉक्टर आपण काय सांगाल यांचं उत्तर?
0: हो हो, यांचा प्रश्न मी ऐकून घेतला. यांना दोन मुलं आहेत आणि ते स्वतःला एकटेपणा त्यांना जाणवतो. तर यामध्ये पहिले तर आपण थोडं स्वीकार करून घ्यायला पाहिजेत की आपण एकटे जे राहत होत आता तर राहणं कशा पद्धतीनं आवश्यक आहे आणि मुलं मुलाच्या ठिकाणी जे काही काम करतात त्याच्याबद्दल आपण आनंदी राहायला पाहिजेत की ते त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित काम करतात आणि आपण आपलं राहायला पाहिजेत. आपण आपलं स्वास्थ्य, तुम्ही जसं सांगता की मॉर्निंग वॉक करतो येते, तर तशा पद्धतीने आपलं स्वास्थ्य जपायला पाहिजेत. तर पहिले स्वीकार करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर स्वीकार केल्यानंतर मग आपल्याला जे विचार येतात त्या विचारामध्ये आपल्याला निराशेची भावना कमी होते. आणि जर आपण स्वीकार नाही केला आणि मला एकटेपणा राहायची गरजच पडू नये, मला कोणीतरी सोबतच असावं किंवा मला हे असं येऊच नये माझ्या आयुष्यामध्ये, अशा पद्धतीने आपण जर स्ट्रगल, आपल्या विचाराशीच आपण जर स्ट्रगल केला आणि आपण जर अशा पद्धतीनं विचारशैली ठेवली तर मग आपल्यामध्ये निराश्य निर्माण होऊ शकते. त्यासाठी पहिले आपण स्वीकार करणं आवश्यक आहे की काय प्रॉब्लेम आहे.
2: मी स्वीकारलं, मनपूर्वक स्वीकारलं आहे मी ते.
0: हो हो.
2: पण आता काय झालं सर, जसजसं वय व्हायला, मी आता 68 वय पार केलं आहे.
0: हो हो.
2: आणि माझ्याकडनं आता तसं व्यायाम पण मी करतो, नायासाने डिप्स मारतो, जॉगिंग करतो, त्यानंतर दररोज मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक चालू ते योगा करत असतो, श्रवण विलोपते, प्राणायाम वगैरे सर्व प्रकार करतो मी की मनशांती मिळावी त्यातनं म्हणून. पण दिवसभर मी एकटा वाटतो ना सर, त्यावेळेला मला वाटतं की नैराश्य येऊ शकतं का म्हणून तुम्हाला मी कॉल केला.
0: हो हो, बरोबर आहे. याच्यामध्ये कसं आहे, म्हणजे येऊ शकतं म्हणजे अशा कंडिशनमध्ये आपण जर सारखं सारखा असा विचार करू लागलो की मी एकटा आहे काय

0: करू एकट्यासाठी तुम्ही आणखी समजा जसं सगळं जॉगिंग करता, मॉर्निंग वॉक करता, अनेक गोष्टी करता, तसं इतर काही अनेक गोष्टी जे दुसऱ्या काही जे छंद असतील ते तुम्ही करू शकता.
1: सर इतर मध्ये अजून मी अध्यात्म पण करत असतो, माझं एक दिवाळी पण अध्यात्म होतं, नंतर जेवण खावण नंतर मग थोडा वेळ जातो माझा, असं नाही असं नाहीये, थोडं आराम पण करतो दुपारी 4 ते 5 दरम्यान, मग संध्याकाळ झाल्यानंतर मला काही वाटत नाही फिरायला वगैरे जातो म्हणे ग, पण तसं काय मध्यंतरचा पिरियड राहतो 2-3 तासांचा मधला, त्यावेळेला मात्र मला एकदमच असं एकटं वाटतं सर.
0: ते एकटेपणा वाटतो तर ते एकटेपणा वाटू नये म्हणून तुम्ही तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे स्वतःला की खर तर मला एकटेपणा वाटणं ही एक भावना आहे आणि ही भावना म्हणजे काही खरोखर एकटेपणा नाही आहे. तर तुम्ही एकटे नाही आहे, तर तुम्ही जर फोन केला तर मुलं जेव्हा फोन जेव्हा वेळ असेल तेव्हा फोनवर बोलतात आणि तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही एकटेपणाची जी भावना आहे ती जर समजून घेतली आणि त्या भावना एकटेपणा वाटू नये, त्यासाठी एकटेपणा वाटतो म्हणजे हे काही वेगळं नाही, हे काही निराशाचा भाग नाही आहे, हा वाटणं हे साहजिक आहे आणि आता आपण या एकटेपणा वाटू नये अशा पद्धतीने आपण काहीतरी करू शकतो. याच्यामधून निराश येईलच असं नाही आहे. तुम्ही जे काही करता ते योग्य दिशेने तुमचे पाऊल उचललेले आहेत, तुम्ही जे योग्य व्यायाम करता, तुमचा जे वेळ घालवता, तुमचे जे चांगले हॅबिट्स तुम्ही डेव्हलप केलेले आहेत तुमच्या रिटायरमेंटच्या पिरियडमध्ये, तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. तर यामध्ये निराश येईलच असं काही नाही आहे. पण जर यदा कदाचित खूपच तुम्ही जर एकटेपणा जर जाणून घेऊन लागले,
1: खूप मात करण्यासाठी बरेच प्रयत्न करतो मी, त्याच्यामध्ये मी बऱ्याचदा मी बाहेर पण जातो, परदेशात पण माझ्या बऱ्याच चक्रा झालेल्या आहेत. मी मॉरिशसला गेलो, अमेरिकेला मुलाकडे 3 वेळा जाऊन आलो, दुबईला जाऊन आलो, इथं इंडियामध्ये पण केरळ झालं, राजस्थान झालं, असं मी फिरत असतो कंटिन्यू, एका ठिकाणी थांबत नाही मी, जेणेकरून आपण उल्लसित राहावं यासाठी.
0: वेगवेगळे मार्ग काढून त्यासाठी हे करू शकता आणि भावना म्हणजेच मी आहे असं समजून घ्यायचं नाही. ही भावना वेगळी आहे आणि आपण वेगळं आहोत, आपल्याला येणारे हे एक विचार आहेत की एकटेपणा आणि आपल्याला त्या वेळात काही काम नसते म्हणून आपल्याला निर्माण होणारे हे एक विचार आहेत.
1: थँक्यू सर.
0: हो
1: ओके, धन्यवाद.
2: धन्यवाद सर फोन केला त्याबद्दल.
1: हो धन्यवाद धन्यवाद.
2: हाँ नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्र, कोण बोलताय?
3: हाँ मॅडम, प्रकाश सर बोलतो जवळ जवळ येऊन.
2: बरं, आज आपला हॅलो डॉक्टरचा विषय आहे नैराश्य. आपला प्रश्न काय आहे?
3: मॅडम मला फार एकटेपणा वाटतो, काय करावं त्याबद्दल काहीतरी विचारायचं मला.
2: बरं, आपल्याकडे ना परभणीतले सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आलेले आहेत डॉक्टर सुभाष काळे, ते उत्तर देतील. काय सांगाल डॉक्टर उत्तर?
0: आपल्याला एकटेपणा हा किती दिवसापासून येतो?
3: जवळजवळ महिन्यातील महिने व्हायला.
0: अच्छा अच्छा, एक महिन्यापासून होतो येतो एकटेपणा. आणि तुम्ही काय करत असता?
3: काही नाही, निवांत घरी.
0: घरी निवांत आहे. तर म्हणजे तुमचं वय किती आहे आणि काय काम करीत असता?
3: काम वगैरे काही नाही, ब्लाइंड हे दिसत नाही मला.
0: हा,
3: तर असंच आपलं म्हणजे निवांत आहे, आता काय करत नाही, काही नाही काम वगैरे.
0: अच्छा अच्छा, किती दिवसापासून काम करत नाही सध्या?
3: म्हणजे आता जन्मरण नाम देणे मी.
0: हा, त्याच्यामुळे मग काही काम नसते तुम्हाला जास्त काही? अच्छा अच्छा, काही नाही. त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला एक महिन्यापासून तसं होतंय, तर याच्या अगोदर तुमची जशी जीवनशैली होती म्हणजे तुमच्या रोजच्या कामामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या राहण्यामध्ये, तुमच्या झोपेमध्ये, याच्यामध्ये काही बदल झालाय का?
3: हो सर वाटत.
0: हा हा हा, तर मग तुम्हाला थोडं रोज जीवनशैलीमध्ये बदल करून घ्यावं लागेल. थोडा रोज व्यायाम करावा लागेल आणि वेळेच्या वेळेला जेवण, वेळेच्या वेळेला झोप आणि थोडं नातेवाईकाशी बोलणं, गप्पा मारणं, याच्यामधून जर एकटेपणा कमी नाही झाला. आणि एकटेपणा का होतं आपल्याला, का असे विचार येतात, नेमकं काय आहे? तुम्ही म्हणता मला तर काहीच नाही, मी निवांत आहे, तरी पण एकटेपणा वाटतो, तर नेमके असे का विचार येतात का नाही, याच्यावर थोडं मंथन करावं लागेल, विचार करावा लागेल. आणि तुम्हाला थोडं फॅमिलीतल्या लोकांसोबत संवाद करावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला रिकाम्या वेळामध्ये काही ना काहीतरी, जरी तुम्हाला डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नसेल तरी समजा दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटी करावं लागतील, जसं चालणं, बसणं, बोलणं, काहीतरी करणं, कुणाशी गप्पा मारणं, ह्या गोष्टी करावं लागतील. आणि हे वेळेच्या वेळेला ठरवून, वेळेच्या वेळेला जेवण, वेळेच्या वेळेला झोप, ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. हे करत असताना जर एकटेपणा जाणवत असतील किंवा काही, तर मग मनोविकार तज्ज्ञ सायकॅट्रिस्टला दाखवणं आवश्यक आहे.
3: ठीक आहे, ठीक आहे.
2: धन्यवाद दादा फोन केला त्याबद्दल.
3: धन्यवाद मॅडम, थँक्यू.

0: हॅलो,
1: हां, हॅलो, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र हॅलो डॉक्टर कार्यक्रम सुरू आहे. आजचा विषय आहे नैराश्य. बोला ताई, आपण कोण बोलताय?
1: नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी बोलते संभाजीनगरहून. नैराश्याबद्दल प्रश्न सामूहिक असा होता की नैराश्याच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी परिस्थिती बदलणे अधिक गरजेचे आहे की परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन?
0: वा, खूपच छान प्रश्न आहे. आपल्याकडे स्टुडिओमध्ये आहेत परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे. डॉक्टर, काय सांगाल? आपण प्रश्न ऐकलात.
2: हां, आपला प्रश्न खूप चांगला आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी, निराशेचे विचार बदलण्यासाठी परिस्थितीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पहिले बदलणं आवश्यक आहे. आणि परिस्थिती आपल्याला शक्य आहे का, आणि शक्य असेल तर त्याचे प्रयत्न करणं आवश्यक आहेत. पण जर बऱ्याच वेळेस शक्य नसतं, जसं नैसर्गिकरित्या एखाद्याला जास्त पाऊस झाला किंवा कमी पाऊस झाला, किंवा एखाद्यालाच एखाद्याच्या घरी कुणाचा मृत्यू झाला किंवा काही झाला, तर ह्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेरच्या येतात. तर नियंत्रणाच्या बाहेरच्या गोष्टी आपण बदल करू शकत नाहीत, आपल्या मनाप्रमाणे आपल्या हव्या तशा करू शकत नाहीत. पण नियंत्रणातील जे घटक असतात त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. तर त्यामुळे पहिलं जे आपण जे प्रश्न तुमच्या मनामध्ये जो होता की आपण स्वतःचा दृष्टिकोन जो बदलणं, ते फार महत्त्वाचं आहे. आणि पूर्ण जे सायकॅट्रीमध्ये जे REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी आणि कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, याच्या मेन प्रिन्सिपलमध्ये दृष्टिकोन बदला म्हणजे आपलं प्रोजेक्शन, आपण जे विचार करतो, आपल्याला जी परिस्थिती समोर असते, आपला दृष्टिकोन बदलला तर आपण ज्या चष्म्यातून जो समस्या पाहतो ती समस्या थोडी कमी सौम्य झालेली वाटते, आणि आपण त्याच्यातून थोडं बाहेर यायला मदत होते आपल्याला. हो,
1: मिळालं सर.
2: हो,
0: धन्यवाद ताई. नमस्कार, आकाशवाणी परभणी केंद्र हॅलो डॉक्टर कार्यक्रम सुरू आहे. कोण बोलत आहे?
1: नमस्कार मॅडम, आशा जोशी बोलते आहे.
0: अच्छा, बोला बोला. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमाचा विषय आहे नैराश्य. आपला प्रश्न काय आहे?
1: मला असा प्रश्न आहे की समोरचा व्यक्ती नैराश्यात आहे हे कसं ओळखायचे?
0: अच्छा, तर डॉक्टर आहेत सुभाष काळे आपल्याकडे, मानसोपचार तज्ञ. डॉक्टर, काय सांगाल बरं, कसं ओळखावं आपण?
2: बऱ्याच वेळेस काय होतं की समोरचा व्यक्ती सांगत नाही किंवा त्याला समजत नाही की कसं सांगावं, किंवा त्याला स्वतःला पण माहीत नसतं की आपण निराशेच्या गर्तेमध्ये आहोत म्हणून. पण अशा वेळेस त्याच्या वागणुकीमध्ये, जसं तो जर शांत शांत राहत असेल, कशात इंटरेस्ट घेत नसेल, जसं एखादा व्यक्ती आहे की घरी रोज सकाळी उठल्यानंतर छान उठतो, ब्रश करतो, चहा पितो, किंवा पेपर आला तर पेपर वाचतो, किंवा गाणी ऐकतो, किंवा छान बाहेर अंगणामध्ये बसतो, असं जर करत असेल आणि जर अचानक त्याच्या वागणुकीमध्ये बदल झाला की तो काही चहा नको म्हणतो, किंवा सकाळी उशिरा उठतो, किंवा उठल्यानंतर पेपर वाचायचा तर नको म्हणतो. आपण जर म्हटलं का रोज पेपर वाचता, आज पेपर का वाचत नाही, तर म्हणतो मला कसा वाचू वाटत नाही, इंटरेस्ट माझा कमी झाला, असं जर म्हणत असेल. त्याच्या जर जेवणामध्ये काही बदल झाला असेल, जेवण नकोसं होत असेल, किंवा काही काही लोक नैराश्यामध्ये जास्त जेवण करत असतील, किंवा झोपेवर बदल झाला असेल, झोप कमी, चिडचिडपणा होत असेल, छोट्या छोट्या गोष्टीमधून चिडचिड होणं आणि राग येणं असं होत असेल, आणि तो जर माणूस व्यक्ती असा कोण्या गोष्टीमध्ये जर म्हणत असेल की मी जीवनामध्ये खूप चुकलो, मी असं करायला न पाहिजेत, मी तसं करायला न पाहिजेत, अशा पद्धतीनं त्याचे जर काही शब्द येत असतील त्याच्या बोलण्यातून, तर याच्यातून आपण समजून घेऊ शकतो की तर त्याला नैराश्य मनात त्याच्या निर्माण होत असावं, आणि याच्यावरून तुम्ही अंदाजा त्याचा घेऊ शकतो.
1: अजून एक प्रश्न होता सर.
3: हां, मी सूर्यकांत जोशी बोलतो सर.
2: हां, बोला ना.
3: माझं वय 78 आहे.
2: हां,
3: आता वैफल्यातून नैराश्य तर येतच, परंतु विपुलतेतून नैराश्य येण्याची शक्यता असते का?
2: विपुलता.
3: हां,
2: विपुलता म्हणजे सगळं आहे आपल्याकडे आणि नैराश्य येते. नाही, नैराश्य यायला कारणं खूप आहेत. नैराश्याला काही मेंदूमधील न्यूरो ट्रान्समीटर कमी होतात, आणि आपल्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटी आपण जर करत नसूत, आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण जर समाधान मानत नसूत, आणि दैनंदिन गोष्टी आपण ज्या करायच्या त्या रेग्युलर करत नसूत, कधीकधी बऱ्याच वेळेस काही लोक समजतात की रिटायरमेंट माझी झाली म्हणजे

0: जे काहीच करायची गरज नाही आणि तरी मला छान वाटावं आणि काहीच करू नये. मी खूप आयुष्यामध्ये काम केलं आणि तो जर काहीच ॲक्टिव्हिटी करत नसेल, व्यायाम करत नसेल, काहीच करत नसेल, फक्त पडून राहत असेल आणि म्हणत असेल की माझा वेळच जात नाही आणि वेळ जात नाही म्हणून मला निराशा येते, तर मग तसं ते म्हणण्यापेक्षा त्यानं काहीतरी ॲक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे. त्याच्या त्याच्या वयाच्या लोकांसोबत जाऊन गप्पा मारणं बोलणं आवश्यक आहे, काम करणं आवश्यक आहे.
1: मनाचे विरंगुळा पाहिजे कुठे
0: ना
1: कुठे.
0: हां, काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे, कारण शरीराला आपल्याला जे हात पाय दिलेले आहेत, आपल्याला जे सगळे जे 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिसेप्शन करण्यासाठी आणि काहीतरी करण्यासाठी दिलेल्या आहेत. पण आपण एक काहीच करायचं नाही आणि काही न करणं म्हणजेच आनंद आहे असं जर आपण समजून घेत असेल तर मग त्याच्यात आपण आनंद मानायला पाहिजेत. हां, पण आपण त्याच्यातही आनंद मानायचा नाही आणि काही करायचं नाही असं जर म्हटलं आणि आपण जर म्हटलं की आपले विचार चांगले राहावेत, आपल्याला आनंद मिळावा, तर मग ते मिळत नाही.
2: धन्यवाद. नमस्कार, आकाशवाणी परभणी केंद्र. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सुरू आहे, कोण बोलतंय?
3: मी तो पुष्पा पोखरकर, बीड जिल्ह्यामधील अंबेजोगा या शहरातून बोलत आहे.
2: नमस्कार ताई, स्वागत आहे आपला आजच्या कार्यक्रमात. आज हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचा विषय आहे नैराश्य.
3: नमस्कार मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता.
2: हा, विचारा.
3: की मुलांमध्ये जे सतत नैराश्य आपण सतत पाहायला लागलोय की सतत अभ्यासाचा ताण आहे, परीक्षेचं टेन्शन आहे, रिझल्टचं टेन्शन आहे, तर या सगळ्यांमधून जे मुलांमध्ये नैराश्य येत आहे, ते पालक म्हणून आपण ते नैराश्य कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करावं, मार्गदर्शन.
2: खूपच छान प्रश्न आहे आणि मला वाटतं की हा खूप कॉमन प्रश्न आहे. याचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आलेले आहेत, डॉक्टर सुभाष काळे. डॉक्टर, काय सांगाल? हा मला वाटतं प्रत्येक आई वडिलांचा प्रश्न असावा.
0: हो हो, आपला प्रश्न कॉमन आहे. यामध्ये जे मुलं आहेत, सध्या मुलं अभ्यासासाठी अभ्यासामध्ये खूप पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी खूप धडपड करत आहेत आणि त्याच्यामध्ये जर कुठं कमी मार्क पडले किंवा काही पडले तर अपसेट होतात आणि दिवस रात्र मेहनत करतात. आईवडिलांना पण दिसतं मुलं मेहनत करतात आणि जेव्हा ते अपसेट होतात तेव्हा आईवडिलांना समजून सांगणं मुश्किल होतं की कसं त्यांना समजून सांगावं. याच्यामध्ये कसं आहे, मुलांना फक्त आपण एकच मेसेज देऊ शकतो की काम करणं आपलं कर्तव्य आहे आणि काम करत राहणं हे आपल्या हातामध्ये आहे, ते आपण करायला पाहिजेत. पण परफेक्टनिस्ट म्हणजे एवढंच व्हायला पाहिजे, तेवढंच व्हायला पाहिजेत आणि याच लेवलवर आपण यश मिळवायला पाहिजेत, याच लेवलवर आपण मिळवलं तरच आपण आयडियल व्यक्ती आहोत आणि तरच आपण समाधान मिळायला पाहिजेत असं नाही. जे आपण रोज करतो, जसं आपल्याला शिक्षक शिकवतात आणि त्या पद्धतीनं आपण जे करतो, दुसरे विद्यार्थी जसं करतात, ज्या विद्यार्थ्यांना यश मिळालंय त्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गानं जात आहोत, हे फक्त आपल्याला पडताळणी करून पाहणं आणि वेळेच्या वेळेला परीक्षा देणं आणि परीक्षेमध्ये जसं जसं अपयश येईल ते अपयश आल्यानंतर कशामुळं आलं अपयश, काय आलं हे समजून घेऊन मार्ग काढणं आणि रोज आपण उरलेल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वेळेच्या वेळेला पालकांसोबत गप्पा मारणं, ज्या गोष्टी एंटरटेनमेंटच्या आहेत त्या करणं आणि व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, झोपणं आणि शांतपणानं आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगणं. आपण जे काही करत आहोत, विद्यार्थी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये जीवन जगतो तरी त्याच्या जीवनाचा काही भाग तो जगत आहे, तर तो जर भाग फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास आणि जे काही नाही झालं ते का नाही झालं याच्याबद्दल अपसेट होऊन राहून जर जीवन जगत असेल तर तो आजचं जीवन जगतच नाही आहे. तर त्यामुळं आजचं जीवन तो जगण्यासाठी त्याला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आनंद घेणं, आनंदी गोष्टीमध्ये एंटरटेनमेंट करणं आणि ज्या काही गोष्टी करायच्यात ते कर्तव्य म्हणून करणं, ह्या गोष्टी करणं, ह्या मेसेज आपण त्यांना द्यायला पाहिजेत. आणि असे जर अपसेट राहत असतील तर आपण त्यांना हेच सांगायला पाहिजे की तुझ्याच्यानं जेवढं तू करतोस ते करत आहेस आणि जर यदा कदाचित त्याच्यामध्ये तू कमी पडत असेल तर तू कसं करू शकतोस याच्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे. पण त्यासाठी अपसेट राहून, नाराज होऊन, समाधानी न राहणं हे काही मार्ग नाही आहे. ह्या मेसेज आपण त्यांना देऊ शकतो.
3: धन्यवाद डॉक्टर.
2: वा पुष्पते, खूप छान प्रश्न विचारलात. मला वाटतं अनेक पालकांचं समाधान या उत्तरातून झालं असणार आहे. खूप खूप धन्यवाद फोन केलात त्याबद्दल. वा खूपच छान डॉक्टर. मला वाटतं अनेक श्रोत्यांनी आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत.

0: की दैनंदिन व्यवहारातले प्रश्न हे आपल्या समाजामधल्या अनेक लोकांचं प्रतिनिधित्व करणारे प्रश्न होते, याचं उत्तर देऊन आपण छान समाधान केलेलं आहे. पण आता कार्यक्रमाची वेळ संपत येते आहे डॉक्टर, तर जाता जाता आपण असंख्य श्रोते जे आपल्याला ऐकत आहेत त्यांना आपण सांगूयात की समजा जर नैराश्य येत आहे आपल्याला असं वाटत असेल किंवा त्याचं निदान झालं आहे तज्ज्ञ डॉक्टरांकडून, तर काय सांगाल, या नैराश्यातून आपण बाहेर पडू शकतो का, याच्यावर उपचार काय आहेत, काय सांगाल?
1: पहिले तर एक गोष्ट मी सांगेल की नैराश्य येऊ नये म्हणून काय करायचं. जसं आपण एवढ्या प्रश्नामध्ये प्रश्नाचे उत्तर ऐकले त्याच्यामध्ये आपण नेहमी एंगेज राहणं, ॲक्टिव राहणं, काम करत असताना आपण स्वतःसाठी वेळ काढून स्वतःची मनस्थिती व्यवस्थित ठेवणं, आपल्या भावनांकडे लक्ष देणं आणि आपल्याला जे चिडचिडपणा नैराश्य येत असेल त्याकडे लक्ष देणं, आपलं आहार व्यवस्थित ठेवणं, झोप व्यवस्थित ठेवणं, ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित जर केल्या तर आपल्याला नैराश्य येणार नाही, आलं तरी आपल्या लक्षात येईल. आणि नैराश्य आल्यानंतर त्यामध्ये प्रथम तर आपण डॉक्टरांशी चर्चा करून, सायकॅट्रिस्टशी चर्चा करून, त्यांच्याकडून समुपदेशन घेणं आणि काय करावं काय नाही याला मार्गदर्शन घेणं, त्याच्या पद्धतीनं राहणं. आणि त्याच्यासोबतच जर औषधोपचाराची गरज असेल तर गोळ्याची ट्रीटमेंट घेऊन, त्याच्यामध्ये जे न्यूरो ट्रान्समीटर आणि नॉरएपिनेफ्रिनचं प्रमाण कमी झालेलं असतं आहे तर त्या गोळ्या दिल्यानंतर न्यूरो ट्रान्समीटर नॉरएपिनेफ्रिनचं प्रमाण वाढतं. आणि त्याच्यानंतर जर यदाकदाचित आपल्याला जर आत्महत्येचे विचार येत असतील किंवा आपल्याला जर जीवन जगू नये असं वाटत असेल तर डॉक्टरांकडे ॲडमिट राहून ट्रीटमेंट घेणं आणि गरज पडली तर शॉक ट्रीटमेंट, ECT घेणं आणि त्याच्यातून बाहेर येणं. आणि जर आपल्याला असे विचार येत नसतील आणि जास्त नैराश्य येत असेल तर काही दिवसाच्या उपचारांनी, मेडिसिनच्या उपचारांनी सुद्धा, शॉक ट्रीटमेंट न घेता सुद्धा आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. नैराश्याची समुपदेशन, औषधोपचार, आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये करून घेतलेले बदल याच्यामधून आपण नैराश्य कमी करू शकू आणि त्याच्यातून आपण चांगलं जीवन जगू शकतो.
0: मनातील ताण, चिंता, नैराश्य किंवा आरोग्याशी संबंधित समस्या जाणवत आहेत का? तर मग तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. होय, योग्य वेळी घेतलेली मदत आयुष्याला देऊ शकते नवी दिशा. मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ, पाथरी रोड, परभणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 88 30 93 13 88 या नंबरवर. वा, खूपच छान डॉक्टर, वेळात वेळ काढून आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आलात. आणि नैराश्य हा मानसिक आरोग्याचा अतिशय महत्त्वाचा विषय खूप छान पद्धतीने समाधानकारक आपण श्रोत्यांना समजावून सांगितलात प्रश्नांच्या माध्यमातून. आणि मला वाटतं अनेक श्रोते आज हा कार्यक्रम ऐकत आहेत तर त्यांना देखील नैराश्यापासून दूर कसं राहायचं, त्याच्यावर उपचार कसं करायचे याबद्दल छान मार्गदर्शन केल्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी.
3: श्रोतो, आपण ऐकत होता हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. नैराश्य याविषयी डॉक्टर सुभाष काळे यांच्याशी श्रोत्यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन होतं सीमंतिनी कुंडेकर यांचं. श्रोतो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हे महिला श्रोत्यांसाठीचं विशेष सदन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सध्या पितृपक्ष चालू आहे. आपल्या पितरांना मनोभावे बोलावून त्यांची आठवण काढण्याचा हा पंधरवडा. या पक्षात आपल्याकडे दुर्लक्षिल्या गेलेल्या पक्षाची म्हणजे कावळ्याची उत्तम सरबराई केली जाते. त्यांच्या रूपाने खरं तर आपले पूर्वजच आपल्याला भेटून जातात. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात डॉक्टर धनश्री साने यांचं स्मरण पूर्वजांचे या विषयावरील भाषण आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी याच आशयाचं पुढचं माझं अत्यंत आवडतं गाणं आपण ऐकूया, आणि त्यानंतर ऐकूया डॉक्टर धनश्री साने यांचं स्मरण पूर्वजांचे या विषयावरील भाषण.

गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत श्री गणेशाचे गौरींचे पूजन गणेश विसर्जन झाले की नवरात्राच्या घटस्थापनेच्या तयारीपूर्वी असणारा एक पंधरवडा म्हणजे भाद्रपदातील वद्य कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष किंवा महालय पक्ष हा सुरू होतो. आपण प्रारंभी आपल्या दिवंगत सहचरांचे

नातलगांचे प्रेमादरपूर्वक संस्मरण करूया. भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितृ अमावस्या असा हा पितृपंधरवडा असतो. पितृपक्ष आपल्याकडे हा मानला जात असतो. आपल्या धर्मामध्ये या श्राद्ध पक्षाला अत्यंत पवित्र मानाचं स्थान आहे. यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर आपल्या दिवंगत पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आपल्या धर्माकडून नेमला गेलेला एक पंधरवडा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक ऋण मानली जातात. त्यामध्ये मातृपितृऋण, इतरेजन ऋण, गुरु ऋण, देवादिकांचे ऋण, यातील मानवी जीवनामधल्या या सगळ्या ऋणांमध्ये देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण ही तीन प्रमुख ऋणे मानली जातात. यापैकी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी या पितृपक्षात श्राद्ध किंवा तर्पणविधी केले जातात. श्रद्धया दियते यत तत् श्राद्धम, म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल अत्यंत आदराने आणि श्रद्धेने जे अर्पण केले जाते ते श्राद्ध. वाडवडिलांचे, पितरांचे आशीर्वाद आपण खूप महत्त्वाचे मानतो. कोणतीही एखादी चांगली गोष्ट झाली की आपल्याकडून नकळत असे म्हटले जाते की आमच्या वाडवडिलांच्या पुण्याईने हे सगळे घडले, ते या भावनेतूनच म्हटले जाते. पितर म्हणजे तरी काय? आपलेच पूर्वज, वाडवडील, आजी आजोबा, आपल्या मागच्या पिढीमध्ये असणारे कुटुंबातील अनेक लोक, या सर्वांचं ऋण मान्य करणं, त्यांचं ऋणी असणं, त्यांच्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणं, तसेच त्याबाबत कृतज्ञ राहणं, खरं तर हे सगळं व्यक्त करण्यासाठी एका परीनी हा पंधरवडा साजरा केला जातो असं आपण म्हणू शकतो. आणि आपण असंही म्हणतो की आपल्या गेल्या पिढीतील लोकांची, नातलगांची आठवण काढण्यासाठी आपल्याला काय फक्त पितृपंधरवड्याचीच आवश्यकता असते असं अजिबात नाही. कारण ते आपल्या मनात कृतीतून, त्यांनी दिलेल्या आशीर्वादातून, त्यांच्या आलेल्या वारशातून, आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला ते कुठे ना कुठेतरी आठवतच असतात. खरं तर अनेक आठवणींमधून ते आपल्याला भेटतच असतात. याबाबत माननीय अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ मी जो पाहिला होता ना, त्याची मला आठवण झाली. त्यात त्यांनी आपल्या आईवडिलांविषयी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या सर्वांनाच खरं तर लागू पडतात. त्या कवितेत ते असं म्हणतात की वो कही नहीं गए है, वो आपके आसपास ही है, कभी आपके होठों से मुस्कुराते है, कभी वो आपके चलने के अंदाज में झलक जाते हैं, कभी वो आपके बेटे के नाक में दिखते हैं, तो कभी आपके बेटे के बेटी के हाव भाव से दिखते हैं, कभी वो चौंकाते हैं उनकी ही जुबान से निकली बात पे जो उन्होंने बोली थी. हे ऐकलं आणि मला ह्याच आशयाची गौरी देशपांडे यांची वाचलेली कथा आठवली. कारण त्यांच्या एका कथेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना त्यांची आई आणि आपली मुलगी यांच्यामध्ये काही साम्य असावं असं फार वाटत होतं. आईची कोणतीही आवड आपल्या मुलींमध्ये आली नाही याविषयी विचार करत असताना एकदा मुलीच्या बोलण्यातून, जेव्हा मला किती वेळा तुला सांगते मला आंबट दही अजिबात वाढू नको हे तिचं बोलणं ऐकल्यानंतर गौरीताईंना एवढा आनंद झाला की जी माझ्या आईची आवड होती ती आपल्या मुलीतही आली. म्हणजेच काय की वो कभी चौकाते है उनकी ही जुबान से निकली बात पे जो उन्होंने बोली थी, मी त्यांच्या आईच्याच तोंडून निघालेले उच्चार मुलीच्या तोंडून ऐकताना त्यांना आपल्या आई मुलीमधलं साम्य याची आठवण झाली आणि त्या खूप आनंदित झाल्या. हे म्हणजे काय की अशा प्रकारचे अनुभव आपल्याला अनेकदा आयुष्यामध्ये दिसतात. आपली मुलगीच कधीतरी आपल्या आईसारखी वाटते, किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती अगदी तिच्या आजोबांसारखी वागताना बोलताना दिसते, आणि मग मनातल्या मनात का होईना त्यांची आपली नाळ पूर्वजांशी जोडलेली जाते आणि ती जोडून पक्की झाल्याचा एक वेगळा आनंद त्यामधून मिळत असतो. असं म्हणतात की या 15 दिवसात यमराज सर्व पितरांना मुक्त करतात आणि ते सर्व आपल्या वंशजांना भेटण्यासाठी
अन्न

जल हे ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांना ते अर्पण करून संतुष्ट केलं तर आपल्यालाही सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते. त्यातून ते पूर्वज संतुष्ट तर होतातच, पण आपण नेहमीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या घरामध्ये असणारे जे ज्येष्ठ वृद्ध माता पिता आहेत, अनेक नातेवाईक आहेत, आजूबाजूला जे वावरत आहेत, त्यांच्याशी सुद्धा प्रेमानी जिव्हाळ्याने म्हणजे मायेनी सन्मानपूर्वक जर वागले तर त्यांचेही आशीर्वाद हे नक्कीच सुख शांती समाधान आणि समृद्धी देऊ शकते. आणि हाच कृतज्ञता भाव धावपळीच्या आयुष्यात कायम जागृत ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या सत्कर्माची सुसंस्कारांची आठवण ठेवणे हा मुख्य उद्देश या पितृपंधरवड्यामध्ये असावा असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. याचबरोबरीने आणखीन एक असं आहे की ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सुसंस्कारांची जाण ठेवण्यासाठी आजकाल आपण असं बघतो की अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर अशा साहित्यिकांच्या पुण्यस्मरणाच्या भावनेतून त्यांच्यावर आधारित व्याख्यानमालांचं आयोजन करतात आणि त्यांचा वारसा पुढील पिढीत पोचवून त्यांचे संस्मरण करतात. हा पितृपंधरवडा जो आहे हा खरं तर नकारात्मक अजिबात समजू नये, कारण यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं अजिबात अवडंबर न माजवता आपल्या असणाऱ्या दिवंगत नातेवाईकांचे अत्यंत आनंदाने त्यांच्या असणाऱ्या सद्गुणांचे स्मरण करणे हे यामध्ये खरं तर महत्त्वाचं मानलं पाहिजे. आणखीन खरं तर यामध्ये एक अशीही एक आख्यायिका जोडली जाते किंवा असाही एक लोककथा त्यामागे आहे की या काळामध्ये कावळ्याला अन्न देण्यातच विशेष महत्त्व आहे. पण मग कावळ्यालाच का? तर याबाबत एक रामायणात वाचलेली गोष्ट मला इथे आठवते. श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या वनवास काळातली आहे. ते चित्रकूट पर्वतावर वास्तव्याला असताना श्रीराम आणि लक्ष्मण रोज अग्निहोत्र करीत. ते करण्यासाठी रोज लक्ष्मण स्वतः फळं आणीत असे, आहारासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी आणत असे आणि ते आणून राम अग्निहोत्र करीत असत. एकदा आणलेल्या त्या फळांमध्ये ती खाण्यासाठी अनेक कावळे जमले. तेव्हा श्रीरामांनी सीतामातेला कावळ्यांना हकलून देण्याची आज्ञा केली. ते सीतेनी हकलत असताना सगळे कावळे निघून गेले, पण एक मात्र गेला नाही. कारण तो खरा कावळा नव्हताच, तो होता सूद नावाचा गंधर्व आणि त्यानं कावळ्याचं रूप धारण केलं होतं कारण त्याच्या मनामध्ये सीतामातेविषयी अभिलाषा उत्पन्न झाली होती आणि ती काही केल्या त्याच्या मनातून जाईना. म्हणून तो सीतेच्या अंगावर जाऊन बसला आणि ह्या त्याला उडवण्याच्या गडबडीत सीतामाता पडली आणि आरडाओरडा झाल्यानंतर श्रीराम बाहेर आले आणि त्यांनी त्या कावळ्याला बघितलं आणि आपलं इशिकास्त्र काढून कावळ्यावर टाकलं. ते टाकल्याबरोबर ते येताना बघून कावळ्यांनी आपलं मूळ रूप धारण केलं आणि त्याला आपली चूक लक्षात आली आणि हे माझं खूप मोठं पातक झालेलं आहे, तर मला आता फक्त मृत्यूपासून तूच वाचवू शकशील. जी जगज्जननी असणारी सीता तिच्याविषयी माझ्या मनात अभिलाषा निर्माण झाली, तर मला यातून तू अभय दे. आणि सीतेलाही त्याची दया आली. रामाने तिला असं सांगितलं कावळ्याला किंवा त्या गंधर्वाला की तू सीता मातेकडे ज्या वाईट नजरेनी बघितलंस त्यामुळे मी जे इशिकास्त्र सोडलं आहे त्यानं तुला एकतर मरण आहे नाहीतर तुझ्या शरीराचा एखादा अवयव तू सोड की जेणेकरून त्या अस्त्र तुझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणून त्याने आपल्या डोळ्याला सोडलं. म्हणून श्रीरामांनी कावळ्याच्या डोळ्याला शिक्षा दिली आणि त्याचा डावा डोळा कावळ्याने गमावला. पण सीतेनी केलेल्या क्षमेमुळे आणि त्या गंधर्वाच्या असणाऱ्या याचनेमुळे रामाने त्याला असं सांगितलं की तुझ्या डाव्या डोळ्याला जरी इजा झाली असली तरी तुझ्या उजव्या डोळ्याला मी दोन्ही डोळ्यांनी बघण्याची शक्ती देतो, पण यामध्ये एका डोळ्यानीच तुला दिवंगत व्यक्तीचा आत्मा दिसेल अशी शक्ती मी देतो. आणि म्हणूनच हा कावळा या तर्पणादी विधी पिंडदान या विधीमध्ये असतो अशी रामायणात वाचलेली कथा मला या ठिकाणी आठवली. पण ह्या जो पितृपंधरवड्याचा काळ आहे त्याबाबत असंही म्हटले जाते की शुभ कार्य या दरम्यान करू नये,
पण शुभ

कार्य करू नये पण नवीन गोष्टीची सुरुवातही करू नये हे आजकालच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे मान्यच होतं असं नाही. कारण एखाद्या कार्याला त्या दिवशी सुरू केल्याने जर पुढचा सगळा कार्यक्रम सुरळीत होणार असेल तर याबाबत कोणताही अवडंबर न माजवता हा काळ शुभ समजावा. किंवा यामागे मानसशास्त्रसुद्धा असं सांगितलं जातं की कोणतीही कृती करण्यापूर्वी जरा विचार करा, संयम पाळा, पूर्ण विचार करून एखादी कृती करा आणि ती कृती करताना कोणत्याही एका विशिष्ट काळाचं बंधन न पाळता करा. पण यामध्ये या काळात करू नये याबाबत कोणतीही मनामध्ये सुखीची संकल्पना ठेवू नका असंही आपल्या इथे म्हटलं जातं. आयुर्वेदानुसार तर ह्या काळामध्ये म्हणजे पितृपंधरवड्यामध्ये खायचे पदार्थ नेमके कोणते असावेत याविषयी शरीरशास्त्रानुसार त्यांनी दिलेलं आहे की जे काही आपण पदार्थ करतो त्यामध्ये फक्त खीर हिला प्राधान्य दिलेलं आहे. खीरसुद्धा का? तर ती साधी दुधाची आणि तांदळाची खीर असावी की जी शरीरातील वातपित्त प्रकोप कमी करणारी असते. त्यामध्ये आपण पक्वान्न म्हणून त्यामध्ये सुकामेवा वगैरे घालणं हे आरोग्याला न मानवणारं असल्या कारणाने ह्या काळामधले जे सुचवले गेलेले किंवा परंपरेने केले जाणारे पदार्थ जे आहेत तेही आयुर्वेदानुसारच आपण शरीराला साजेसे अशा स्वरूपाचे आहेत. बरं, अशा प्रकारचा हा पितृपंधरवडा पाळला जाणं हे काही फक्त आपल्या देशातच आहे असं अजिबात नाही. तर याच कल्पनेशी किंवा भावनेशी मिळती जुळती परंपरा अनेक देशांमध्ये संस्कृतींच्या वेगवेगळ्या नावांनी पाळली जात असते. त्यामध्ये सुद्धा पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करणे, त्यांचे आभार मानणे हाच त्यामागे हेतू असतो. विविध देशातील रंजक कल्पना मात्र ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतींनी वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या वेळी पूर्वजांना दिला जाणारा मान हा त्यांनी ह्या सणातून साजरा केलेला दिसतो. यामध्ये जर बघितलं तर नेपाळमध्ये याला 16 श्राद्ध असं त्या सणाचं नाव आहे. हा सण किंवा हे श्राद्ध ते भारतात जसं केलं जातं नदीकाठी पिंडदान करून किंवा घरात तर्पण करून तशाच पद्धतीने तेही करतात. जपानमध्ये मात्र दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणत 13 ते 16 ऑगस्ट अशा तारखांमध्येच ते हा कृतज्ञता साजरी करण्याचे दिवस ठरवलेले आहेत आणि त्या उत्सवाला ओबोन उत्सव असं म्हणतात. बौद्ध परंपरेनुसार या उत्सवात आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना घरी आणण्यासाठी त्यांना मार्ग दाखवण्यासाठी कंदील किंवा दिवे लावले जातात, त्यांच्या स्वागतासाठी नृत्य करतात. मेक्सिको, अमेरिका, युरोप ह्या ठिकाणी दरवर्षी 1 किंवा 2 नोव्हेंबर कृतज्ञता दिवस उत्साहात साजरा केला जातो. अगदी रंगीबेरंगी कपडे घालतात, मृत व्यक्तीच्या आत्म्यांसाठी मनपूर्वक प्रार्थना करतात, त्यांची थडगी स्वच्छ करतात, तिथं मेणबत्त्या लावून फुलं वाहतात आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात. चीनमध्ये हा असणारा कृतज्ञता सोहळा एप्रिलच्या 4 किंवा 5 तारखेच्या दरम्यान साजरा केला जातो. याला चिंगमिंग फेस्टिवल असं म्हणतात किंवा टॉम्ब स्वीपिंग डे असंही म्हटलं जातं. तिथे तर त्या आपल्या पूर्वजांसाठी त्यांच्या आवडीचे असणारे अन्नपदार्थ, त्यांच्यासाठी आवडणारी वाईन ही तर असतेच, पण नोटेच्या आकाराचे जोस पेपर हेही ते त्या पूर्वजांना अर्पण करतात. यामागे त्यांची कल्पना अशी आहे की परलोकामध्ये आपल्या असणाऱ्या पूर्वजांना पैसे कमी पडू नयेत म्हणून ते अशा नकली नोटा अर्पण करतात आणि म्हणून त्याला घोस्ट मनी असंही म्हणतात. म्हणजे हा जो पितृपंधरवडा आहे हा भारतातच नव्हे तर जगात वेगवेगळ्या तिथींना वेगवेगळ्या वारी वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरे करतच असतात. ह्या सगळ्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की एका परीने हा पूर्वजांविषयीचा कृतज्ञता पंधरवडा केवळ अंधश्रद्धा किंवा जुनाट विचार असा नसून
तर आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्या जाणाऱ्या कृतज्ञ भावनेला मजबूत करणारा

0: असा हा पंधरवडा आहे. आपल्याला प्रत्येकाला आपल्या मूळ जीन्सची रूटकडे घेऊन जाणार आहे, आपली नाती मजबूत करणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादातून आपल्या भविष्याला उत्तम दिशा देणार आहे. त्यामुळे हा पंधरवडा ही बाकी काहीही साजरं न करता त्यांच्याविषयीचा असणारा कृतज्ञ भाव हा वर्षभर आचरणात आणण्याची आठवण करून देणार आहे असे आपल्याला नक्की म्हणता येईल.
1: मैत्रिणींनो, स्मरण पूर्वजांचे हे डॉक्टर धनश्री साने यांचं अतिशय सुंदर असं भाषण आत्ताच आपण ऐकलं. यानंतर आपण ऐकूया आपल्या सर्वांचं आवडतं गाणं.

0: मैत्रिणींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत दायित्व समाजाचे स्वाती मोहिते यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, प्रत्येक आईचं स्वप्न एकच असतं, आपल्या मुलाने निरोगी आनंदी आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगावं. पण जेव्हा एखाद्या आईच्या पदरात विशेष मुलाचं मातृत्व येतं, तेव्हा त्या आईसमोर मुलाच्या जन्माच्या आनंदासोबतच अनेक आव्हानंही उभी राहतात. मुलाच्या गरजा समजून घेण्यापासून त्याच्यासाठी योग्य उपचार, शिक्षण, प्रशिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळवून देण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नसतो. अशावेळी समाजाची साथ, योग्य मार्गदर्शन आणि संवेदनशीलतेची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. तर आज आपण अशाच विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या आई डे केअर संस्थेविषयी जाणून घेणार आहोत आणि या संस्थेविषयी आपल्याला माहिती देणार आहेत या संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते. स्वाती मोहिते गेल्या 20 वर्षांपासून विशेष मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत. सुमंगल मतिमंद मुलांची शाळा पेण इथे सहसचिव म्हणून काम केल्यानंतर त्यांनी 2010 आई डे केअर संस्थेची स्थापना केली. स्वातीताई विशेष मुलांना शिक्षणासोबतच व्यवसाय, प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाची संधी मिळावी यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना 40+ पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झालेत. स्वाती मोहितेताई, नमस्कार. तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: स्वातीताई, विशेष मूल जन्माला आलं की त्याचं

0: अंगोपन करताना अनेक आव्हानं समोर उभी राहतात, तर त्याविषयी काय सांगाल?
1: खरं तर चैताली भोवती जग सगळं फिरत होतं आणि ती 6 महिन्याची असताना समजलं की ती ॲबनॉर्मल आहे आणि तेव्हा मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली. पण आत्ता ती 33 वर्षाची आहे आणि 33 वर्षापूर्वी मतिमंद मुलांसाठी किंवा त्यांना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत थेरपी किंवा डॉक्टर्स ह्या गोष्टी पेणमध्ये उपलब्ध नव्हत्या आणि त्यासाठी आम्हाला पेणहून 3 तासाचा प्रवास करून मुंबईला यावं लागायचं आणि मग तिथे तिला फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या सगळ्या गोष्टींची सुखसोयी मिळायच्या. ती जेव्हा 5 वर्षाची झाली तेव्हा असं समजलं की डॉक्टर म्हणाले की तिला आता शाळेची गरज आहे, तिला विशेष शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि आम्ही मग विशेष शाळा शोधायला सुरुवात केली.
0: बरं, म्हणजे चैतालीला वाढवताना ज्या अडचणी आल्या त्या शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. चैताली विशेष मुलं आहे हे तुम्हाला केव्हा कळलं? म्हणजे जन्मापासूनच तुम्हाला कल्पना होती की हे नंतर कळलं?
1: 3 महिन्याची चैताली जेव्हा झाली ना तेव्हा ती कुशी होत नव्हती. म्हणजे इतर सामान्य मुलं कशी त्या त्या वयात त्या त्या महिन्यात त्या त्या गोष्टी करतात, तसं चैतालीने काहीच केलं नाही. म्हणजे ती फक्त स्माईल द्यायची आणि कुशी झाली नाही म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणाले काही मुलं उशिरा सगळ्या गोष्टी करतात. मग आम्ही म्हणायचो की होईल होईल करून असे 6 महिने गेले आणि 6व्या महिन्यात जेव्हा आम्ही एका कार्यक्रमासाठी कोकणात गेलेलो आणि तिथे तिला खूप त्या वातावरणात तिला खूप सर्दी झाली आणि म्हणून आम्ही तिथल्या एका डॉक्टरांकडे गेलो तर ते डॉक्टर म्हणाले सर्दी ताप हा अगदी क्षुल्लक आजार आहे, खरं तर ती ॲबनॉर्मल आहे. ॲबनॉर्मल हा शब्द ऐकताच मी आणि तिचे बाबा होतो म्हणजे आमच्या पायाखालची जमीनच सरकली आणि असं वाटलं की अरे सगळं जग आपल्या भोवती म्हणजे फिरतंय आणि मोठा प्रश्न होता की काय करायचं, काय सुचेच ना, फक्त अश्रू बोलत होते. आणि मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टर उधाणी म्हणून खूप चांगले डॉक्टर आहेत की न्यूरोलॉजिस्ट आहेत, तर तुम्ही त्यांना भेटा आणि ते काय म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही तिची ट्रीटमेंट चालू करा. दुसऱ्याच दिवशी आम्ही पेन गाठलं आणि लगेचच त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि मुंबईमध्ये आमची सुरुवात झाली.
0: म्हणजे चैतालीला वाढवताना ज्या काही समस्या आल्या, जी आव्हानं आली, त्यातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि इतर मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून आज आई डे केअर ही संस्था उभी राहिली. तर ही संस्था सुरू करण्यामागचा उद्देश काय होता आणि तिथल्या कामाचं स्वरूप कसं आहे?
1: खरं तर हा प्रवास जो चैताली बरोबर होता तो खूप खडतर चालू होता, कारण दर शुक्रवारी मुंबई गाठायची, सगळ्या थेरपी करायच्या, परत घरी जायचं, माझे मिस्टर तिथूनच आम्हाला पेणमध्ये स्टँडवर सोडायचे आणि ऑफिसला जायचे, म्हणजे खूप ओढाताण व्हायची. आणि जेव्हा ती 5 वर्षाची झाली तेव्हा डॉक्टर म्हणाले विशेष शाळेची गरज आहे तिला, तेव्हा आम्ही मुंबईमधल्या बऱ्याचशा शाळा फिरलो कारण पेनला ह्या सगळ्या सोयी नव्हत्याच. मुंबईच्या शाळा जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा तिला टॉयलेट ट्रेनिंग नाही म्हणून आम्हाला तिथे ऍडमिशन नाही मिळालं.
0: बरं,
1: मुंबईच्या शाळांमध्ये मग तेव्हा आम्ही ठरवलं की आपण यातलं शिक्षण घेतलं तर शिक्षण घेतल्यावर आपल्याला कळेल की आपल्या मुलीला काय शिकवलं पाहिजे, कारण डॉक्टर सतत सांगत होते की थेरपी बरोबर तिला विशेष शिक्षण खूप महत्वाचं आहे तिच्यासाठी, कारण शब्दसंग्रह वाढवला पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी तिला शिकवल्या पाहिजे. मग मी डीएड केलं, त्याचा पण शोध लावला की आमच्या इथून म्हणजे पेणहून बेलापूरला एनआयएमएच म्हणून संस्था आहे, म्हणजे ती मतिमंद मुलांचं तिथे कॉलेज आहे, डीएड बीएड एमएड तिथे होतं, तर मग तिथे ऍडमिशन घेतलं आणि पहिलं डीएड पूर्ण केलं, नंतर बीएड केलं आणि घरातच ही आई डे केअरची स्थापना केली.
0: पण आई डे केअर ही केवळ संस्था नाहीये तर आपलेपणाची मायेची ऊब देणारं एक घर आहे.
1: घर आहे,
0: तर हे नाव ठेवण्यामागे तुमचा नेमका उद्देश काय होता?
1: तर आईमध्ये 2 अर्थ आहेत, एक आपुलकी आहे, प्रेमाने सांभाळ करणारी आई, सगळ्याला सामोरी जाणारी आई, कितीतरी त्या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे,
0: मायेची
1: ऊब देणारी कणखर आई, कुठलंही आव्हान स्वीकारणारी आई. मग ते एक ठीक आहे, आपण आई नाव देऊया आणि त्याप्रमाणेच तर खरं आपण मुलांना सांभाळू शकू, एकदम जवळ जाऊ शकू त्या मुलांच्या. आणि मग ते आई डे केअर सेंटरची पहिली स्थापना झाली.
0: बरं,
1: म्हणजे सुरुवातीला आम्ही मुलांना सांभाळायचं. एक आई माझ्याकडे आली आणि म्हणाली की मला धुणी भांडी करायला जायचं आहे पण माझं मूल विशेष असल्यामुळे मला काम करायला जाणं खूप अशक्य आहे, तिला ठेवून सगळं लक्ष माझं तिथे असतं, परत तिला कोण बघणार, तिला कोण सांभाळणार, कारण मी एकटीच माझं कुटुंब सांभाळते.
0: बरं,
1: मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे आणून सोडा, मी साम

0: भाड्याने. म्हणून ते आई डे केअर सेंटर म्हणजे एक पाळणा घर सांभाळणारं एक छोटंसं घर. म्हणजे घरातच मी एक रूम रिकामी केली, तिथे त्या मुलीला माझ्या मुलीबरोबर, म्हणजे माझ्या मुलीचं जसं मी थेरपी करायची, कारण 5 वर्ष आम्ही तिला कुठे कुठे थेरपी घेतली, कसं तिला सांभाळलं, ते सगळं अनुभवातूनच मग त्या मुलीसाठी पण थोडेसे शब्द शिकवायचे, तिची थेरपी घ्यायची. मग असं सांभाळत बऱ्याच लोकांना, जसे माझ्यासारखे जे पालक आहेत ते आम्ही एकत्र आलो आणि त्यांना समजलं की अरे इथे विशेष मुलांना सांभाळलं जाते. मग ते एक मूल, दोन मूल, चार झाली, पाच झाली, आज आमच्या आई डे केअर संस्थेमध्ये 72 मुलं आहेत.
1: म्हणजे तुम्ही 72 मुलांची आई आहात चैताली सोबत.
0: हो, 72 मुलांची आई.
1: वा, तुमच्या संस्थेमध्ये हॉस्टेलही आहे, तर या हॉस्टेलमध्ये सुद्धा विशेष मुलंच येतात की कसं, कुठल्या कुठल्या शहरांमधून ते येतात?
0: आजूबाजूच्या बऱ्याच गावातून खर तर येतात. आमच्याकडे 3 युनिट चालतात, एक शाळा, दुसरं कार्यशाळा आणि तिसरं निवासी. शाळा आणि कार्यशाळेमध्ये 55 मुलं आहेत आणि निवासीमध्ये 17 आहेत.
1: बरं,
0: यामध्ये आम्ही लहान मुलं जी आहेत 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत त्यांना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सायकोलॉजिस्ट ट्रीटमेंट, परत विशेष शिक्षण जे खूप गरजेचं आहे ते दिलं जातं. त्यांच्यात बऱ्याचशा प्रगतीसाठी, म्हणजे सगळ्याच शारीरिक, मानसिक, भावनिक प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात. 10 वर्षा पुढील 18 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ती शैक्षणिक गोष्टींबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण पण घेतात.
1: बरं,
0: आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करतात. आणि जी 18 वर्षा पुढील मुलं आहेत ती निवासी कार्यशाळेत आहेत, त्यांना आम्ही त्यांचे बिहेवियर त्यांच्यावर काम करतो. किंवा त्यांना कसं, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून ठेवायचं, त्यांचं एक टाइम टेबल फिक्स केलेलं आहे. आमच्याकडे बरीचशी ऑटिस्टिक मुलं आहेत, त्यांना कसं चेंज कुठली गोष्ट केली तर आवडत नाही. त्यांना सकाळपासून उठल्यापासून एक शेड्यूल त्यांचं फिक्स असतं, म्हणजे आम्ही टाइम टेबल असं लावून ठेवतो. त्याने सकाळी उठल्यावर ब्रश करायचं तर ब्रशच करायचा, त्याच्यानंतर आंघोळ आहे तर आंघोळच, त्याच्यानंतर नाश्ता आहे तर नाश्ता. थोडं आपण चेंज केलं तर ती हायपर होतात.
1: बरं,
0: किंवा मग बडबड करणार, किंवा मला ही गोष्ट करायचीच नाही म्हणून रुसून बसणार. त्यासाठी आम्ही प्रत्येक मुलाचं आम्ही टाइम टेबल फिक्स केलंय आणि स्वतःचं काम स्वतः कसं करतील याच्याकडे जास्त भर दिला जातो. म्हणजे संस्थेत जर एखादं मुलं ऍडमिशनसाठी आलं तर असेसमेंट पहिली होते, मग त्याचे गोल सेट होतात आणि त्याच्यावर कसं काम करायचं हे ठरवलं जातं.
1: कोणत्या कोणत्या शहरातून ही मुलं आलेली आहेत आणि ही मुलं राहतात पूर्ण वेळ की त्यांच्यासोबत इतरही कोणी असतं, म्हणजे कोणी प्रशिक्षक आहेत, कशी योजना करता तुम्ही त्यांच्यासाठी?
0: ऍक्च्युली शाळेमधली जी मुलं आहेत ती 11 ते 5 असतात.
1: बरं,
0: आपल्याकडे 2 बस आहेत आणि त्या बसनी मुलं आजूबाजूच्या, म्हणजे पेनच्या आजूबाजूच्या गावातून येतात. आणि रेसिडेन्शियलला जी मुलं आहेत ती मात्र पुणा, मुंबई, पेण, अलिबाग, पनवेल इथली मुलं आहेत.
1: आज आई डे केअर संस्थेमध्ये अनेक मुलं आहेत, तर त्या सगळ्या मुलांना सांभाळण्यासाठी किती जणांची टीम काम करते?
0: 72 मुलांवर 28 जणांची टीम काम करते. त्यातले 13 स्पेशल एज्युकेटर आहेत आणि बाकी केअरटेकर, ड्रायव्हर, इतर सगळे कर्मचारी.
1: विशेष मुलांचं जग थोडं वेगळं असतं, त्यांच्या छोट्या छोट्या गरजाही अनेकदा मोठ्या आव्हानांसारख्या उभ्या असतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आव्हान तर रोजच असतं. असे प्रश्न उभे होतात की रोजच्या रोज नवीन प्रश्न उपलब्ध होतात. पण आमच्याकडे खूप चांगला स्टाफ आहे की याच मुलांचे पालक आहेत, त्यांनाच आम्ही डीएड, बीएड, म्हणजे विशेष बीएड, विशेष डीएड, विशेष एमएड करण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि पालक असल्यामुळे आमचा हा फायदा होतो की ते मुलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात. म्हणजे खरं तर आईच पहिली शिक्षिका असते, त्यामुळे तिला माहिती आहे माझ्या मुलाला कसं सांभाळायचं आहे, कशा त्याच्या छोट्या छोट्या गरजांवर आपल्याला काम करायचंय, कसे गोल्स सेट करायचेत किंवा कसे टास्क पाडायचेत. म्हणजे एखाद्या मुलाला चपाती तोडून भाजी बरोबर घास घेऊन तो तोंडापर्यंत हात नेऊन ते शिकवायचंय. मग आम्ही, आमच्याकडे जेव्हा मूल येतं मग ते अगदी आमच्याकडे 3 वर्षापासून 56 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत.
1: बरं,
0: पण आमच्याकडे मग ते 3 वर्षाचं मूल असू दे किंवा 56 वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती असू दे, त्यांना आम्हाला पहिला हेच टास्क शिकवायला लागतात की स्वतःची कामं स्वतः करणं, म्हणजे की स्वतःची स्वच्छता, स्वतःचं जेवण, स्वतःचं, आता राहणारी मुलं आहेत तर स्वतःच्या बेडवर चादर

0: हंतरण, स्वतःचे कपडे ओळखून ते निवडणं की आज मला युनिफॉर्म घालायचंय शाळेत जाण्यासाठी, फिरायला जायचंय, किंवा काही म्हणजे रेसिडेन्शियल मुलं रोजच्या रोज चालायला बाहेर पडतात तर त्यांना कुठले कपडे घालायचे आहेत, एखादा कार्यक्रम आहे 15 ऑगस्ट आहे 26 जानेवारी आहे तेव्हा कुठले कपडे घालायचे, हे सगळं शिकवावं लागतं. म्हणजे अगदी आंघोळ करून स्वतःचे कपडे बटन लावण्यापर्यंत सगळं. आमचा मेन गोल असतो टॉयलेट ट्रेनिंग. एवढी आमची आता 4 मजली बिल्डिंग आहे पण तुम्ही कधीही जा पण कुठे टॉयलेटचा वास येईल असं नाही. मुलं इतकी 15 वर्षात एवढी ट्रेन झाली आहेत की वॉशरूमला गेल्यावर फ्लश करून बाहेर येणं, लाईट लावली असेल तर ते बटन बंद करणं, ह्या सगळ्या गोष्टी आमची मुलं अगदी व्यवस्थित करतात.
1: म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये सर्व प्रकारची विशेष मुलं प्रशिक्षण घेत आहेत?
0: आमच्याकडे सगळ्या प्रकारची विद्यार्थी आहेत. ऑटिस्टिक आहेत, सेरेबल पाल्सी आहेत, डाऊन सिंड्रोम आहेत, स्लो लर्नर आहेत, आयडी आहेत, अशा मल्टिपल डिसेबल्ड आमच्याकडे विद्यार्थी आहेत. आणि तसेच आमच्याकडे 13 स्पेशल

0: करून स्वतःचे कपडे बटन लावण्यापर्यंत सगळं आमचा मेन गोल असतो टॉयलेट ट्रेनिंग. एवढी आमची आता 4 मजली बिल्डिंग आहे, पण तुम्ही कधीही जा पण कुठे टॉयलेटचा वास येईल असं नाही. मुलं इतकी 15 वर्षात एवढी ट्रेन झाली आहेत की वॉशरूमला गेल्यावर फ्लश करून बाहेर येणं, लाईट लावली असेल तर ते बटन बंद करणं, ह्या सगळ्या गोष्टी आमची मुलं अगदी व्यवस्थित करतात.
1: म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये सर्व प्रकारची विशेष मुलं प्रशिक्षण घेत आहेत?
0: आमच्याकडे सगळ्या प्रकारची विद्यार्थी आहेत. ऑटिस्टिक आहेत, सेरेबल पाल्सी आहेत, डाऊन सिंड्रोम आहेत, स्लो लर्नर आहेत, आयडी आहेत, अशा मल्टिपल डिसेबल्ड आमच्याकडे विद्यार्थी आहेत. आणि तसेच आमच्याकडे 13 स्पेशल एज्युकेटर आहेत की जे या मुलांवर काम करतात, आणि थेरपिस्ट पण आहेत की फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट आमच्याकडे महिन्यातून एकदा येतात.
1: बरं,
0: तर त्याची सोय सुद्धा यावर्षी आम्हाला करता आली. असे अनेक म्हणजे डॉक्टर सुद्धा येतात की एक दिवस त्यांचं चेकअप होतं. या सगळ्या सुविधा यावर्षी आमच्या मुलांना मिळाल्यात याचा खरं तर आनंद आहे, कारण आम्ही जवळजवळ 10 वर्ष या सगळ्या गोष्टींसाठी झगडत होतो. तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आम्हाला 10 वर्षानंतर मिळाले.
1: बरं,
0: स्पीच थेरपिस्ट आम्हाला आत्ता 2 वर्षापूर्वी मिळाले. म्हणजे ज्याची खरी गरज आहे तेच आम्हाला मिळत नव्हतं, आणि ते आम्ही कुठून कुठून म्हणजे आम्ही थेरपिस्टकडे शिक्षकांना पाठवायचो किंवा एखादं सेशन ठेवायचो की आम्हाला शिकवा की थेरपी कशी घ्यायची, स्पीचमध्ये काय काय बदल केले पाहिजेत, ळ ल र कसं बोललं पाहिजे आमच्या मुलांनी. मग आम्ही कुठून कुठून कुठल्या तरी शाळेमध्ये जिथे स्पीच थेरपिस्ट असतील तिथे शिक्षकांना ट्रेनिंगसाठी पाठवायचं, मी स्वतः जायची आणि मग ते शिकून इकडे आम्ही सगळं ते मुलांवर काम करायचो. पण आता या वर्षी आम्हाला सगळे थेरपिस्ट मिळाल्यामुळे मुलांमध्ये खूप म्हणजे अतिशय बदल जाणवतो. म्हणजे असं वाटतं की आता मुलं बोलतील, कारण एखादा शब्द जो आई हे बोलता येत नव्हतं आता मुलं आई बोलतायत. आई दे, घे, कर हे शब्द आले तरी आपल्याला त्या शब्दावरून बऱ्याचशा गोष्टी, दे म्हटल्यावर त्याला काय पाहिजे की नक्की तो ग्लासकडे बोर्ड दाखवतोय का की त्याला भूक लागली आहे का हे कळलं तरी आमच्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे.
1: विशेष मुलांना सांभाळताना स्वतःमध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं असतं, कारण काही मुलं हायपर ऍक्टिव्ह असतात, कधी कधी शांत होतील, काही करतील याचा अंदाज नसतो. तर संयम बाळगणं किती गरजेचं आहे?
0: संयम तर खूप असणं गरजेचं आहे. मी आता इतके वर्ष काम करते तर मला खूप चांगलं समजलंय की त्यांना जर आपण प्रेम दिलं ना तर त्यांच्यात खूप चांगला बदल होतो. म्हणजे जिथे ओरडायला पाहिजे ओरडायलाच पाहिजे की जे चूक आहे ते चूक दाखवायलाच पाहिजे, पण तेवढंच प्रेमाने जेव्हा त्यांना मिठी मारतो, जवळ घेतो, तर त्यांना खूप म्हणजे मला यांचं ऐकायचं आहे का तर ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करते. आणि ज्यात मी हायपर होतोय किंवा ज्या गोष्टी माझ्या चुकीच्या आहेत त्या जर मला कळतायत की या मला कमी केल्या पाहिजे, आणि ही मुलं या त्यांच्या चुकीच्या गोष्टी कमी करायचा प्रयत्न करतात. म्हणजे एका मुलीचं मी उदाहरण देईन की जेव्हा तिला फिजिओथेरपी मिळाली त्या आईला खूप सलाम, कारण ती एक अशा गावातून यायची की जिथून पाऊण तास आमच्या शाळेत यायला लागायचा आणि तिला 2 विक्रम बदलून शाळेमध्ये यावं लागायचं. म्हणजे आईची पण मेहनत आहे आणि संस्थेची पण मेहनत आहे, आणि त्या फिजिओथेरपिस्टची खूप म्हणजे त्या असं बॉलवर टाकायचे आणि चालवायचे ना तिला, तेव्हा डोळ्यात पाणी यायचं. पण आज ती मुलगी स्वतः चालत येते संस्थेत, तिचं नाव शुभ्रा, आणि ती आज एकटी बसमध्ये बसते, एकटी बसमधून जाते, छान डान्स करते, बरेचसे शब्द बोलते. म्हणजे हा बदल किती मोठा आहे.
1: हो,
0: काही व्यक्ती काय मला म्हणतात की किती काम करणार या मुलांवर, काय त्यांच्यात बदल होणार आहे, पण मला माहिती आहे यांच्यात बदल होतो आणि तो गरजेचा आहे, करणं गरजेचं आहे. कारण माझ्या मुलीचं मी उदाहरण दिलं तर तिच्यावर जर मी काम केलंच नसतं तर ती पूर्ण झोपून राहिली असती.
1: हो, हो.
0: आज मी तिला कुठे पण घेऊन जाऊ शकते का, तर ती हाताला धरून चालते. जर चालू शकली नसती तर मला तिच्याबरोबर घरी थांबायला लागलं असतं, पण आज वॉशरूम पर्यंत मी तिला नेऊ शकते आणि तिला टॉयलेट ट्रेनिंग मिळालंय, त्याच्यामुळे ती कुठे पण इकडे तिकडे शिव नाही करत, बरोबर ती कंट्रोल करते. हा सिव्हिअर मुलांमधला हा चांगला बदल आहे. सिव्हिअर आणि प्रोफाउंड मुलांच्या पालकांना मी असं सांगेन की यासाठी प्रयत्न करा. म्हणजे फिजिओथेरपी दिली तर आज ती मुलं चालू शकतात, स्पीच थेरपी दिली तर तुम्हाला कमीत कमी आई मला हे दे हे बोलू शकतील, सिव्हिअर आणि

0: प्रोफाउंड मुलांवर खूप काम करायला लागतं, पण माइल्ड आणि मॉडरेट मुलांवर थोडं कमी काम करायला लागतं. म्हणजे त्यांना जर थेरपी बरोबर या सगळ्या शैक्षणिक गोष्टी शिकवल्या तर आज आमच्याकडे 3 विद्यार्थी आहेत NIOS चा, म्हणजे सर्वसामान्य मुलांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलाय.
1: बर,
0: 10वीची परीक्षा दिली आहे. फक्त पहिल्या वर्षी 2 विषय सोडवले, दुसऱ्या वर्षी 3 विषय सोडवले, असं करत करत आज चांगल्या मार्काने पास झाली.
1: त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार ते पुढे पुढे चालले.
0: आज आमचा एक मुलगा आमच्या पूर्ण शाळेच्या 72 विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका टाइप करण्याचं काम करतो. एक विद्यार्थी आमचा ज्या पेपर बॅग बनवतो त्या सगळ्या मेडिकल स्टोअर मध्ये नेऊन विक्री करतो. एक मुलगा वॉचमॅनचं काम करतो, त्याला 5,000 रुपये पगार आहे. म्हणजे प्रत्येक मूल वेगळं आहे, पण त्याची कामं जरी वेगळी असली पण आज ती सक्षम होत चाललेत. एक मुलगा एका कंपनीत काम करतो, तो पेनमध्ये शाई भरण्याचं काम करतो. तो 12,000 रुपये कमवतो. एकटा जातो रसायनीला, पेनमधून एकटा जातो आणि एकटा येतो.
1: स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी होणं या संस्थेने मुलांना शिकवलं.
0: एक मुलीचं मी एक चांगलं उदाहरण देईन. ती आपल्या संस्थेमध्ये छोटे छोटे गणपती, म्हणजे पेण हे गणपतीसाठी प्रसिद्ध शहर आहे, घरोघरी गणपती होतात, आणि त्या मुलीला आम्ही छोटे गणपती कलर काम करायला, छोटे छोटे उंदीर कसे रंगवायचे, गणपतीच्या हातात जो मोदक ठेवतो कसा रंग द्यायचा त्याला, कोणता कलर त्याला चांगला दिसेल, या सगळ्या गोष्टी शिकून आज ती तिच्या कारखान्यात स्वतः काम करते आणि 20,000 वरती कमवते.
1: वा, विशेष मुलांना सांभाळत असताना अनेक आर्थिक अडचणींना देखील सामोरं जावं लागतं, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आर्थिक अडचणी तर भयंकर असतात, कारण ह्या थेरपी सोप्या नाहीयेत. म्हणजे त्याचा खर्च खूप आहे. आमची जी शाळा आहे ती पूर्ण फ्री आहे.
1: बरं,
0: पण रेसिडेन्शियलला मात्र आम्ही काही रक्कम घेतो. कारण का की रेसिडेन्शियलला जास्त लोक लागतात. म्हणजे कारण हायपर मूल झालं तर 3-3 व्यक्तींना त्या मुलाला सांभाळायला पकडायला लागतं. त्याच्यामुळे आम्ही रेसिडेन्शियलला काही रक्कम पालकांना सांगतो की तुम्हाला द्यावीच लागेल. त्याशिवाय ज्या गरजा त्यांच्या आहेत त्या भागणार नाहीत, किंवा त्यांच्यात जर प्रगती करायची आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत.
1: आता विशेष मुलांना बदलण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याची गरज अधिक आहे असं तुम्हाला वाटतं का? समाजाने या मुलांकडे आणि त्यांच्या पालकांकडे पाहताना आपल्या दृष्टिकोनात कोणता बदल घडवून आणणं गरजेचं आहे?
0: समाजाने पॉझिटिव्हच त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, कारण त्यांच्या गरजा काय आहेत, म्हणजे त्यांच्या क्षमतांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या मुलांना काही येत नाही असं म्हणण्यापेक्षा त्या मुलांना काय येतंय, त्यातून ते काय करतायत. आता आमचे दिवाळी जवळ आली आहे तर दिवाळीच्या पणत्या मुलं करतात, इतक्या सुंदर करतात. म्हणजे आम्ही 2 वर्ष ऑर्डर मिळाली आहे आणि 75,000 पणत्या आम्ही 2 वर्ष करतोय. म्हणजे त्यातून चांगले पैसे मिळतात आणि हे मानधन म्हणून 18 मुलांना दिलं जातं. त्यांचे प्रत्येकाचे अकाउंट ओपन केलेत, त्याच्यावर ते पैसे ट्रान्सफर होतात. जेव्हा ते काम येतं आमच्याकडे तेव्हा मुलं इतकी आनंदाने करत असतात, म्हणजे रात्री 8-8 वाजेपर्यंत मुलं थकत नाहीत,
1: ते रमतात त्याच्यामध्ये,
0: इतके रमतात. आणि जो हायपरपणा आहे तो आपोआप कमी होतो की मला काहीतरी काम करायचंय, मला काम मिळालंय,
1: ते मग्न होतात त्या गोष्टी,
0: मग्न होतात. म्हणजे सतत जर एखाद्या मुलाला टाइम टेबल प्रमाणे जसं मगाशी मी म्हटलं तसं सतत जर काम दिलं, म्हणजे आमच्याकडे जे कार्यशाळा मी बोलले ना, तर कार्यशाळेमध्ये जी मुलं काम करतात तर एका पाठोपाठ 45-45 मिनिटाचा एक पिरियड असतो, आणि जी मानधन घेतात त्यांचा 1-1 तासाचा पिरियड असतो. प्रत्येक मुलाने आपलं काम निवडायचं. मग काही मुलं पेपर बॅग करतात, काही मुलं दिवाळीच्या पणत्या करतात, म्हणजे रंगकाम, त्याला डिझाईन करणं, बऱ्याच मातीच्या वस्तू आहेत. काही छोटे छोटे गणपती तयार करतात, काही राख्या बनवतात. यावर्षी आम्ही 18-20 हजार राख्या बनवल्या आणि त्या राख्यांची विक्री आम्ही प्रत्येक शाळांमध्ये केली. आणि त्या शाळांमध्ये 300 मुलं आहेत, काही ठिकाणी 1,000 मुलं आहेत. आणि त्या प्रत्येकाने आमच्याकडून आमच्या मुलांनी तयार केलेल्या राख्या घेतल्या आणि त्या संपतायत. म्हणजे राख्या आम्ही बनवतोय आणि ह्या सगळ्या संपतायत, त्याचा एक त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद असतो. अशा खूप वस्तू आहेत. आम्ही जे डुप्लेक्सच्या पेपरपासून जे फ्लॉवर बनवतात ना मुलं, ती खरे वाटतात एकदम. म्हणजे त्याची एवढी मागणी आहे की त्याचे छोटे छोटे आम्ही बुके तयार करतो. फ्लोटिंग कॅन्डल आहेत आमच्याकडे बनतात, त्याची खूप चांगली ऑर्डर मिळते आम्हाला. पण आमचं कसं, पेण हे गाव आहे तर तिथे चांगली एवढी चांगली किंमत मिळत नाही त्या वस्तूला. मग आम्ही पनवेलच्या पुढे मग बरेचसे मॉल

0: किंवा बऱ्याचशा कंपन्या आहेत. मग मुंबईपर्यंत आम्ही विविध ठिकाणी स्टॉल मुलांना घेऊन लावतो, कारण समाजात पण त्यांना वावरण्याची संधी मिळते. समोरच्या माणसाशी मला कसं बोलायचंय,
1: न घाबरता सामोरं जाणं,
0: सामोरं जायचंय, कॅल्क्युलेशन करायला मिळतं, बोलणं चांगलं होतं, संवाद कसा साधायचाय, किंवा आलेल्या व्यक्तीला मी माझी वस्तू कशी विक्री करेन गोड बोलून, त्या सगळ्या गोष्टी कळतात. की स्टॉलवर जेव्हा आमची मुलं हे सगळं करत असतात, आम्हाला पण त्यांच्याबरोबर एवढा आनंद होतो की आज माझी मुलं कुठेतरी सक्षम होत चाललेली आहेत. आणि खरं तर पालकांना हा एक सतावत असतो की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय. आणि खरं कारण आमच्याकडे हॉस्टेल सुरू करण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच, म्हणजे माझे मिस्टर असं म्हणायचे की हॉस्टेल नाही चालू करायचं का आपण पालकांपासून मुलांना लांब ठेवायचं, कारण त्यांना त्यांचं प्रेम मिळायला पाहिजे. पण अशी एक घटना, शाळा चालू करता करता म्हणजे सुरू झाली आमची 2010 मध्ये, तेव्हा अशी घटना घडली की एका ऑटिस्टिक मुलाला त्याच्या आईला सांभाळणं शक्य नव्हतं.
1: बरं.
0: आणि एकतर नवरा व्यसनी, तो म्हणजे व्यसन दारू पिऊन येऊन तिला मारसोड इतका करायचा. मग ती म्हणायची मी संसार माझा सांभाळू की त्या मुलाला सांभाळू. ऑटिस्टिक मुलं कसं असतात की एका जागी स्थिर बसत नाहीत, स्वतःच्या विश्वात असतात. मग तिला हे करू का ते करू असं करून तिने 5 लिटरचं कॅन रॉकेलचं पूर्ण ओतून घेतलं आणि आत्महत्या केली. मग तेव्हा आम्ही ठरवलं की जे माझे मिस्टर आणि मी म्हटलं की नाही, आता आपण शाळेबरोबर रेसिडेन्शियल पण सुरू करायचं. आपण काय सगळ्या समाजातल्या मतिमंद मुलांच्या आईंना सगळ्या मुलांवर काम नाही करू शकणार, पण कमीत कमी आपल्या समोर ज्या घटना घडतात त्या तरी कुठेतरी कमी होतील,
1: कमी होतील,
0: यासाठी तर आपण नक्कीच प्रयत्न करू शकू. आणि मग खरी ती हॉस्टेलची सुरुवात
1: झाली. पालक आपल्या मुलांना रोज शाळेत सोडतात, मुलं 4 ते 5 तास शाळेत बसतात, तर अशा वेळी त्यांच्यात कोणते बदल झाले, कोणकोणत्या नवनवीन गोष्टी ते शिकले हे जाणून घेण्याची उत्सुकता पालकांमध्ये असते. तर अशा वेळी पालकांशी रोजच्या रोज संवाद साधला जातो की कसं?
0: हो, महिन्यातून एक पालक मीटिंग होते. प्रत्येक मुलाची जी प्रगती होते ती पालकांना सांगितली जाते, कारण आमच्याकडे टास्कच पाडले जातात प्रत्येक गोष्ट जी शिकवायचे. म्हणजे आता ऑटिस्टिक मुलांमध्ये ADHD, स्थिर मुलं जी न बसणारी मुलं आहेत, तर त्यांना पहिल्यांदा बसून एखादी ऍक्टिव्हिटी करणं याच्यावरच जास्त भर दिला जातो. मग होम गोल त्यांना दिले जातात.
1: बरं.
0: म्हणजे आम्ही शाळेमध्ये हे घेतोय, तर वर्गात पालकांना बसवलं जातं मुलांबरोबर, आणि आम्ही हे जर शाळेमध्ये शैक्षणिक गोल आमचे हे आहेत, तर होम गोल तुम्हाला हे करून घ्यायचे आहेत.
1: बरं.
0: म्हणजे घरी सुद्धा तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत. मग त्याचं ट्रेनिंग पण दिलं जातं. आणि प्रत्येक म्हणजे अगदी 3 वर्षापासून 56 वर्षापर्यंत मुलांच्या पालकांना बोलून त्या त्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात.
1: म्हणजे फक्त मुलांना प्रशिक्षण देणं गरजेचं नाहीये, तर आईबाबांनीही त्या मुलांसोबत प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून 5 तासानंतर जेव्हा मूल घरी येईल तेव्हा मूल आपलं काय सांगतंय हे आपल्याला कळलं.
0: तर
1: त्या प्रशिक्षणाची गरज आईबाबांनाही तितकीच आहे. ही विशेष मुलं किंवा मुली जेव्हा वयात येतात तेव्हा काळजी घेणं, काही गोष्टी त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देणं हे खूप महत्वाचं असतं. तर अशा वेळी त्यांना काही प्रशिक्षण दिलं जातं का?
0: आमचे छोटे छोटे लेसन असतात, म्हणजे अगदी पॅड कसं लावायचं, MC आल्यावर काय करायचं, येण्याच्या अगोदर काय होतं, पोटात छोटं छोटं दुखतं, म्हणजे हा आम्ही 15 वर्षा पुढील मुलींसाठी हा लेसनच असतो आमचा. आणि त्याचं हळूहळू ट्रेनिंग दिलं जातं आणि अगदी प्रात्यक्षिक करून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. बरेचसे प्रश्न असतात मुलांचे, किंवा म्हणजे जसं की आता एक मुलगा आहे आमच्याकडे, तर तो म्हणतो माझ्या बहिणींची लग्न झाली आहेत तर माझं पण लग्न करा, पण त्याला आम्ही ओरडत नाही किंवा त्याला ओरडून काहीच उपयोग नाही, पण त्याचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करतो. मग त्याला सांगतो तुझं लग्न केलं तर तू कुठे राहणार, तर मग मी संस्थेत राहीन, पण आमच्याकडे लग्न झाल्यावर आम्ही ठेवत नाही कारण तुला मग छोटीशी रूम घेऊन तुला वेगळं राहावं लागेल, ते तुला कसं जमेल, तू तुझ्या बायकोची जबाबदारी घेऊ शकतोस का, तू कुठे नोकरी करणार, तर मी संस्थेत नोकरी करेन, मला 8000 रुपये पगार मिळेल, पण मग 8000 रुपयात तुझं भागेल का. मग सगळ्या त्या हिशोब लावायचा, त्याला सांगायचं की भाजी किती रुपयाची, आज मावशींनी काय आणलंय, ह्या सगळ्या गोष्टींना इतके पैसे लागले, मग महिन्याला इतका खर्च होणार, हे शक्य आहे का. मग तो म्हणतो की शक्य आहे मॅडम, बघ लग्न झाल्यावर तर बाळ होतं, मग बाळ झाल्यावर तू त्याचं शिक्षण कसं करणार, तर नाही मी शिक्षण नाही करू शकत. मग तू अभ्यास घेऊ शकशील का त्याचा, तर नाही मी अभ्यास नाही घेऊ शकणार. मग शाळेत ऍडमिशनसाठी तुम्हाला बोलवतील, मग त्याची पण फी असते ना.

0: कारण फी दिल्याशिवाय तर तुला कोण ऍडमिशन नाही देणार, मग तुझं हे 8,000 रुपयात होईल का सगळं? तेव्हा कुठेतरी जाऊन, म्हणजे हे एका दिवसात नाही, त्याला सतत काउन्सलिंग करून करून त्याच्यात मग हा बदल होतो. किंवा एखादं मूल पॅन्ट मध्ये हात घालतं, एक मुलगी आहे ती म्हणते मला मिठी मार, मग तेव्हा सांगतो की बघ आम्ही इथे आज एवढ्या टीचर आहेत, आम्हाला तू बघितलेस का असं मिठी मारताना किंवा पॅन्ट मध्ये हात घालताना किंवा कुठेतरी आपले जे बॉडी पार्ट आहेत त्याला आम्ही कुठे हात लावताना तू बघितलेस का? तर नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी तुझी इच्छा झाल्यावर त्या कुठे जाऊन करायला पाहिजे? वॉशरूम मध्ये. मग अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवून मग त्याचंही ट्रेनिंग दिलं जातं, छोटे छोटे व्हिडिओ दाखवले जातात. म्हणजे मी असं म्हणेन की आजूबाजूला जी लोक आहेत समाजात, म्हणजे आम्ही सगळ्या, आमचा जो स्टाफ आहे त्यांनी सगळ्यांनी विशेष शिक्षण घेतलंय, त्यामुळे आम्हाला ह्यातले बारकावे माहित आहे किंवा आम्ही ते शिकलोय. मग आम्ही मुलांना आमच्या कधीच ओरडत नाही, पण समाजात जेव्हा वावरतात ही मुलं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नजरे समाजाच्या येतात, तिथल्या लोकांना ह्या चुकीच्या वाटतात, तेव्हा ओरडून मारून काहीच, म्हणजे आमच्याकडे पालक सुद्धा मारतात की असं करायचं नाही, ही वाईट गोष्ट आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण आम्ही सुद्धा पालकांना सांगतो तुम्ही ओरडून उपयोग नाही, तुम्ही त्याला उत्तर द्या,
1: संवाद साधणं गरजेचं आहे. आता ही आई डेकर मधला एखाद्या मुलाच्या प्रगतीचा असा कोणता क्षण आहे ज्याने तुम्हाला आई म्हणून अक्षरशः भावुक केला आणि मनात कायमचा ठसा उमटला, त्याविषयी ऐकायला आवडेल?
0: असे तर खूप क्षण आहेत. एक जी मुलगी आमच्याकडे हॉस्टेलला आलेली, म्हणजे तिची आई वडिलांचं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण ते एकदम हताश झालेली, बस आता मी हिला कुठेतरी ठेवतो. पण ती जेव्हा आली तेव्हा तिच्यावर जे काम केलं आम्ही खूप हायपर व्हायची. म्हणजे एकदा तर मावशींचे केस तिने असे ओढलेले तर ते पूर्ण केस टक्कल पडलेलं त्यांना, छोटस,
1: बापरे
0: एवढे केस ओढलेले. आणि आज ती 4 वर्षात तिची एवढी प्रगती झाली आहे की तिला आई वडील घेऊन जातात घरी, म्हणजे हायपरपणा पूर्ण कमी झालाय. म्हणजे 4 वर्ष जे तिच्यावर काम केलं ते सक्सेस झालंय, तो आमच्यासाठी खूप आनंद. म्हणजे ती छान गाते, डान्स चांगला करते, भरतनाट्यम आता शिकते, परत बऱ्याचशा सुधारणा झाल्यात, स्वतःची कामं सगळी स्वतः करते, ही सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे.
1: वा छान. चैताली सारख्या विशेष मुलीचं संगोपन करत आई डे केअर मधल्या सगळ्या मुलांची आई होणं हा सगळा प्रवास खूप कठीण आहे, तर या सगळ्यामध्ये कुटुंबाची साथ कशी लाभली?
0: कुटुंबाचा सपोर्ट जर नसताना तर हे शक्यच नव्हतं. म्हणजे घरी आपल्या आई वडिलांचं प्रेम मिळतच, पण इथे सासरी आल्यावर चैतालीचा विश्वच माझ्या सासूबाई बनल्या. म्हणजे मला आनंद वाटतो सांगायला की आजपर्यंत, आता चैताली 33 वर्षाची आहे, पण आजपर्यंत मी अगदी क्वचित की जेव्हा सासूबाई नंदेकडे जातात तेव्हा तिला मी भरवत असेन. म्हणजे आता माझ्या सासूबाई 91 वर्षाचे आहेत, पण त्यांना चैन पडत नाही तिला भरवल्याशिवाय. त्यांच्या जवळ आपण ताट नेऊन द्यायचं पण तिला त्याच भरवणार. म्हणजे त्यांचा तो सपोर्ट मिळाला की तू शिक्षण घे, मी घरात बघेन. माझे मिस्टर, मला इंग्लिश यायचं नाही तर ते मराठी ट्रान्सलेट करायचे, आणि मराठी सगळे प्रश्न की हे प्रश्न 10 मार्काचे, ते तू जेव्हा डीएडला मी होते तेव्हा ते निवडून द्यायचे मला प्रश्न,
1: बर
0: की तू हे प्रश्न पाठ कर. म्हणजे आयता सगळा आलेला अभ्यास मी करायची आणि त्यात मला फर्स्ट क्लास मिळाला. म्हणजे सासूबाई जेवढ्या महत्वाच्या आहेत, जेवढे मिस्टर महत्वाचे आहेत, तेवढेच माझे आई वडील महत्वाचे आहेत. कारण चैताली जेव्हा 5 वर्षाची झाली आणि आम्हाला कुठेच ऍडमिशन मिळत नव्हतं, फक्त एका कारणाने की तिला टॉयलेट ट्रेनिंग नाही, तेव्हा माझी आई म्हणाली अगं आपल्या घराच्या समोर मतिमंद मुलांची स्वयं स्कूल आहे, तर तिथे आपण ऍडमिशन घेऊयात. आईकडे ठेवायला सुद्धा धीर होत नव्हता ना, पण मग तेव्हा आईने, जोपर्यंत मी शिक्षण घेत होते तेव्हा माझ्या आईने तिला सांभाळलं. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे, जर कुटुंब आपल्या बरोबर असेल ना तर आपण काही करू शकतो.
1: काही विशेष बाळ जन्माला आलं की त्या आई बाबांच्या मनात त्या बाळाच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न असतात, मनात भीती असते, तर अशा आई बाबांना तुम्ही आज काय सांगाल?
0: रडत कुडत न राहता, हताश न होता, आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा, आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: एका आईच्या अनुभवातून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक विशेष मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आधाराची, आशेची आणि नव्या भविष्याची वाट ठरतोय. स्वाती मोहिते, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी इतका छान संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या वनिता मंडळात आत्ताच आपण ऐकली आई डे केअरच्या संचालिका स्वाती मोहिते यांची चेतना झांजे यांनी घेतलेली अतिशय भावपूर्ण

0: मुलाकात।
1: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात। अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे।
0: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं।
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर।
2: श्रोते हो, ही होती वनिता मंडळाची निर्मिती आणि आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे। तुर्तास माझ्या सहकारी चेतना मधुलिका सुहिता यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते। पुन्हा भेटूच, तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि ऐकत रहा अस्मिता वाहिनी।

गीत बाहेर कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झवर, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोतेहो, शंकर म्हणजे विनाशातून नव्या निर्मितीकडे जाण्याची शक्ती. शिव या शब्दाचा अर्थच आहे मंगल, कल्याणकारी. आपल्या देवघरातल्या शिवलिंगांपासून ते हिमालयातल्या कैलासापर्यंत महादेवाची अनेक रूपं आपण पाहतो. कुठे तो भोळा भंडारी आहे, कुठे तो रुद्र आहे, कुठे नटराज आहे, कुठे अर्धनारीश्वर, तर कुठे ध्यानस्थ योगी. त्याच्या मस्तकावरचा चंद्र आपल्याला शांततेची आठवण करून देतो. जटांमधून वाहणारी गंगा ज्ञान आणि जीवनाचा प्रवाह सांगते. गळ्यात

हातातला नाग भीतीवर विजय मिळवण्याची ताकद सांगतो आणि हातातलं त्रिशूल सत्व रज आणि तम आयुष्याच्या या तीन प्रवृत्तींचं हे प्रतीक. म्हणूनच शिव समजून घ्यायचा असेल तर फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं इतकंच पुरेसं नाही, तर कधीकधी स्वतःच्या मनात डोकवावं लागतं. कारण शिव बाहेर जितका आहे तितकाच तो आपल्या आतही आहे.

श्रोतेहो, भारत, आपला भारत ही केवळ भूमी नाही, ही श्रद्धेची भूमी आहे, कथेची भूमी आहे आणि हजारो वर्षांच्या आध्यात्मिक परंपरेची भूमी. या भूमीवर असंख्य देवस्थानं आहेत. काही डोंगरांवर, काही नदीकाठी, काही समुद्राच्या सान्निध्यात, तर काही गर्द जंगलांच्या कुशीत. पण या सगळ्या देवस्थानांमध्ये एक नाव असं आहे जे उच्चारलं तरी मनात एक वेगळीच शांतता उतरते. शिव, महादेव, भोलेनाथ, शंकर, नीलकंठ, महाकाल आणि शिवाच्या या अनंत रूपांमध्ये एक विशेष महत्त्व आहे, ज्योतिर्लिंगाचं. ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतीचं लिंग, प्रकाशाचं प्रतीक, अनंताचं प्रतीक, शिवाच्या त्या दिव्य स्वरूपाचं प्रतीक, ज्याला ना आरंभ ना अंत.

0: ज्योतिर्लिंगाला भेट देणं हा फक्त प्रवास नाही, तो आहे स्वतःच्या मनाला भेटण्याचा प्रवास. देवळात आपण हात जोडतो, पण खरी भक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा त्या देवळातून बाहेर पडताना आपण एखाद्याचा हात धरतो, शिवाला बेलपत्र वाहतो, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं एखाद्याच्या दुःखावर माहेरची सावली धरतो. गीतबहार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात. आता 1:30 आहे राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं आज सकाळी 3 दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली. या दौऱ्यामुळे भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांचं महत्त्व अधोरेखित करण्याची संधी मिळाल्याचं पार्मेलिन यांनी औपचारिक स्वागतानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दोन्ही देशांमधले संबंध हे समान लोकशाही मूल्य, परस्पर विश्वास आणि आदरावर आधारित आहेत, असंही ते म्हणाले. स्वित्झर्लंडच्या

0: अध्यक्षांबरोबर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातले नेते यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारत भेटीवर आलं आहे. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताने सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलमं भारताच्या बाजूने झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातला मुक्त व्यापार करार आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार असून यात समाविष्ट देशांचा जगाच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 1/4 वाटा आहे असं त्यांनी सांगितलं. भारताने युरोपियन महासंघातल्या देशांसाठी 92.5% आयात शुल्क माफ केलं असलं तरी महासंघातल्या सर्व देशांमध्ये भारतीय मालाला मुक्त प्रवेश मिळाला आहे, त्यामुळे स्पर्धात्मकता टिकून राहील असं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ 2023 झाली होती. त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली होती. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधले 5 विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधल्या 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या 6 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे तर येत्या 9 मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूमध्ये मदुरांतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतली थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विना तारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. गेल्या 11 वर्षात 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात जर असं आढळून आलं की काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीने घेतले आहेत तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल

बद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी द्यायचे निर्देश दिल्ली पोलिसांना द्यायची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोंदणीकृत राजकीय पक्षांना शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी पोलीस देत नसल्याची माहिती एका वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला दिली. त्यावर तत्सम काही प्रकरण न्यायालयापुढे प्रलंबित आहे का हे तपासून घेऊ आणि त्यावर सुनावणी घेऊ असं न्यायालयानं सांगितलं. दिल्लीमध्ये 2019 साली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांच्या नंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार तसंच 2020 साली दिल्लीत झालेल्या दंगलीची चौकशी SIT तर्फे करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळल्या आहेत. या दंगलींची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन करावी, पीडित व्यक्तींना नुकसान भरपाई द्यावी, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करावेत इत्यादी मागण्या करणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती मनोज

2020 साली दिल्लीत झालेल्या दंगलीची चौकशी SIT तर्फे करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळल्या आहेत. या दंगलींची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन करावी, पीडित व्यक्तींना नुकसान भरपाई द्यावी, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करावेत इत्यादी मागण्या करणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती. पंजाबमध्ये चंदीगड इथं प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 40 जण प्रवास करत होते. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना लुधियाना इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बीजिंग इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये 3र्या फेरीत चेक प्रजासत्ताकाच्या निकोला बार्टुनकोवाने जागतिक मानांकनात 2र्या क्रमांकावरच्या अरिना साबालेंका हिचा 6-4, 6-3 असा पराभव केलाय. पुरुष गटात नोवोक जोकोविचनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव याचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि करैकल या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागातून तर छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आज उत्तराखंड, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या गांगेय क्षेत्र तसंच लक्षद्वीपमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवाई संपर्क व्यवस्था अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या उडान योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये 4 नवीन विमानतळ उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार होणार आहे. हा करार कोलकाता इथं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केला जाईल. ही प्रस्तावित विमानतळ पुरुलियामध्ये 4, पश्चिम मेदिनीपूरमध्ये कलईकुंडा, दक्षिण दिनाजपूरमध्ये बालुरघाट आणि अलीपूरद्वारमध्ये हासीमारा इथं उभारली जातील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, पंचनाम्यांना सुरुवात. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि गणेशोत्सव जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरा, 18,358 गणेश मूर्तींचं दान.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळाचं ट्रिगर वन लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्यात येत आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातल्या पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करून पीकस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तात्काळ सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वैजापूर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पीकस्थितीची पाहणी केली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं सांगतानाच शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठक घेतली. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करावं, पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामं गतीनं पूर्ण करावीत, तसंच पशुधनासाठी चाऱ्याच्या उपलब्धतेवरही सातत्यानं लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 79व्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कृष्णा खोऱ्यातल्या 30 TMC

0: पाण्यासोबतच कोकणातल्या उल्हास खोऱ्यातून 70 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणून पुढच्या काही वर्षातच मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मराठवाड्याचा विकास तुमसेनं हो पायेगा या जन आंदोलनाचा छत्रपती संभाजीनगर इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा तसंच रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करणारं निवेदन विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 12 अर्ज दाखल झाले आहेत तर आतापर्यंत 97 इच्छुकांनी 174 अर्ज नेले आहेत. उद्या 6 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. केंद्र शासनाच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 48 शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा देशात 16 क्रमांक आला आहे. महानगरपालिकेमार्फत सातत्यानं राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, प्रभावी कचरा व्यवस्थापन, धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यास प्रतिबंध, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचं फलित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सिल्लोड तालुक्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या ग्रीड पाणी पुरवठा योजनेसह सिल्लोड सोयगाव मतदारसंघातल्या विविध पाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेतला. योजनेतल्या कामातल्या अडचणी विभागीय स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी समन्वयानं सोडवून कामगतीनं पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले. गणेशोत्सव जिल्ह्यात उत्साहात पार पडला. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं भर देण्यात आला, त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनीही पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसून आलं. घरगुती गणेशोत्सवासाठी बहुतांशी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींना अधिक मागणी होती. गणेश विसर्जनही जिल्ह्यात शांततेत पार पडलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात उभारण्यात आलेल्या 47 गणेश मूर्तीदान संकलन केंद्रांवर 41,482 गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आलं. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या उपक्रमात 18,358 गणेश मूर्तींचं दान तर 23,124 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं, तसंच 64 टन निर्माल्य संकलित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं उमेद स्वयंसहायता समूहातल्या महिलांनी गणेश मूर्तींच्या विक्रीतून 6,31,43,000 रुपयांची उलाढाल केली. या महिलांनी जिल्हाभरात 253 स्टॉल उभारले होते. या स्टॉल्समधून 1,17,170 गणेश मूर्तींची विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव गेल्या महिन्यात पार पडला. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात झालेल्या या महोत्सवात जिल्ह्यातल्या 148 महाविद्यालयातल्या सुमारे 1,500 विद्यार्थ्यांनी विविध 28 कलाप्रकारांमध्ये सादरीकरण केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तिसरी यादी जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 1,105 गावांमधल्या 19,243 शेतकऱ्यांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा मीरा परांजपे यांना सुरुवातीला ऐकूया.

0: अशित देसाई यांनी गायलेलं हे गाणं होतं. आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
2: हायकू हा मूलतः एक जपानी काव्य प्रकार आहे आणि त्याचा उगम 15व्या ते 16व्या शतकापासूनचा आहे. पूर्वी हा होक्कू म्हणून प्रसिद्ध होता. याची निर्मिती जपानमध्ये कशी झाली बरं ते जाणून घेऊया. प्रत्येक देशाला एक राष्ट्रीय महाकाव्य असतं बरं का, तसं भारताचं रामायण महाभारत. पण जपानला काही राष्ट्रीय महाकाव्य नाही. जपानची भौगोलिक रचना पाहिली तर तो हजारो लहान लहान बेटांचा देश आहे. तिथे उंच डोंगर नाहीत, लांब नद्या नाहीत, तेथील माणसं ठेंगणी ठुसकी आहेत. सगळा देश सतत भूकंप आणि हादरणारा आहे. त्यात हिरोशिमा नागासाकी, तुम्हाला माहितीच आहे की जपानमधील हिरोशिमा नागासाकी ही दोन्ही शहरं प्रामुख्यानं 1945 मधील अणुबॉम्ब हल्ल्यासाठी जगभरात ओळखली जातात. तेव्हा तिथे जो संहार झाला होता तो जपानी माणूस कधीही विसरू शकत नाही. जपानी लोकांचा धर्म कोणता? बौद्ध. सर्व क्षणिक क्षणिक्य, सर्व दुःख दुःखम, सर्व शून्य शून्यम, अशा या तत्वविचारांचा त्यांच्यावर पगडा आहे. पर्यावरण, भौतिक घटना, धार्मिक वारसा यांचा एक मेळ होऊन जपानी मनोरचना क्षणभानवादी झाली. वर्तमानाचा जो क्षण तळहातावर आहे त्या क्षणाचा आस्वाद घ्यायचा बस. हायकू या काव्यप्रकाराचा जन्म अशा तात्कालिकतेतून झालेला आहे. ठराविक अक्षर, ठराविक ओळी या संकेतांमुळे हायकूला सुबक घाट मिळालाय. हायकूत एखादा कवीनं काय करतो, उडता क्षण चटकन चिमटीत पकडतो. तो पटकन नाहीसा होणारा दिव्य क्षण असतो. काळ्या मेघातून चमकून जाणाऱ्या विजेप्रमाणे हा अनुभव असतो. कसं ते पाहूया. आता जपानीमध्ये मी वाचते आहे हा एक हायकू. फुरु इकेया कावानो तोबिकोम मिझुनो आटो बाशो या प्रसिद्ध हायकूकाराने लिहिलेला हा जगप्रसिद्ध हायकू आहे. शिरीष पैयाने ध्रुवा काव्यसंग्रहात हायकूचं भाषांतर केलं तर असं आहे. एक तळे जुनाट स्तब्ध, एक बेडूक उडी घेतो त्यात, जराशी खळबळ पुन्हा शांत. शिरीष पै यांनी जपानी हायकूंचं इंग्रजी रूपांतर अभ्यासलं ना, त्यावरून हा हायकू लिहिला, म्हणून तो जरा पसरट झालाय. कारण इंग्रजी हे रूपांतरित हायकू काही असे 5-7 पास मधले नव्हतेच. मे 1978 नवप्रभाच्या अंकात कविवर्य बोरकर यांनी हाच हायकूचे भाषांतर दिले. ते असे, पुराण्या डबक्यात बेडकाच्या उडीसरशी केवढा आवाज. मी थोडस संक्षिप्त असं लिहिन. एक तळे जुनाट बेडकाची उडी त्यात खळबळाट. बेडूक उडी घेतो हा एकच क्षण हायकूत पकडलेला आहे. जुनाट तळ म्हणजे जिथे कोणी येत नाही, जात नाही, स्तब्ध आहे, ज्याच्या जीवनात काही घडत नाही अशी व्यक्ती, वय झालेला माणूस. पण बेडकासारख्या सामान्य प्राण्यानेही उडी मारून खळबळ उडवून दिली. केवढा आवाज झाला. म्हणजे जर्जर माणसाच्या आयुष्यातही चैतन्य आलं. बोरकर असा अर्थ लिहितात, सारं जीवन त्याचं साकळून गेलेलं आहे, डबकं बनलं आहे. अशा माणसाच्या आयुष्यात बेडकासारखा किरकोळ माणूस आला तरी उभय व्यक्तिमत्वानं त्याचा भेद केला तर केवढा गाजावाजा. 50 वर्षापासून भारतात या हायकूचा अभ्यास सुरू आहे. मित्र, पुढील भागात हायकू विषयी अधिक जाणून घेऊया.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. विनामशागत लागवड म्हणजे कोणतीही खास मशागत न करता केवळ पेरणीसाठी पुरेशी जमीन खोदून पिकांची लागवड करणं. मात्र या पद्धतीत तण नियंत्रण, बियाणं पेरणी आणि खत देणं या क्रिया करणं आवश्यक बाब आहे. अशा पद्धतींचा वापर करून पिकांची लागवड केली तर काही फायदे होतात. यात जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून राहतो, मशागतीचा खर्च कमी होतो, त्यामुळे निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते, तणांचा उपद्रव कमी प्रमाणात होतो, मजूर कमी लागतात, त्यामुळे निविष्ठ

0: त्यांच्या खर्चामध्ये बचत होते. जमिनीतील ओलावा टिकून राहिल्यानं अशा अंग ओलितावर कडधान्यांसारखी पिकं घेता येतात. ओलिताखालील पिकं घ्यायची झाली तर 50% पाण्याची बचत होते. पाण्याची बचत झाल्यामुळे ओलिताखालील क्षेत्रामध्ये वाढ होते. बियाण्यास ओल भरपूर मिळाल्यामुळे उगवण चांगली होते. मशागतीचा वेळ वाचल्यामुळे पेरणी वेळेवर करता येते. या प्रकारच्या लागवडीसाठी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी. याशिवाय अळी करून ज्या पिकांची लागवड केली जाते अशा पिकांची निवड करावी. यात प्रामुख्यानं कडधान्य पिकात वाल, चवळी, कुळीथ, सोयाबीन यांचा समावेश होतो. तर गळीत धान्य पिकांमध्ये मोहरी, कारळा, तीळ, सूर्यफूल, करडई ही पिकं घेतली जातात. भाजीपाला पिकांमध्ये दुधी, कारली, घेवडा, कलिंगड, काकडी यांचा समावेश होतो. पूर्वीच्या पिकातील तणांचं नियंत्रण करण्यासाठी पॅरॅक्वॉट हे बिन निवडक तणनाशक 6 मिलीलिटर प्रतिलिटर पाण्यामधून फवारावं. फवारणी पेरणीपूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर करावी. या पद्धतीमध्ये पिकाची पेरणी, खत आणि बियाणं पेरणी एकाच वेळी करणाऱ्या 2 चाडाच्या पाभरीच्या किंवा अशा पेरणी अवजाराच्या सहाय्यानं करावी. टोकण पद्धतीनं पेरणी करायची असेल तर खुरप्याच्या सहाय्यानं शेजारी 2 टोचे मारावे. एका टोचामध्ये बियाणं पेरावं आणि दुसऱ्यामध्ये खत टाकून मातीनं झाकून घ्यावं. कलिंगड, काकडी तसंच इतर वेलवर्गीय भाज्यांसाठी योग्य अंतरावर अळी करण्यासाठी खड्डे काढावे आणि त्यामध्ये खत देऊन पेरणी करावी. पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन या पद्धतीचा अवलंब करावा. तसंच गळीत धान्य आणि कडधान्यांसाठी अंग ओलिताची कमतरता भासली तर तुषार सिंचन पद्धतीनं गरजेनुसार 1 ते 2 वेळा पाणी द्यावं. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी गुरांना खाण्यासाठी अयोग्य असलेला भाताचा पेंढा, गवत किंवा पालापाचोळा याचं आच्छादन टाकावं. आच्छादन प्रति हेक्टरी 5 टन वापरावं. त्यामुळे बाष्पीभवन रोखलं जाईल, तणांचा प्रादुर्भाव होणार नाही, तसंच जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होईल.
1: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू सगळ्यांचा निरोप घेतोय आणि निसर्गात आगमन होतंय सुंदर ऋतूचं, तो ऋतू म्हणजे शरद ऋतू. अर्थातच या ऋतूच्या प्रारंभी अधूनमधून पावसाळ्यातील दमट स्थिती, बारीक बारीक पावसाच्या सरी या जाणवत आहेतच, पण बहुतांशी वेळेला आकाश निरभ्र आणि स्वच्छ दिसत आहे. दुपारच्या वेळेला कडक ऊन विशेषत्वाने जाणवत आहे. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारण सप्टेंबर शेवट ऑक्टोबर यामध्ये सूर्य संताप हा प्रकर्षाने जाणवतो, म्हणूनच याला म्हणजेच या कालावधीला ऑक्टोबर हीट असं संबोधलं जातं. वातावरणातील हा बदल शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो. याच संदर्भात या भागामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. श्रोते हो, शरीरातील वात पित्त आणि कफ दोषांची स्थिती ही बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना काही नियम पाळावेत असं आयुर्वेद शास्त्रामध्ये उल्लेख आहे, जेणेकरून बदलत्या ऋतूतील वातावरणात शारीरिक व्याधींना प्रतिबंध करणं सोपं जातं. शरद ऋतूतील वाढत्या सूर्यसंतापाच्या परिणामी शरीरातील संचित पित्त प्रकुपित होतं आणि वर्षा ऋतूतील शैत्य

0: त्यामुळे प्रकुपित झालेल्या थंड वाताचं शमन होऊ लागतं. वातावरणामुळे झालेल्या या शारीरिक दोषस्थितीच्या बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. काही चांगला तर काही प्रमाणात विपरीत परिणाम होताना दिसून येतो. चांगला परिणाम असा होतो की पावसाळ्यामध्ये मंद झालेली पचनशक्ती वृद्धिंगत होते, परिणामी भूक चांगली लागू लागते. परंतु गेले 2-3 महिने पावसाळ्याशी जुळवून घेतलेल्या शरीराला वातावरणातील हा बदल सहन होत नाही. पित्तविकार, उष्णता, घोळणा फुटणे, शौचावाटे रक्त पडणे, डोळ्यांची आग अशी विविध लक्षणे त्रास देऊ लागतात. तळहात तळपायांची आग, भरपूर घाम येणे, घामोळे येणे, त्वचेवर उष्णतेचे फोड, त्वचा कोरडी पडणं, खाजणं अशी लक्षणं देखील या दिवसात आढळून येतात. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना थकवा देखील या दिवसात खूप प्रमाणात येतो. अशा वेळेला पाणी भरपूर प्यावं, शतावरी कल्प दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यावा, बाहेर जाण्यापूर्वी सोबत पाणी सरबत हे सगळं जवळ ठेवावं जेणेकरून थकवा जाणवणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर थकवा आणि पित्ताचा त्रास कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या या दोन्हीचा अभ्यास अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे. कारण आयुर्वेदाचं उद्दिष्ट हे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजेच निरोगी अवस्थेमध्ये निरोगीपणा हा कायम स्वरूपी टिकवून ठेवणं हे आहे. व्याधीवरती चिकित्सा उत्तम पद्धतीने तर आहेत, पण व्याधी होऊ नयेत, वारंवार त्रास होऊ नये म्हणूनही तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याचा अतिशय सुंदर अभ्यास आयुर्वेद शास्त्रामध्ये केला गेलेला आहे, ज्याचा अंगीकार सर्वांनीच करावा असं मला मनापासून वाटतं. त्यानुसार शरद ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या पित्ताचा विचार करून आपला आहारात थोडा बदल करावा, थोडी औषधी योजना, थोडं पथ्य हे जर आपण नीट सांभाळलं तर शरद ऋतूतील निसर्गाचा आस्वाद आपण सगळेजण आनंदाने नक्कीच घेऊ शकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य या विषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुतीहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. आजपासून चार भागात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉ सुरुची पांडे लिखित माहिती आपण ऐकणार आहोत. आज ऐकूया याचा पहिला भाग. वेगवेगळ्या देवतांची वाहनं किंवा प्राणी अथवा पक्षीमुखी देवता हा एक कुतूहलकारक विषय. पृथ्वीच्या पाठीवर केवळ माणूस नव्हे तर दृष्टीस पडणाऱ्या आणि न पडणाऱ्या सर्व जीवांना जगण्याचा समान अधिकार आहे हा मुद्दा त्यातून अधोरेखित केला गेलेला आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये एक छान उल्लेख आहे. तिथे म्हटलंय की ज्ञानिनो मनुजाहा सत्यम किंतु ते नही केवलम. म्हणजे काय तर मनुष्य हा ज्ञानी आहे परंतु तोच तेवढा ज्ञानी आहे असं नव्हे. पशुपक्षी देखील ज्ञानवान असतात. हिंदू अथवा बौद्ध विचार परंपरेत विविध देवतांची चर्चा आपल्याला आढळते. त्यातल्या मूर्तीशास्त्रामध्ये कित्येक प्राणी आणि पक्षी आढळतात ज्यांचा विचार आपण सहसा ईश्वराच्या आयामांमध्ये फारसा केलेला नसतो. असं एक उदाहरण आपण घेऊया, ते आहे मुंगूस या प्राण्याचं. हिंदू मूर्तीशास्त्रात कुबेर या धनदेवतेची चर्चा आढळते. कुबेर मुंगूसावर आरूढ असल्याचा उल्लेख आहे. धनाची राखण करणाऱ्या सापांवर विजय मिळवल्याचं प्रतीक म्हणजे मुंगूस. ज्ञान आणि करुणेचं रूप असलेल्या गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला नाही, परंतु त्यांच्या नंतर बौद्ध दर्शनाचे विविध पैलू निर्माण झाले. साधनेच्या विविध पद्धती आल्या, त्यातून अतिशय सुंदर अशा बौद्ध मूर्तिकलेचा आविष्कार झाला. विविध बौद्ध देवतांची अतिशय देखणी, लयदार आणि

0: चार प्रवर्तक शिल्प चित्र आणि भित्तीचित्र नेपाळ श्रीलंका भारत जपान चीन आणि तिबेट मधल्या संस्कृतीत आढळतात. ही रूपं विचारांशी गुणांशी आणि निसर्गाशी जोडली गेलेली दिसतात. तिबेट मधल्या लामांच्या उपासनेत सूर्योदयाच्या वेळी मारीची या देवतेचं आवाहन केलं जातं. त्यावरून तिचं सूर्याशी असलेलं नातं लक्षात येतं. हिंदू सूर्यदेवतेशी तिचं काही प्रमाणात साधर्म्य आहे. तिचा रथ सात वराहांकडून ओढला जातो. मारीची देवतेचं अस्तित्व नेहमी चैत्याच्या आतल्या भागात असतं. ती नेहमी आलीढ रूपात उभी असून रथावर आरूढ असते. साधनमाला ग्रंथात मारीची देवतेची विविध रूपं वर्णिली गेलेली आहेत. साधना प्रकारानुसार ती एक तीन पाच अथवा सहा मुखांची असू शकते. तिला दोन आठ आणि दहा किंवा बारा हात मूर्तींमध्ये दाखवले जातात. साधारणपणे तिच्याबरोबर वर्ताली वदाली वराली आणि वराहमुखी अशा नावांच्या सेविका असतात. मारीची देवता जेव्हा अधिक मुखांची दाखवली जाते तेव्हा तिचं एक मुख मादी वराहरूपी असतं. वस्तुत वराहमुख आणि सात वराहांचा रथ या दोन्ही गोष्टी मारीची देवतेच्या महत्वाच्या ओळखीच्या खुणा समजल्या जातात. सुई आणि दोरा ही तिची दोन महत्वाची चिन्ह आहेत. या चिन्हांमध्ये फार छान अर्थ दडलेला आहे. दुष्ट माणसांची मुखं आणि डोळे शिवून टाकण्यासाठी त्या सुई दोराचा ती उपयोग करते असं मानलं जातं. मारीची देवतेच्या विविध रूपांचं आणि साधनांचं वर्णन आपल्याला आढळतं. तिबेटी बौद्ध परंपरेत मारीची देवता पहाट वेळची किंवा प्रकाशाची वेदनामुक्तीची तसंच सर्व जीवांना ज्ञानप्राप्तीची व्हावी अशी कामना करणारी देवता मानली जाते. जपानच्या बौद्ध परंपरेत ती रणदेवता मानली जाते. जंभल हा कुबेर सदृश देव आहे. तो भाग्य आणि संपत्ती यांचा देव आहे. करुणेचं प्रतीक असलेल्या अवलोकितेश्वराचं एक रूप म्हणून देखील त्याला मान आहे. त्याच्या हातात मुंगूस आहे. त्या मुंगुसाच्या पोटावर तो हातानी थोडासा दाब देत असल्याचं मूर्तीमध्ये सूचित केलेलं दिसतं. दाब दिल्याने ते मुंगूस स्वतःच्या पोटात ठेवलेली रत्न आणि माणकं तोंडातून बाहेर टाकताना दिसतो. स्वतःकडचं ऐश्वर्य दुसऱ्यांच्या पण कामी यावं हा बोध यातून दिला गेलाय. माणूस तसं सहसा स्वच्छेनी करत नाही म्हणून त्याला काही वेळेस आग्रहाने संपत्ती सोडणं भाग पडावं लागतं. हा मुद्दा सूचित केला गेलेला दिसतो. अशा पद्धतीने इतरही काही प्राणीमात्रांची सांगड देवदेवतांशी घातली गेलेली आहे. ते पुढच्या भागांमध्ये ऐकूया. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला पहिला भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची.
1: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नई दिल्ली में स्विट्जरलैंड के राष्ट्रपति गी पामला के साथ वार्ता की. श्री मोदी ने कहा, दोनों देश व्यापार और निवेश को बढ़ावा देने तथा विश्व के लिए विश्वसनीय आपूर्ति श्रृंखला विकसित करने के लिए काम करेंगे. भारत और स्विट्जरलैंड ने परिवहन प्रौद्योगिकियों, गतिशीलता प्रणाली और अवसंरचना में सहयोग को बढ़ावा देने के लिए कई समझौते किए. वित्त मंत्री निर्मला सीतारामन ने भारत यूरोपीय संघ मुक्त व्यापार समझौते की सराहना की. कहा, यह व्यापार समझौतों पर बातचीत और उन्हें अंतिम रूप देने के भारत के दृष्टिकोण को दर्शाता है. पंजाब और हरियाणा उच्च न्यायालय ने पंजाब के मुख्यमंत्री कार्यालय के खिलाफ भ्रष्टाचार के प्रवर्तन निदेशालय के आरोपों की सीबीआई जांच का आदेश दिया. और मौसम विभाग ने कल तक कर्नाटका, केरलम, माहे, तमिलनाडु, पुदुच्चेरी और कार्यकाल में मूसलाधार बारिश की चेतावनी दी. अब समाचार विस्तार से. भारत और स्विट्जरलैंड ने आज परिवहन प्रौद्योगिकियों, गतिशीलता प्रणालियों और अवसंरचना के क्षेत्र में सहयोग बढ़ाने के लिए कई समझौतों पर हस्ताक्षर किए. ये समझौते नई दिल्ली में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और स्विट्जरलैंड के राष्ट्रपति गी पामला के बीच द्विपक्षीय वार्ता के बाद हुए. संयुक्त संवाददाता सम्मेलन में प्रधानमंत्री मोदी ने भारत स्विट्जरलैंड संबंधों के प्रति राष्ट्रपति गी पामला की प्रतिबद्धता की सराहना की. उन्होंने कहा कि भारत ने पिछले अक्टूबर में यूरोपीय मुक्त व्यापार संघ के देशों के साथ ऐतिहासिक व्यापार और आर्थिक साझेदारी समझौते को लागू किया.
2: भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन यानी एप्टा देशों के बीच एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. ये यूरोप के किसी भी इकोनॉमिक ब्लॉक के साथ भारत का पहला एफटीए है. यह इन्वेस्टमेंट, इनोवेशन, जॉब्स और साझा समृद्धि का एम्बिशियस ब्लूप्रिंट भी है. इससे हम अगले 15

घनश्याम व्यास यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंगत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत सामंजस्य करार. 5 वर्षांसाठी व्हिसा मिळणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनांचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. आणि मुंबईतल्या अनधिकृत फ्लेक्स बॅनर विरोधात महापौरांची विशेष मोहीम. भारत स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भात कराराचा यात समावेश आहे. भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसंच स्विस नॅशनल सायन्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्याच्या उद्देशपत्रावरही स्वाक्षरी करण्यात आली. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि झुरिक युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस यांच्यात नवोन्मेष तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी अंमलबजावणी व्यवस्थेवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले. भारतीय निर्यातीसाठी स्वित्झर्लंडमध्ये बाजारपेठ वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांमधली गुंतवणूक अधिक सुलभ करण्यासाठी भारत आणि स्वित्झर्लंडने आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय कृषी उत्पादन, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची स्वित्झर्लंडला निर्यात वाढायला मदत होईल असं ते म्हणाले. त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान, जैवविज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं. लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधींची क्षेत्र आज दोन्ही देशांनी निश्चित केल्याचं ते म्हणाले.
1: आज हमने मिलिट्री एक्सचेंज और डिफेंस प्रोडक्शन में सहयोग की नई संभावनाओं की पहचान की. न्यूक्लियर एनर्जी में सहयोग को और प्रगाढ़ करने पर भी सहमति बनी. वाराणसी का रोपवे, नोएडा का जेवर एयरपोर्ट और पहाड़ी क्षेत्रों में रेलवे तथा टनलिंग प्रोजेक्ट हमारे इंफ्रास्ट्रक्चर सहयोग के

0: उज्जवल उदाहरण है। इस सहयोग को सुदृढ़ करने के लिए आज हमने ट्रांसपोर्ट, मोबिलिटी और इंफ्रास्ट्रक्चर पर एग्रीमेंट किया है।
1: तत्पूर्वी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं आज सकाळी 3 दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं। राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली। पार्मेलिन यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। त्यात संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या। राज्यघटनेनं निवडणूक आयोगाला एक संस्था म्हणून दिलेल्या अधिकाराचा वापर ज्ञानेश कुमार यांनी व्यक्तिगत पातळीवर का केला यावर स्पष्टीकरण द्यावं असं न्यायालयानं सांगितलं आहे। निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय एकमतानं किंवा बहुमतानं होणं अपेक्षित असून ते तसेच होतात असं आपण गृहीत धरलं होतं असंही न्यायालयानं नमूद केलं। काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात आढळून आलं तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं। आमदारांचे विशेष अधिकार आणि त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या परिणामांच्या तरतुदीचा विचार करताना सैद्धांतिक स्वरूपाच्या चर्चेत आपण भाग घेणार नाही अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयानं आज मांडली। या संदर्भातला 2003 ठराव तामिळनाडू विधानसभेनं 2004 मागं घेतल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं। उद्यापासून 7 न्यायमूर्तींचं घटनापीठ या मुद्द्यावर सुनावणीला सुरुवात करणार आहे। पण हा प्रस्ताव मागे घेतला असेल तर हा मुद्दाच संपुष्टात येतो आणि ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देणं हे आपलं कर्तव्य आहे असं तामिळनाडू विधानसभेचे वकील राजू रामचंद्रन यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील। पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.25% वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 झाली होती। त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता। त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी।
2: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आला। छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विनातारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे। या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे। पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे। प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो। गेल्या 11 वर्षात 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत।
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नये यासाठी महापौर ऋतू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्ष

त्यांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत. अनधिकृत बॅनर्स फलक लावले जाऊ नयेत यासाठी सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांना त्या महापौर आवाहन करणार असून सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं रीतसर परवानगी दिलेल्या अधिकृत जाहिरातींवर परवाना क्रमांक मुदत प्रिंटरचं नाव आणि अधिकृत QR कोड छापणं बंधनकारक असेल. गस्ती पथक किंवा सामान्य नागरिक हा QR कोड स्कॅन करून परवान्याची सत्यता तपासू शकतील. QR कोड नसलेला कोणताही फलक बॅनर पोस्टर्स आदी अनधिकृत मानून त्वरित जप्त केला जाईल. वारंवार अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स आणि पोस्टर्स आदी छापणारे प्रिंटर्स कंत्राटदार आणि एजन्सींवर केवळ दंड न आकारता त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकलं जाईल. राज्यातल्या सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. व्यावहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 ऑगस्ट 2027 पर्यंत स्थगिती दिली आहे. ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही हे अमराठी चालकांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा. या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळेल असं गृहीत धरू नये असा इशारा त्यांनी दिला. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. सतीश चव्हाण याआधी 3 वेळा याच मतदारसंघातून आमदार होते. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित सुमंत गुप्ता अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत सामंजस्य करार. 5 वर्षांसाठी व्हिसा मिळणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू आणि मुंबईतल्या अनधिकृत फ्लेक्स बॅनर विरोधात महापौरांची विशेष मोहीम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई आमची दुसरी सभा आता सुरुवातीला ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात तसंच निर्यात आणि गुंतवणूक प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भातल्या कराराचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पारमेलिन यांच्या नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांच्या विरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे आज केली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार कार्ल डायसेरॉथ, पीटर हेगेमॉन आणि गिऑर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. लाईट गेटेड आयन चॅनेल्स आणि ऑप्टोजेनेटिक्स क्षेत्रातील त्यांच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षित पटेल यांनी रौप्य पदक पटकावलं. मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नयेत यासाठी महापौर रितू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 473 अंकांची वाढ होऊन तो 72,382 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 134 अंकांची वाढ होऊन तो दिवसअखेर 22,556 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी 558 kHz आहे. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सई काटदरे यांचं गायन आपल्याला ऐकवत आहोत. सई काटदरे यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित ख्याल्याची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ कौस्तुभ दिवेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ निनाद जोशी यांनी केलेली आहे. ऐकूया सई काटदरे यांनी गायलेला राग मुलतानी.

सई काटदरे यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ कौस्तुभ दिवेकर आणि हार्मोनियम साथ नीनाथ जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे की आपली तरुणाई ही कायमच स्वतःबद्दल समाजाबद्दल अवेअर असते, तशीच आपली तरुणाई मेंटल हेल्थबद्दल सुद्धा भयंकर अवेअर आहे. आणि याच निमित्ताने आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे आपल्याला तरुणाईमधील मेंटल हेल्थ अवेअरनेस म्हणजेच तरुणाईतील मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता याबद्दल माहिती सांगणार आहे.
2: नमस्कार मित्रांनो, दररोज सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक ध्येय असतं. हे युग स्पर्धेचं आहे, वेगाचं आहे, आणि या वेगाशी जुळवून घेण्यासाठी आपली अखंड धडपड सुरू असते. शिक्षणातलं उत्तम यश, करिअरमधली नवी शिखरे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि समाजात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याची जिद्द, या सर्व आघाड्यांवर आजचा तरुण अतिशय हिरिरीने लढत आहे. या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतो. दररोज सकाळी धावायला जाणं, व्यायामशाळेत तासनतास घाम गाळणं, योगासनं करणं आणि शरीराला पोषक असा आहार घेणं, या गोष्टी आपण अतिशय शिस्तीने आणि वेळापत्रक लावून करतो. पण मित्रांनो, या सर्व शारीरिक कसरतींच्या मागे आपल्या शरीराचा जो खरा चालक आहे त्या घटकाकडे आपलं नकळत दुर्लक्ष तर होत नाही ना. तो अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं मन, आपलं मानसिक आरोग्य. मित्रांनो, शारीरिक आरोग्य जितकं महत्त्वाचं आहे तितकंच किंबहुना त्याहूनही अधिक मानसिक आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे. कारण हे शरीर म्हणजे केवळ एक साधन आहे, पण त्या साधनाला चालवणारी खरी शक्ती आपल्या मनात दडलेली असते.

0: जेव्हा मन निरोगी असतं तेव्हाच आपल्या विचारांना प्रगतीची नवी दिशा मिळते, आपल्या कर्तृत्वाला पंख लाभतात आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्याचं धैर्य निर्माण होतं. परंतु जर मन थकलेलं असेल, उदास असेल किंवा सतत कुठल्या तरी अनामिक भीतीच्या सावटाखाली असेल, तर जगातली कोणतीही भौतिक संपत्ती किंवा सुख आपल्याला आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच मानसिक आरोग्याचा विचार करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. मित्रांनो, जर आपण जागतिक स्तरावरच्या आणि आपल्या देशातल्या काही महत्त्वाच्या सांख्यिकीय अहवालांवर आणि संशोधनावर नजर टाकली तर काही अत्यंत गंभीर बाबी आपल्यासमोर दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHOच्या एका अहवालानुसार जगभरात दर 7 किशोरवयीन मुलांपैकी एक जण कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येचा सामना करत आहे. त्यात प्रामुख्याने डिप्रेशन, एन्झायटी आणि वर्तणुकीशी संबंधित विकारांचा समावेश आहे. संशोधनातून असंही सिद्ध झालंय की बहुतांश मानसिक आजारांची सुरुवात ही वयाच्या 14व्या वर्षापासून होते आणि वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ते अधिक तीव्र रूप धारण करू शकतात. हा आकडा किंवा ही आकडेवारी आपल्याला घाबरवण्यासाठी नाही मित्रांनो, तर आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगण्यासाठी आहे, सजग करण्यासाठी आहे.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची.

आता प्रश्न असा पडतो की आजच्या या 21व्या शतकातल्या आधुनिक युगात तरुणांचं मानसिक आरोग्य का धोक्यात येत आहे. तर संशोधक आणि मानसोपचार तज्ज्ञ यामागे काही प्रमुख कारणं सांगतात. पहिलं कारण म्हणजे अवाजवी स्पर्धा आणि शैक्षणिक दबाव. आज अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत केवळ गुणांची आणि रँकची स्पर्धा सुरू आहे. पालकांच्या अवाजवी अपेक्षा आणि स्वतःच्या भविष्याबद्दल असणारी अनिश्चितता यामुळे तरुणांचं मन सतत एका अदृश्य दबावाखाली असतं. दुसरं कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि डिजिटल जगताचं आक्रमण. आज आपल्या हातातला स्मार्टफोन हा केवळ संवादाचं माध्यम राहिलेला नाही आहे, तर तो आपल्या आभासी जगाचा केंद्रबिंदू बनलाय. सोशल मीडियावरचं इतरांचं चकचकीत आयुष्य, तिथल्या लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून मिळणारं तात्पुरतं समाधान आणि सतत स्वतःची इतरांशी होणारी तुलना यामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आणि तीव्र नैराश्य निर्माण होत आहे. तसंच बदलत्या जीवनशैलीमुळे मैदानी खेळांचा अभाव, अपुरी झोप, अयोग्य आहार आणि कुटुंबातल्या सदस्यांशी कमी झालेला संवाद यामुळेही मानसिक जडणघडण कमकुवत होत चालली आहे. परंतु मित्रांनो, या धूसर चित्रामध्ये मला आपल्या आजच्या तरुण पिढीचा म्हणजेच आपल्या यूथचा अत्यंत अभिमान वाटतो. याचं कारण असं की आजचा तरुण या आव्हानांपुढे हात टेकून बसलेला नाही आहे, तर तो या परिस्थितीशी लढण्यासाठी कमालीचा जागरूक झाला आहे. पूर्वीच्या काळी लोक मनातली दुःख, भीती किंवा नैराश्य उघडपणे सांगायला लाजायचे, कारण समाजात त्याविषयी कमालीचा पूर्वग्रह होता. परंतु आजचे आपले तरुण मित्र ही भिंत तोडून पुढे येत आहेत. ते मानसिक आरोग्यावर उघडपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करत आहेत. आजचा तरुण स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिकला आहे. आपली मानसिक स्थिती उत्तम आणि संतुलित ठेवण्यासाठी आजची तरुणाई अनेक कौतुकास्पद आणि शास्त्रीय मार्ग अवलंबत आहे. अनेक तरुण मित्र आता दिवसातले काही तास आपल्या फोनपासून आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहतात, ज्याला शास्त्रीय भाषेत डिजिटल डिटॉक्स म्हटलं जातं. मनाला शांत आणि एकाग्र करण्यासाठी ते नियमितपणे ध्यान म्हणजेच मेडिटेशन, प्राणायाम किंवा योगासन करत आहेत. आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देण्यासाठी डायरी लिहिणं,

परंतु मित्रांनो, मानसिक आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यावर काम करणं ही केवळ तरुणांची, विद्यार्थ्यांची किंवा एका विशिष्ट वयोगटाची जबाबदारी नाही. हा संपूर्ण समाजाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याशी जोडलेला अत्यंत जिव्हाळाचा विषय आहे. बऱ्याचदा आपल्या घरातली या समस्येला गांभीर्याने घेत नाहीत, परंतु आपण हे वास्तव अत्यंत नम्रपणे आणि गांभीर्याने स्वीकारलं पाहिजे की काळ बदलला आहे. आजच्या काळातली आव्हानं, कामाचं स्वरूप, स्पर्धा आणि सामाजिक दबाव हा पूर्वीच्या काळापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. म्हणूनच घरातलं वातावरण हे केवळ हुकुमशाहीचं किंवा केवळ अपेक्षांचं ओझं लादणारं नसावं, तर ते संवादपूर्ण असलं पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांशी केवळ त्यांच्या गुणांबद्दल, परीक्षांबद्दल किंवा करिअरबद्दल संवाद न साधता त्यांच्या मनाच्या स्थितीबद्दलही मैत्रीपूर्ण संवाद साधला पाहिजे. जेव्हा एखादा तरुण आपल्या पालकांजवळ मन मोकळं करतो, तेव्हा त्याला शांतपणे ऐकून घेणं आणि समजावून सांगणं जास्त गरजेचं असतं. अगदी तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये केवळ बौद्धिक क्षमतेवर भर

0: देता विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार केला पाहिजे. कार्यालयांमध्ये किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा काम करणाऱ्या वरिष्ठांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक थकव्याची दखल घेतली पाहिजे. मानसिक आरोग्याशी निगडीत समस्यांकडे आपण डोळेझाक करता कामा नये, कारण मित्रांनो, मानसिक आजार किंवा मनाचा थकवा हा शारीरिक आजारासारखाच असतो. जसा ताप किंवा खोकला आल्यावर आपण औषध घेतो आणि बरे होतो, तसंच मनाचंही असतं. योग्य समुपदेशन, शास्त्रीय उपचार, कुटुंबाची साथ आणि प्रेमाच्या बळावर कोणताही मानसिक आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याचा अर्थ असा की मदत उपलब्ध आहे, फक्त आपण ती मागण्यासाठी पुढे आलं पाहिजे. चला तर मग आज आपण सर्वजण मिळून एक दृढ संकल्प करूया. आपण स्वतःच्या मनाची तर काळजी घेणारच आहोत, पण त्यासोबतच आपल्या अवतीभवती असणाऱ्या आपल्या कुटुंबातल्या मित्रांमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा आदर करणार आहोत. कोणालाही एकाकी वाटू न देणं, कुणाच्याही मानसिक स्थितीची थट्टा न करणं आणि प्रत्येकाला आस्थेनं विचारणं की मित्रा तू कसा आहेस, काही अडचण असेल तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे, हा विश्वास देणं आपल्या हातात आहे. जेव्हा आपण एकमेकांसाठी मनाची दार खुली ठेवू तेव्हाच संवादाचे पूल बांधले जातील, तेव्हाच एक सशक्त संवेदनशील आणि निरोगी समाज घडेल. कारण मित्रांनो, जेव्हा मन जिंकेल तेव्हाच आपण हे जग जिंकू शकू, नाही का? तर जागरूक रहा, आनंदी रहा आणि आपल्या मनाचे आरोग्य जपा.
1: मित्रांनो, अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात अश्विनीने हे आपल्याला माहिती सांगितली. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अठराशे 72 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
0: संध्याकाळचे 6 वाजता आहे. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात, स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश जारी. पेयजल पुरवठ्याला प्राधान्य, उद्योगांना

30% पाण्याचा पुनर्वापर करण्याची सूचना MPSC अध्यक्षांविरोधात कारवाईसाठी समिती गठीत करण्याची राज्यपालांकडे विनंती. औरंगाबाद पदवीधर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे सतीश चव्हाण तर महाविकास आघाडीचे दिलीप घुगे यांचे अर्ज दाखल. उदगीर इथं अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाची कारवाई आणि 19व्या अंतराळ शास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारने 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिले आहेत. अपुरा पाऊस आणि सध्याची पाणी टंचाई या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याची नासाडी आणि गळती रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फलोत्पादन, बांधकाम आणि साफसफाईसाठी वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर केला जाईल. उद्योगांना त्याच्या पाण्यापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करण्यास सांगण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून प्रत्येक धरणातील 10% पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवले जाईल. पेयजल, जनावरांसाठी आणि त्यांच्या चाऱ्यासाठी पाण्याची गरज भागवल्यानंतर रब्बी पिकांसाठी पाणी पुरवले जाईल. धरणे, नद्या किंवा कालव्यांमधून विनापरवाना पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही सरकारने दिला आहे. येत्या 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी वापरावर हे निर्बंध लागू राहणार असल्याचं याबाबतच्या शासन निर्णयात म्हटलं आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून दुष्काळग्रस्त भागात रोजगार निर्मिती आणि जलसंवर्धन करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. आज मुंबईत सांस्कृतिक कार्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोककलावंतांना मदत होईल असे कार्यक्रम करावे. विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पांचा उपयोग जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि रोजगार निर्मितीसाठी करावा. त्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पुरातत्व खात्याला निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मंत्री शेलार यांनी यावेळी दिले. दरम्यान राज्य संरक्षित स्मारकांच्या कामांची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांनी दिले. या पार्श्वभूमीवर विभागामार्फत केली जाणारी कामं गुणवत्तापूर्ण पद्धतीनं आणि सर्व निकषांचं पालन करून केली जावीत. त्या अनुषंगाने त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करण्याचे निर्देश शेलार यांनी दिले. राज्य लोकसेवा आयोगाचे माजी तसंच विद्यमान अध्यक्ष आणि सदस्यांविरोधात कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्याकडे केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी. या समितीच्या माध्यमातून 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करणारी शिफारस मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान निवडणूक आयोगानं घेतलेल्या कथित एकतर्फी निर्णयांवरील आरोपांच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. जर आवश्यक एकमत किंवा बहुमताशिवाय निर्णय घेण्यात आल्याचं सिद्ध झाले तर त्या निर्णयावर पुनर्विचार केला जाऊ शकतो असं न्यायालयानं म्हटलं आहे. ॲप आधारित आणि डिजिटल परिवहन सेवा वापरणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी योग्य उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. महिलांनी सुरक्षितपणे आणि निर्भयपणे प्रवास करणे शक्य झाले पाहिजे यासाठी राज्य प्रशासन, पोलीस, परिवहन विभाग आणि ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्या यांच्या समन्वयानं प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं रहाटकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन सर्व अमराठी चालकांनी व्यावहारिक मराठी आत्मसात करावी असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 1,65,800+ अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 ऑगस्ट 2027 पर्यंत स्थगिती दिली आहे. अमराठी भाषिक चालकांनी या स्थगितीचा आधार घेऊन मराठी शिकण्याकडे दुर्लक्ष

0: दुर्लक्ष करू नये असं आवाहनही सरनाईक यांनी केलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा परवा बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी 2023 नंतर बँकेने रेपो दरात वाढ केलेली नाही. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली. यंदा मात्र दरवाढीची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. मुंबईत महापौर रितू तरवडे यांच्या संकल्पनेतून शाडू बाप्पा 10 दिवस फ्लेक्समुक्त मुंबई 365 दिवस ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबईला प्लास्टिक आणि अनधिकृत फलकांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी तावडे यांनी याबाबत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिलं आहे. याबाबत कारवाईसंदर्भात शून्य सहिष्णुता धोरण राबवण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. औरंगाबाद पदवीधर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सतीश चव्हाण यांना आज उमेदवारी अर्ज दाखल केला, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात मतदानासाठी 76 मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात धाराशिव तालुक्यात 16, तुळजापूरमध्ये 11, उमरगा 12, लोहारा 6, कळंब 10, भूममध्ये 8, वाशीममध्ये 5 आणि परंडा तालुक्यात 8 मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ स्मिता योगेश जाधव तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आज आपले नामांकन अर्ज दाखल केले. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 69,000 महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी ही माहिती दिली. यासाठी कृषी विभागानं 17 सप्टेंबर 2026 पासून ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले असून यासंबंधी अडचणीसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन कळसाईत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं आज प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज सकाळी विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढून महोत्सवाला सुरुवात केली. यात 107 महाविद्यालयातील 650 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हा महोत्सव 7 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठ परिसरात होणार असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने करण्याचं नियोजित आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना अवैध सावकारी प्रकरणी रहिवासी सुधीर पारसेवार यांच्या विरोधात सहकार विभाग आणि पोलीस विभागाच्या पथकानं आज कारवाई केली. या कारवाई दरम्यान त्यांच्या घरातून पुढील चौकशीसाठी संशयित असलेले कोरे बॉण्ड, कोरे चेक, व्याजाचा उल्लेख असलेल्या हिशोबवह्या आणि खरेदी विक्री दस्तऐवजांच्या प्रती ताब्यात घेण्यात आल्या. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या अंतराळशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्य पदक पटकावलं. 64 देशातील 307 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 4 सुवर्ण पदकांसह भारत आणि यजमान व्हिएतनाम संयुक्तपणे 3 क्रमांकावर राहिले. हवामान. कोकणात पुढचे 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात. स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश जारी. पेयजल पुरवठ्याला प्राधान्य. उद्योगांना 30% पाण्याचा पुनर्वापर करण्याची सूचना. एमपीएससी अध्यक्षांविरोधात कारवाईसाठी समिती गठीत करण्याची राज्यपालांकडे विनंती. आणि 19व्या अंतराळशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
2: इयम आकाशवाणी.
3: संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झाः. आदौ मुख्याः वार्ताः. नवदेहल्यां भारत स्वीकृत

0: श्रोते हो साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं विशेष रूपक अभिजात मराठी काल आज आणि उद्या. लेखन अंजली ढमाळ.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो आपण जाणताच की 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला आणि या ऐतिहासिक निर्णयाच्या सन्मानार्थ दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून तर 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा प्रवास हा इतका सहज झालेला नाही आहे. त्यामागे खूप सारे प्रयत्न, खूप सारा पाठपुरावा, अभ्यासपूर्ण मांडणी, केंद्र आणि राज्य शासनाची भाषा आणि संस्कृती याबाबतची दूरदृष्टी आणि तमाम मराठी माणसांची इच्छाशक्ती हे सर्व काही आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सखोल संशोधन आणि अभ्यासावर आधारित पुरावे एकत्रित करण्यासाठी आणि ते विहित नमुन्यात सादर करण्यासाठी राज्य शासनानं 10 जानेवारी 2012 रोजी अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना केली. 31 मे 2013 रोजी या समितीनं आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. त्यानंतर विविध स्तरांवर केलेला अखंड पाठपुरावा, जनमताचा रेटा, मराठी माणसानं यासाठी केंद्र शासनाला पाठवलेली अक्षरशः लाखो पत्र, हे सारं जवळपास 12 वर्ष चाललं आणि त्यानंतर या प्रयत्नांना केंद्र शासनानं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला. खरं तर आपल्या मातृभाषेसाठी आपण केलेली ही एक फार मोठी तपश्चर्याच होती. या एकूण प्रवासाबद्दल आपल्याला माहिती देत आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गणेश देवी.
2: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याविषयी प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान वाटणं सार्थ आहे, अत्यंत योग्य आहे. प्राचीन भाषा जगामध्ये आजही बोलल्या जातात अशा अगदी थोड्याच आहेत. त्यात मराठी, तमिळ या भाषा, भारतामध्ये तेलुगू या भाषा भारतात महत्वाच्या आहेत. भारतात एकूण 11 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला. त्यातल्या काही केवळ जुन्या होत्या पण नामशेष झाल्या म्हणून आहेत. उदाहरणार्थ संस्कृत ही नामशेष झालेली भाषा आहे पण ती एकेकाळी होती लॅटिन ग्रीक सारखी म्हणून अभिजात दर्जा मिळाला. मराठी मात्र भाषा प्राचीन आहे आणि आजही अस्तित्वात आहे म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण जरी त्याविषयी आपल्याला अभिमान वाटत असला तरी सरकारनी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ह्याचा आनंद होण्यापेक्षा आपल्या मराठी भाषिकांच्या पूर्वजांनी ती इतक्या शतकांमध्ये कशी जिवंत ठेवली ह्याविषयीचा अभिमान जास्त वाटायला पाहिजे. कारण भाषा सरकार बनवत नसतं, भाषा सरकार संपवत नसतं, लोक भाषा जिवंत ठेवतात. आणि मराठी भाषा इतके शतकानुशतक जिवंत राहिली त्याचं कारण होतं की मराठीच्या आसपास असलेल्या ज्या बोली आहेत, ज्या स्थानिक भाषा आहेत, ज्या परदेशातल्याही भाषा काही हितात येऊन पोचल्या, त्यातले शब्द मराठी उदार मनाने स्वीकारत राहिली. याचा अर्थ असा आहे की मराठीला जर भाषा म्हणून प्रतिष्ठा टिकून ठेवायची असेल तर मराठीला महाराष्ट्रात किंवा जवळपास असणाऱ्या स्थानिक भाषांना जिवंत ठेवणं गरजेचं आहे. एक मोठा वटवृक्ष आहे, तो जर ताठ उभा राहायचा असेल

0: त्याची मुळं जिवंत असायला लागतात. त्याच्यावर लावलेल्या लेबलमुळं कुठला वृक्ष जगत नाही. आणि म्हणून मराठी भाषेने जर स्थानिक भाषांच्याकडे लक्ष पुरवलं, जर बोलींच्याकडे लक्ष पुरवलं, त्यांना खत पाणी घालण्याचं काम सुरू ठेवलं, तरच हा मराठीचा महावृक्ष हा अजून महान होत राहील. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ह्यात म्हणजे एखाद्या बाहेरून मिळालेल्या सन्मानापेक्षा मराठीमध्ये असलेली अनेक भाषिकत्वाची जी जाण आहे ती जाण जिवंत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला आजच्या दिवशी खास असून सांगायचं आहे. ज्या भाषांनी अशी जाण ठेवली नाही त्या भाषा जात राहिल्या. संस्कृतनी इतर अपभ्रंश भाषांच्याकडून काहीतरी घ्यायला पाहिजे होतं, ते संस्कृतनी घेतलं नाही आणि संस्कृत कालाच्या ओघात विलीन होऊन गेली. मराठी भाषा टिकवायची असते तर मराठीला बहुभाषिकत्व स्वीकारणं, कुठल्याही भाषेचा दुस्वास न करणं, सगळ्या भाषांना उदार अंतःकरणाने आपल्यात स्थान देणं, इतर भाषिकांचा सन्मान करणं हे सगळं शिकायला पाहिजे. अन्य भाषिकांच्या मुस्काडीत मारून मराठी भाषा महान होत नाही, उलट अन्य भाषिकांना मराठीमध्ये स्थान देऊनच मराठी महान होऊ शकेल. भारताचा सगळ्यात मोठा गुणधर्म डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, आणि तो गुणधर्म मराठीने पहिल्यापासून जोपासलेला आहे. जोपर्यंत विविधता आपण जोपासायचं विसरत नाही तोपर्यंत मराठीचं भवितव्य पुष्कळ उज्ज्वल राहील. ज्या दिवशी आपण विविधतेला ओझ मानायला लागू त्या दिवशी मराठीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होईल.
1: रसिको, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नेमकं काय झालं? तर केंद्र शासनानं अभिजात भाषेच्या दर्जासंबंधी जे निकष तयार केले होते ते निकष मराठी भाषेबाबत मान्य झाले. त्यातला पहिला निकष म्हणजे ती भाषा 1500 ते 2000 वर्षांपूर्वीची असावी. दुसरा निकष होता भाषेची मौलिकता आणि सलगता, म्हणजे या भाषेमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती झालेली असली पाहिजे, तसंच या भाषेला एक सलगता असली पाहिजे. जरी तिची रूपं बदलत गेली तरी पिढ्यानपिढ्या ही भाषा एखाद्या नदीसारखी प्रवाहित राहिलेली असली पाहिजे. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा निकष म्हणजे भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचं स्वयंभूषण, म्हणजे तिची साहित्यिक आणि भाषिक परंपरा ही देखील मूलभूत आणि स्वयंभू असावी, इतर भाषांमधून निर्माण झालेली नसावी. आणि सगळ्यात शेवटचा निकष म्हणजे प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यात पडू शकणाऱ्या खंडासह तिचं जोडलेलं असणं. आता हे प्राचीन भाषा आणि आधुनिक रूप यांचं जोडलेलं असणं म्हणजे काय? तर आपली मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा बोलली जात होती, मात्र त्या काळातील मराठी आणि आता आपण जी बोलतो ती मराठी यामध्ये अर्थातच फरक आहे. मात्र तरीही आपली भाषा एकच आहे. प्राचीन महारठ्ठी, मरहट्टी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी असा प्रवास करत करत आपण आजच्या बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेपर्यंत आलो आहोत. म्हणजेच महारठ्ठी, मरहट्टी, प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी या वेगळ्या भाषा नसून एकाच भाषेची रूपं आहेत. श्रोते हो, प्राचीन काळापासून वेगवेगळ्या रूपांमध्ये वाहत वाहत आज ही भाषा आपल्यापर्यंत पोचली आहे. कितीतरी प्रकारचं भाषिक साहित्य, भाषिक रूपं आणि संस्कृतीच्या कित्येक छटा या मराठी भाषेनं आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत. आपल्या जगण्यालाच या भाषेनं जणू कवटाळून घेतलं आहे आणि नवनव्या शब्दांना स्वतःच सामावून घेत ती आपल्याला पुढे घेऊन चाललेली आहे. आपल्या या लाडक्या अभिजात मराठी भाषेविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे म्हणतात,
2: असं पहा की मी स्वतः मराठीमध्ये काही एक लिहितो, साहित्य निर्माण करतो, म्हणून मी मराठी साहित्यिक अशी माझी ओळख आहे. पण मी मराठी वाचक

0: स्वतः मराठीमध्ये काही एक लिहितो, साहित्य निर्माण करतो, म्हणून मी मराठी साहित्य कशी माझी ओळख आहे. पण मी मराठी वाचक आहे ना, अगोदर मी मराठीमध्ये वाचलं आणि नंतर मी लिहायला लागलो. म्हणजे पहिली माझी ओळख जी आहे ना ती मराठी वाचणारा, आणि वाचण्याच्याही पूर्वी अगोदर जेव्हा लिपीची ओळख नव्हती तेव्हा मराठी बोलणारा. लहानपणी मी जे व्यवहार करायला शिकलो मनुष्य म्हणून, ते मातृभाषा माझी जी आहे मराठी तिच्यातून शिकलो. त्यामुळे मराठीचं आणि माझं नातं जे आहे ते अतूट आहे, हे लक्षात घ्या. मी असं म्हणेन की माणसावरती काही ऋण असतात असं आपल्याकडे मानलं जातात परंपरेने, जसं गुरु ऋण, देव ऋण, पितृऋण, तसं माणसावरती भाषेचं सुद्धा ऋण असतं. म्हणजे माणसाला एका त्या गोळ्याला माणूस करून समाजामध्ये वावरण्याच्या पात्रतेचं करणं हे कोणाचं काम, कोणामुळे शक्य झालं, तर हे भाषेमुळे शक्य झालं. म्हणून भाषेचे आपण ऋणे असलो पाहिजेत हा पहिला मुद्दा आहे. मग आपली भाषा कुठली का असेल, जी कुठली असेल ती. परंतु मग जेव्हा मी मराठीची गोष्ट करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं, अरे ही माझी मराठी भाषा ही तर खूप श्रेष्ठ दर्जाची भाषा आहे. अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय, ते एक प्रकारची औपचारिक शिक्कामोर्तब होतं. लक्षात घ्या ती अभिजात आहेच मुळात, होतीच मुळात, पण एक काही प्रक्रिया करावी लागते त्याच्यामध्ये, ती करावी लागली आणि त्याप्रमाणे ती झाली. ती अशी भाषा आहे की जिच्यामध्ये उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि लिहिताना तर काय म्हणाली की माझा मराठाची बोल कौतुके तरी अमृताची पैदा जिंके. म्हणजे मी अशा प्रकारची माझी मराठी आहे की ज्याच्यामुळे मी अमृताची सुद्धा पैज लावीन आणि जिंकीन. लक्षात घ्या म्हणजे एवढं महत्व या मराठीचं मराठी साहित्यिकांना वाटतं. मग ते ज्ञानेश्वर असतील किंवा इतर जे जे कोणी असतील ते आव्हान देऊन सांगतायत. म्हणजे जेव्हा मराठीतून धर्मज्ञान देणं योग्य की नाही योग्य अशा प्रकारची चर्चा व्हायला लागली, वाद व्हायला लागले, तेव्हा एकनाथ काय म्हणाले, एकनाथ असं म्हणाले की संस्कृत भाषा देवे केली. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे ना परंपरेने चालत चाललंय की ती देववाणी आहे, असू देत, आमचं काय त्याच्याबद्दल आक्षेप नाही. प्राकृत काय चोरापासून झाली, मग मराठी भाषा आमची जी आहे ती काय चोरापासून झाली का, नाही. तर या मराठीचा उचित अशा प्रकारचा की मराठीमध्ये ज्ञानाचा व्यवहार करता येतो, तत्वज्ञानाचा व्यवहार करता येतो, विज्ञानाचा व्यवहार करता येतो, राज्याचा व्यवहार करता येतो. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला तो याच उद्देशाने केला ना. आणि तशी भाषा जी आहे ती साधी भाषा नाही, त्या भाषेने अनेक अतिक्रमण पचवलेली आहेत दुसऱ्या भाषेंची, आणि त्या भाषांमधून चांगल्या गोष्टी घेतल्या सुद्धा, आणि त्याही भाषांना समृद्ध केलं होत्या त्या काळामध्ये. तर असा एक वेगळ्या प्रकारचा बाज आपल्या या भाषेचा आहे. म्हणून खरोखर आपणाला अभिमान वाटला पाहिजे आपण या भाषेमध्ये, या भाषिक पर्यावरणामध्ये आपण जन्मलो, वाढलो, वाचलं, लिहिलं, व्यवहार करतोय आणि व्यवहार करणार आहोत. अशीच माझी एक साहित्यिक म्हणा किंवा मराठी भाषक म्हणून म्हटलं तरी चालेल प्रतिक्रिया आहे.
1: श्रोते हो, एका प्रदीर्घ पाठ पुराव्यानंतर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आपण भाषेसंबंधीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला, तो म्हणजे आता पुढे काय. अर्थात महाराष्ट्र शासनानं ही जबाबदारी ओळखून त्यासाठी आश्वासक पावलंही उचललेली आहेत. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हे केंद्र स्थापन झाल्यानंतर त्या माध्यमातून भाषा संवर्धनासाठी केंद्र शासनाला प्रकल्पनिहाय प्रस्ताव सादर केले जातील आणि या प्रस्तावानुसार अनुदान सुद्धा मिळेल. आपल्या अभिजात मराठी भाषेचा प्रवाह अखंड वाहता ठेवण्यासाठी शासकीय स्तरावर कामकाजाची जोरदार घोडदौड आणि निश्चित आखणी असल्याचं दिसून येतं. या कामकाजाचा पाठपुरावा करण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या स्तरावर अभिजात मराठी भाषा कक्षही तयार करण्यात आला आहे. शासनाच्या या तयारीमध्ये आता श्रोतेहो आपणही वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. भाषा, साहित्य आणि एकूण दैनंदिन व्यवहारात आपल्या मातृभाषेचं स्थान दृढ करणं, उंचावत नेणं आणि महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमा ओलांडून आपल्या मातृभाषेला संपूर्ण देशभरात तसंच जगभरात पोचवणं, प्रेमानं रुजवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याकडे कसं पाहावं आणि त्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन करत आहेत ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक

0: आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर.
1: भाषा ही एक जैविक संस्था आहे. याचा अर्थ कुठल्याही सजीवासारखी ती एक सजीव वस्तू आहे. सजीवाची लक्षणं सांगितली जातात, अस्थि, जायते, वर्धते, विपरिमाणाते, अपक्षीयते आणि नश्यती. म्हणजे अस्तित्वात येणं, त्याला प्रत्यक्ष जन्म मिळणं, त्याची वाढ होणं, त्याच्यामध्ये बदल होत जाणं, मग ती क्षयाला लागणं म्हणजे तिला उतरणीला लागणं आणि शेवटी नाश होणं. पण ज्या क्षणी पहिल्या गोष्टीचा नाश होत असतो सृष्टीमध्ये, त्याच क्षणी फूल गळून जातं, त्यावेळेस फळ लागतं, फळ गळून जातं, बी जमिनीमध्ये रुजतं आणि नवीन निर्मितीची सुरुवात होते. कवीने म्हटलंय, फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरुडुले. तर याप्रमाणे बीज नाहीस होतं परंतु नवीन वृक्ष त्याच्यातनं निर्माण होतो. तेव्हा भाषेमध्ये सतत बदल होत राहणं, कुठल्याही सजीवामध्ये बदल होतो तसा, हे महत्वाचं लक्षण आहे. आणि सतत बदल केव्हा होतो, ज्यावेळेस ती वस्तू प्रचारात असते, वापरात असते त्यावेळेस. म्हणून भाषा पहिल्यांदा बोलली पाहिजे समाजामध्ये, व्यवहारामध्ये, मग ते घरात असो, बाजारात असो, शाळेत असो किंवा कुठल्या आपल्या कामाच्या ठिकाणी असो. तर बोलणं हे भाषेचं आद्य कर्तव्य आहे, ऐकणं हे दुसरं आहे, कारण बोलल्याशिवाय ऐकायला येत नाही. तिसरी गोष्ट वाचन लिपीमध्ये होण्यासाठी आणि चौथी गोष्ट लेखन. तेव्हा या टप्प्याने भाषा शिकणं आणि आपणही त्याच टप्प्याने शिकत असतो. मूल पहिल्यांदा भाषा ऐकत असतं, त्याच्यासाठी कोणीतरी बोलत असतं, नंतर वाचन आणि नंतर लेखन. आपल्या शिक्षणाचा क्रम हा असा पाहिजे. म्हणून भाषा टिकायची असेल तर ती सतत व्यवहारात चालणार पाहिजे, सर्वत्र संवाद पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, सगळ्यांनी अभिजात दर्जा मिळाला म्हणून गौरव केला, सगळ्यांना आनंद झाला, तसा मलाही आनंद झाला. परंतु एक शिक्षक म्हणून आणि एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मला सातत्याने वाटत राहिलं की हा अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं. तर जे निकष लावलेले होते ते निकष पूर्ण झाले, मराठीने ते केले, म्हणून तिला शासकीय पातळीवर दर्जा मिळाला. प्रश्न असा आहे की ते व्यवहारात टिकण्यासाठी शासन आणि समाज शिक्षण क्षेत्र नेमकं काय करत आहे किंवा करणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाचं माध्यम, प्राथमिक शिक्षणाचं माध्यम हे मराठी भाषा असलं पाहिजे. त्याच्याशिवाय अभिजात पर्यंत आपण जाणार कसे, मूळ नसेल तर एकदम पर्वतावर चढण्याची अपेक्षा करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि म्हणून पहिल्यांदा प्राथमिक शाळेतलं शिक्षण हे अतिशय दर्जेदार चांगलं असं विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. दुर्दैव असं आहे की प्राथमिक क्षेत्रातून मराठी भाषा जवळजवळ हद्दपार होते आहे. शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे म्हणजे काय, त्याच्या इमारती चांगल्या पाहिजेत, शिक्षक चांगले पाहिजेत, दर्जेदार इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोयी पाहिजेत, वाचनाला य पाहिजेत, असं विद्यार्थ्यांच्या आटोक्यामधलं ती शाळा पाहिजे, म्हणजे भौगोलिक अंतरही त्यांच्या आसपास असलं पाहिजे. म्हणून शाळांची संख्या जास्त पाहिजे. शिक्षकांना पगार चांगले मिळाले पाहिजेत, ते योग्य वेळेला मिळाले पाहिजेत, ग्रंथालय समृद्ध पाहिजेत. आणि हे जर सगळं नसेल तर नुसता अभिजात दर्जा मिळून उपयोग काय असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो, माझ्या समोरही आला. दर्जा मिळाला, एखादा शासकीय शिक्का मिळाला, याचा आनंद जरूर असतो, परंतु या व्यावहारिक गोष्टी आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मराठी शाळांची संख्या अत्यंत झपाट्याने गेल्या 8-10 वर्षामध्ये कमी झालेली आहे. डोळ्या देखत देखत इमारती पाडल्या जात आहेत, बंद होत आहेत, विद्यार्थी संख्या कमी होते, शिक्षक संख्या कमी होते, मराठीमधनं लेखन कमी होत चाललेलं आहे. अशा वेळेला ती प्रमाण बोली ही जास्त समृद्ध व्हायला पाहिजे. बोली हे वास्तव असतं, त्याच्यानंतर भाषा ही मानवी संकल्पना आहे. की बोलीतला अमुक शब्द हा दर्जेदार आहे की नाही हे वापरामधनं ठरत असतं. या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष देणं हे मराठी भाषेच्या संरक्षकांचं किंवा मराठी भाषेबद्दल नुसता अभिमान न बाळगता ते टिकवण्यासाठी आस्था असलेल्यांचं कर्तव्य आहे. तेव्हा भारतीयांनी आपापल्या भाषांच्या बद्दल आग्रह टिकून ठेवला पाहिजे. दक्षिणेकडच्या भाषांनी तो टिकवून ठेवलेला आहे. मराठी मंडळी मात्र उदासीन दिसत आहेत, याची या निमित्ताने खंत व्यक्त करावीशी वाटते. आणि मराठी भाषेतला जो अभिजातपणा आहे तो अभिजातपणा मुळापासून कळसापर्यंत शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी दर टप्प्यावर तिचं पोषण चांगल्या रीतीने होणं आवश्यक आहे.

0: साधारण म्हणावंसं वाटतं.
1: श्रोते हो, जगात सुमारे 11 कोटी लोक मराठी भाषा बोलतात आणि ही भाषा अनेक बोलींनी समृद्ध आहे. या बोली थोड्या थोडक्या नसून 200 हूनही अधिक आहेत. आपल्या मराठी भाषेची मुळं अशी घट्ट रुजलेली आहेत आणि ही या भाषेची थोरवी आहे. हा आपला अभिमान आहेच, परंतु यासोबत या भाषेला एक अतिशय समृद्ध अशी साहित्यिक परंपरा आहे, व्याकरण परंपरा आहे. तिचा स्वतःचा असा एक अद्वितीय गोडवा आहे आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. श्रोते हो, आपल्या लाडक्या अभिजात मराठी भाषेचा हा वारसा जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेच. पण आपण मराठी जनता म्हणून, मराठीची लेकरं म्हणून आपले लाखो कोट्यावधी हात या प्रयत्नांना लावले पाहिजेत. आपण हे करू शकलो तर नक्कीच खऱ्या अर्थानं अभिजात मराठीचा सन्मान होईल. आणि अभिजात मराठीचा केवळ सप्ताहच काय, संपूर्ण वर्षभर 365 दिवस अभिजात मराठी भाषेचा उत्सव म्हणून साजरे होतील.
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत विशेष रूपक अभिजात मराठी काल आज आणि उद्या. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं अंजली ढमाळ यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं उमा कुलकर्णी यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: वाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:55 झाली, माफ करा, संध्याकाळचे 6:55 झाली आहेत. ठीक 7 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था

0: एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:58 आणि 40 सेकंद होत आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या, पण तत्पूर्वी संदेश.

0: से बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: टिकू जी 100 ग्राम पेढी द्या ना।
3: 250 ग्राम च्या खाली नाही मिळणार।
2: अरे का,
3: मिनिमम तर घ्यायला लागेल ना।
2: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत। नाही मागत
4: बँक अकाउंट विना मिनिमम।
2: हो, बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट। यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे। ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना।
3: दे बाबा,
5: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही।
6: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET app वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध।

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पीक लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वी ऐवजी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. यासंदर्भातला शासनादेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी. यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. राज्यातल्या ऐतिहासिक आणि प्राचीन बारवांचे नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. विविध महोत्सवांचं आयोजन मर्यादित स्वरूपात करावं, स्थानिक लोककलावंतांच्या मदतीचे कार्यक्रम करावेत, तसंच दुष्काळग्रस्तांसाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना मुंबईतलं रवींद्र नाट्य मंदिर मोफत उपलब्ध करून देण्यात यावं असे निर्देशही त्यांनी दिले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातल्या 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबतची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत आज दिले. ग्रामीण भागांमध्येही व्यवहार्य असेल तर केंद्रीय स्वयंपाकघराचा पर्याय निवडावा. दुर्गम आणि आदिवासी भागातल्या शाळांपर्यंत अन्न पोहोचायला उशीर होत असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर पर्याय स्वीकारावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच शक्य असेल तिथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी. स्थानिक आहार पद्धती आणि विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन भरड धान्य तसंच पोषण मूल्य असलेल्या पर्यायांचा विचार करावा. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोषण समितीची बैठक घेऊन संबंधित भागांमध्ये प्रथिन समृद्ध खाद्यपदार्थांचा समावेश करण्यासाठी नियोजन करावेत असे निर्देश फडणवीस यांनी दिले. केंद्रीय स्वयंपाकघराची व्याप्ती वाढवावी तसंच ग्रामपंचायतींना निधी देऊन स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांना द्यावी अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या. तर पोषण आहारामध्ये मैद्याचा वापर टाळण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केल्या. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारसपत्रात म्हटलं आहे. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतल्या अंतर्गत मतभेद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावर स्पष्ट झाले आहेत. भाजपा

चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतल्या जागा वाटपाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नागपूर पदवीधर मतदारसंघ असो किंवा अमरावती शिक्षक मतदारसंघ, महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केल्या जाणाऱ्या राज्य संरक्षित स्मारकाच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या कामांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यामुळे हे निर्देश दिल्याचं शेलार यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित दोन निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असतील असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबाबत विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. ओला उबर सारख्या ॲप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तत्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिऑर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तणूक कशा प्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे. सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धुळ्यात कारवाई करत 1,853 किलो संशयित खवा जप्त केला आहे. त्याची सुमारे किंमत 6.5 लाख रुपये आहे. हवामान. येत्या 2-3 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून नैऋत्य मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वीऐवजी 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
1: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
0: पण क्लेम करणं कठीण असेल.
1: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशांतर्गत नक्षलवाद आता संपुष्टात आल्याचं केंद्र सरकारनं नुकतंच जाहीर केलंय. राज्यातल्या गडचिरोलीमध्ये आता यापुढे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक जनतेच्या परस्पर सहकार्यातून पुढची वाटचाल होत आहे. या विकासाची पुढची दिशा नेमकी काय आहे याचा आढावा आज आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, गडचिरोलीच्या दुर्गम भागात मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून काय प्रयत्न होत आहेत याविषयी जाणून घेऊया गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून.
1: गडचिरोली जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात विकासात्मक काम सुरू आहे. पायाभूत सुविधाच्या क्षेत्रात जरी आपण बघितलं तर दुर्गम भागात आता मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. PMGSY अंतर्गत आपण 105 रस्ते 500 किलोमीटरचे आपण तिथे तयार केलेलं आहे. काही काम प्रगतीपथावर आहे. आपले जे कट ऑफ विलेजेस आता 92 विलेजेसपर्यंत आपण आलेलो आहे. ते काही वर्षाआधी 400 पर्यंतचे होते. त्याच्यामध्ये पण जे जिल्हा परिषदचे रस्ते आहे, PMGSY चे रस्ते आहे, स्टेट PWD चे रस्ते आणि पूल आहे, याचा एक इंटिग्रेटेड आपण प्लॅन करून त्याच्यावर आपण कारवाई करतोय. नुकताच 2500 कोटीचे रस्ते दुर्गम भागासाठी मंजूर पण झालेले आहे. ते पण काही दिवसात काम सुरू होणार. याच्या व्यतिरिक्त रेल्वेज आता गडचिरोलीपर्यंत पहिल्यांदा रेल्वे लाईन येत आहे आणि याच्या पुढील टप्पात गडचिरोली टू शिरपूर जे तेलंगणामध्ये आहे त्याचा पण लेआउट मंजूर झालेला आहे. याच्यातून पूर्ण गडचिरोली नॉर्थ टू साऊथ पर्यंत रेल्वेच्या माध्यमातून कनेक्टेड राहणार. एअरपोर्टचे पण नोटिफिकेशन आलेलं आहे. जलसंधारण आणि पाण्याच्या विषयावर पण खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. 6000 पेक्षा जास्त जलसंधारणचे स्ट्रक्चर्स जलयुक्त शिवार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनातून उभे झालेलं आहे. याच्यामध्ये शेततळे, बंधारे, पाणी अडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खूप यश मिळालेलं आहे. ऑलमोस्ट 939 गाव गडचिरोलीमध्ये हर घर जल झालेलं आहे. नल जोडणीचा जो कव्हरेज आहे ते आता जवळजवळ 95% पर्यंत गेलेला आहे. आणि आपलं सोलर ड्युअल पंपचा जो स्कीम आहे, वॉटर सप्लाय स्कीम, याला एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणून पूर्ण नॅशनल लेवलवर याची एक ओळख निर्माण झालेली आहे. मोबाईल टॉवर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. प्रत्येक गावात आपला आता मोबाईल टॉवर आयदर एअरटेलच्या, जिओच्या किंवा BSNLच्या आता उभे झालेला आहे. 578 मोबाईल टॉवर्स आपण उभे केलेला आहे. शाळाचा विषय जरी आपण बघितलं तो ऑलमोस्ट 1650 शाळा आहे आपले, जिथे आपण पूर्णपणे सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये आश्रमशाळा पण आहे, जिल्हा परिषद स्कूल आहे. सर्वे करून त्याच्या गॅप्स काढून आपण प्रायोरिटाईज करून आता आपण काम सुरू केलेलं आहे. काही ठिकाणी मेंटेनन्सचे इश्यूज आहे, तिथे आपण ग्रामपंचायत सरपंचला पण आपण स्कूल मॅनेजमेंट कमिटीजला आपण सेन्सिटाईज करतोय. आणि केंद्रीय विद्यालय 2 महिना आधी गडचिरोलीमध्ये सुरू झालेलं आहे. आपले 7 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आदिवासी विकास विभागाचे, तिथे जेवढे काही लँड फॉरेस्टचे क्लिअरन्सेसचे इश्यूज होते ते सगळे सॉर्ट आउट झालेले आहे. आणि 7 चे 7 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आता प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यापैकी 2 मध्ये काम पण पूर्ण होऊन विद्यार्थी तिथे कूलिंग त्यांचं सुरू झालेलं आहे. अशा प्रकारच्या पायाभूत सुविधावर खूप मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये काम सुरू आहे.
0: श्रोते हो, या भागातल्या नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि रोजगार तसंच उपजीविकेसाठी प्रशासनाचं पुढचं पाऊल काय याविषयी ऐकूया जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून.
1: गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेवटचा घटक आणि सर्वात अतिदुर्गम क्षेत्रात सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सेवा संतृप्ती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जेवढे प्रकारचे महसूल सेवा आहे त्याच्यामध्ये जन्माचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार, बँक खाते उघडणे, KYC करणे, हे सगळं आता कारवाई सुरू झालेली आहे. आपण सर्वात अतिदुर्गम भागात 22 मिनी सेतू केंद्र पण सुरू केलेलं आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या गावाच्या गावात त्यांना जेवढे सर्व प्रकारचे सेवा आहे त्यांना उपलब्ध होतील. याच्या व्यतिरिक्त ST महामंडळचे बसेस पण आता दुर्गम भागाचे एरियाज पर्यंत पोहोचत आहे. नुकताच 20 नवीन बसेस देण्यात आलेला आहे. बँक्सच्या मार्फत आपण काही नवीन ब्रांचेस पण सुरू केलेले आहे. तिथे बिझनेस कॉरेस्पॉन्डंटचा जो सिस्टम आहे, सेम गावातून आपण लोकांना प्रवृत्त करून त्यांना हे जे फायनान्स

0: पेन्शन इन्क्लुजनचं काम त्यांच्या मार्फत करून घेणे हा पण आपण प्रक्रिया सुरू केलेला आहे. आजीविका क्लस्टर्सचा प्रोसेस गडचिरोलीमध्ये सुरू झालेला आहे. महिलां सक्षमीकरण करण्यासाठी आपण DMF क्षेत्रात मशरूम युनिट्स, काही किराणा दुकान, कृषी यंत्र बँक, टीक प्रोसेसिंग युनिट, इफेक्टिव्हली जे जे आदिवासी संस्कृतीचं जतन करण्यासाठी वन उपज आणि वन संवर्धनची जो बळकटीकरण करण्यासाठी आपण हे काही उपक्रम आपण राबवलेला आहे. शेवटी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15 लाख हेक्टरपैकी 5 लाख हेक्टर सामूहिक वन क्षेत्र असल्यामुळे त्याची सक्षमीकरण करणे फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी पण आपण कटिबद्ध आहोत. तिथे आपण हँड होल्डिंग करतोय लोकांना मत्स्य व्यवसायाचं काम कसं करता येईल, तिथे मोहाफूल आणि बॅम्बूचं प्रोसेसिंग हे सगळं कसं करता येईल, याच्यासाठी पण आपण प्रयत्नशील आहोत. आणि शेफ्टी हा एरियामध्ये आता इंडस्ट्री येण्यामुळे उद्योग आणि खाणपट्टा भागात पण रोजगारचं खूप पोटेन्शियल निर्माण झालेलं आहे. तिथे आपण कौशल्य विकासचे जे कोर्सेस आहे ते इंडस्ट्री सोबत आपण राबवत आहे. त्याच्यामध्ये जे युवक आहे त्यांना आयडेंटिफाय करून जे जे नवीन इंडस्ट्रीज आहेत तिथे जे त्यांना गरज आहे त्याचं आपण प्रशिक्षण आपण यांना देतोय, जेणेकरून ते डायरेक्टली त्याच्यामध्ये ते ऍब्झॉर्ब होतील. आणि असं एकंदरीत आपलं जिल्ह्यामध्ये रोजगार, कौशल्य विकास आणि आजीविकाचा हा जो पोटेन्शियल निर्माण झालेला आहे ते वाया जायला नको त्याच्यासाठी आपण आता काम सुरू केलेलं आहे.
1: श्रोते हो, नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये पुनर्वसनाची भूमिका मोठी आहे, त्याबद्दल सांगताना जिल्हाधिकारी अविशांत पंडा म्हणाले,
0: आत्मसमर्पित जे नक्सल्स आहे एक मेजर अडचणी होतं की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नाही होते. तो आता आपण कॅम्प राबून आधार, पॅन कार्ड आणि बाकीचे जात प्रमाणपत्र, जॉब कार्डचं आपण प्रोसेस सुरू केलं. ऑलमोस्ट 99% लोकांचं आधार कार्ड आता तयार झालेलं आहे. त्यांना तिथे नवजीवन वसाहत आहे तिथे भूखंड आपण मंजूर केलेला आहे. नुकताच आपण 29 जे पात्र कुटुंबांना त्यांना लाभ दिलेला आहे. आणि कौशल्य विकासचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पोलीस विभाग खूप पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. ते मोटर चालन, शिवणकाम, ब्युटी पार्लर, पशुपालन प्रशिक्षण हे सगळ्या प्रकारचे त्यांनी प्रशिक्षण प्रोसेस सुरू केलेलं आहे. इंडस्ट्री सोबत पण कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. एकंदरीत आम्ही पण कंटिन्युअसली त्यांच्यासोबत आम्ही डायलॉग ठेवत आहे की प्रशासन गडचिरोलीमध्ये विकास करण्यासाठी लोकांना सगळ्या प्रकारचे सेवा देण्यासाठी इथे कटिबद्ध आहे. आणि जरी कुठल्याही प्रकारचे जे मूलभूत सुविधातून जरी लोक वंचित आहे तो त्याच्यासाठी प्रशासन 100% तिथे प्रयत्न करून ते सोडवणार. आरोग्य तपासणी आपण वेळोवेळी आपण करतोय. समुपदेशन आणि ध्यान, योगा वगैरेचं पण आपण शिबिर ठेवतोय, जेणेकरून हे परत त्याच मार्गाने कुणीही जाणार नाही अशा प्रकारचा आपला पण विश्वास आहे. ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये आता एक पॉझिटिव्ह वातावरण आहे की गावोगावापर्यंत आपले जे फील्ड स्टाफ जे आधी जाऊ शकत ना होते, तिथे कनेक्टिंग रोड्स नाही होते, सिक्युरिटीचे इश्यूज होते, ते पण आता जात आहे दुर्गमच्या दुर्गम भागापर्यंत जाऊन. जे आपले वनपट्टेधारक असो किंवा आदिवासी बंधू भगिनी असो त्यांचे जे जे मूलभूत सुविधाचे जे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा ते प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. अशा प्रकारचं आपला प्रयत्न आहे ऍज अ होल टू एन्श्युअर की कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पुनरावृत्ती होऊ नये.
1: श्रोते हो, युवकांना नक्षलवादाच्या भूतकाळापासून दूर ठेवून शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या नव्या संधींकडे वळवण्यासाठी समाजात बदल होणं आवश्यक आहे, याविषयी सांगत आहेत स्पर्श संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप बार सागडे.
2: आपल्याला माहित आहे गडचिरोलीत विपुल लोहखाणी संपत्तीच्या आधारे स्टील उद्योगांचा विकास होत आहे. कुंसरीमध्ये जवळपास 10,000 कोटींचा सुरजागड स्टील प्रकल्प आणि त्याभोवती विकसित होणारी औद्योगिक परिसंस्था जी आहे ती जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवू शकते. मात्र या औद्योगिकरणाचा सर्वात मोठा लाभ हा स्थानिक आदिवासी युवकांना मिळणे हे अतिशय महत्वाचे आहे. मात्र केवळ उद्योग उभे राहणे पुरेसे नाही, म्हणजे गडचिरोलीत उद्योग आले यापेक्षा गडचिरोलीतील किती तरुण उद्योगासाठी तयार झाले ना हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे असं मला वाटतं. औद्योगिक विकासाचा सर्वाधिक फायदा जर तरुणांना मिळवून द्यायचा असेल तर शिक्षण आणि उद्योग याच्यातील जी दरी आहे ना ती कमी करावी लागेल. म्हणजे मग अभियांत्रिकी, वेल्डिंग, ऑटोमोबाईल्स किंवा मशीन ऑपरेशन याच्यासारख्यापासून तर AI, सॉफ्टवेअर, डिजिटल सेवा या सगळ्या क्षेत्रात ग्रामीण आणि आदिवासी युवकांना संधी मिळाली पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं की गडचिरोलीतील युवक केवळ पारंपरिक रोजगारापुरता मर

0: न राहता नव्या अर्थव्यवस्थेचा भागीदार झाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की गोंडवाना विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण आणि इतर ज्या उच्च शिक्षणाच्या संधीचा विस्तार इथे होतो आहे ही सकारात्मक बाब आहे. मात्र पुढच्या टप्प्यात शिक्षण व्यवस्थेला करिअर मार्गदर्शन, कौशल्य, संशोधन, उद्योजकता आणि रोजगाराशी अधिक घट्ट जोडणं हे आवश्यक आहे. गावातील मुलांना केवळ नोकरी मिळावं असं सांगण्याऐवजी तुझ्या कौशल्याला कुठली संधी आहे हा दृष्टिकोन विकसित करावी लागेल. कारण गडचिरोलीत प्रत्येकच तरुणाला सरकारी किंवा खासगी नोकरी मिळेलच असं नाही, त्यामुळे स्थानिक संसाधनावर आधारित उद्योजकता हा विकासाचा दुसरा महत्वाचा मार्ग असू शकतो. नक्षलवादाच्या काळात युवकांना ज्या प्रकारच्या कथा, प्रतीक आणि नेतृत्वाचा प्रभाव पडत होताना त्याला पर्याय म्हणून शिक्षण, विज्ञान, क्रीडा, सामाजिक सेवा, उद्योजकता आणि लोकशाही नेतृत्वाची सकारात्मक उदाहरणं गावागावात निर्माण करावी लागतील. यासाठी विकासाची नवी सामाजिक भाषा निर्माण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आजच्या तरुणाला असं वाटलं पाहिजे की माझ्या गावात माझ्यासाठी भविष्य आहे, माझ्या शिक्षणाला आणि कौशल्याला मूल्य आहे, मी रोजगार मिळवू शकतो, तसंच रोजगाराचं निर्माणही करू शकतो आणि गडचिरोली सोडल्याशिवायही मी माझं भविष्य घडवू शकतो. म्हणजे गडचिरोलीचा विकास केवळ सरकारी योजना आणि पायाभूत सुविधाच्या आकडेवारीत मोजता येणार नाही, तर लोकांच्या मानसिकतेत आणि त्यांच्या आकांक्षामध्ये झालेला बदल हा त्यांच्यासाठी महत्वाचा परिणाम असला पाहिजे असं माझं ठाम मत आहे सर.
1: श्रोते हो, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात CBM म्हणजेच कॉन्फिडन्स बिल्डिंग मेकॅनिझमच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस आणि स्थानिक जनता यांच्यात परस्पर विश्वास कसा वाढवता येईल याविषयी जाणून घेऊया प्राध्यापक डॉ दिलीप बारसागडे यांच्याकडून.
0: खरं तर गडचिरोली सारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्यात प्रशासन आणि पोलीस यांची भूमिका आता केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरता मर्यादित राहिलेली नाही. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या योजना, आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगार आणि इतर मूलभूत सुविधांशी जोडण्याच्या दिशेनेही विविध उपक्रम राबवले जात आहेत. खरं तर पोलीस विभागाच्या वतीनं जे जनजागरण मेळावे राबवले जातात ना, ते CBMच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. कारण इथे पोलीस आणि नागरिकांचा संबंध ही केवळ सुरक्षा किंवा तपासापुरता मर्यादित राहत नाही, तर नागरिकांच्या सामाजिक आणि विकासात्मक गरजांशी देखील पोलीस यंत्रणा जोडली जाते. ही व्यवस्था पुढे नेत पोलीस जनता संवाद मिळावा याच्यात परावर्तित झाली ना तर अधिक फायदा होईल. म्हणजे याच्या पुढील टप्प्यामध्ये दुर्गम भागातील लोकांसाठी करिअर काउन्सिलिंग, स्किल ट्रेनिंग, एम्प्लॉयमेंट लिंकेज अशी सलग व्यवस्था निर्माण करता येऊ शकते. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी CBM शी जोडताना ग्राम पातळीवरील सेवा वितरणाची गुणवत्ता आणि लोकांचा सहभाग याला विशेष महत्व द्यावं लागेल. म्हणजे एखाद्या दुर्गम गावामध्ये शिक्षक नियमित उपलब्ध असणं किंवा आरोग्य सेवा वेळेवर मिळणं किंवा रस्ता आणि पाण्यावरचं प्रश्न जे आहेत ना, या छोट्या छोट्या पण अनुभवातनं शासनावर नागरिकांचा विश्वास निर्माण होतो. त्याच्यामुळे गडचिरोलीमध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक संघटना, महिला बचत गट यांना या प्रक्रियेमध्ये औपचारिकपणे जोडलं जाणं जेणेकरून कम्युनिटी डेव्हलपमेंट पार्टनरशिप उभी करता येईल. यामुळे शासनाचा संदेश फक्त सरकारी यंत्रणेकडून न जाता विश्वासार्ह स्थानिक व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं.
1: श्रोते हो, नक्षलवादमुक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा नवा अध्याय सर्व घटकांच्या प्रयत्नांमुळे लवकरच पूर्णत्वाला जाईल यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र. शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवण्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज आजच आपल्या मत्स्य तळ्यासाठी निवडा. दर्जेदार मत्स्यबीज, निरोगी मासे, उत्तम वाढ आणि अधिक उत्पादन. तेव्हा आपल्या मत्स्य शेतीची सुरुवात करा विश्वासाच्या मत्स्यबीजापासून. आजच संपर्क करा गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र 91 30 98 98 07 या नंबरवर. तेव्हा शेतकरी मित्रांनो, गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र, दर्जेदार बीजाची निवड, समृद्ध मत्स्य शेतीची सुरुवात.
1: शेतकरी बंधनो, कार्यक्रमात ऐकूयात गोड्या पाण्यातील मत्स्य आणि मत्स्यपालनामध्ये शीतसाखळी व्यवस्थापन. याविषयी डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्णे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला सध्या खूप मोठी व्याप्ती मिळत आहे. मासे हा केवळ मानवी आहारातील प्रथिनांचा एक उत्तम स्रोत नसून लाखो मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा देखील मुख्य आधार बनत आहे. पण मत्स्य व्यवसायात जेवढं महत्त्व उत्पादनाला आहे तितकंच किंवा किंबहुना त्याहून अधिक महत्त्व आपल्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाला आहे. कारण मंडळी, मासे हा अत्यंत नाशवंत पदार्थ आहे आणि तलावातून मासा बाहेर काढल्यापासून तो आपल्या ग्राहकाच्या ताटात पोहोचेपर्यंत त्याचा जो काही ताजेपणा असतो आणि जी गुणवत्ता असते ती टिकवून ठेवणं एक मोठं आव्हान असतं. आणि या आव्हानावरच मात करण्यासाठी आपल्याला शीतसाखळीचं व्यवस्थापन हा देखील या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा कणा मानला जातो. आणि याच शीतसाखळीमुळे आपल्या माशांचं नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतं आणि शेतकऱ्याला त्यांच्या मालाला योग्य असा भाव देखील मिळतो. मग आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गोड्या पाण्यातील मत्स्य आणि मत्स्यपालनामध्ये शीतसाखळीचं व्यवस्थापन याविषयी सविस्तर अशी चर्चा आपण करणार आहोत. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्णे यांना. आणि मॅडमकडनं आज आपण ही महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
2: नमस्कार मॅडम.
0: तर मॅडम, आजच्या कार्यक्रमात पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की मत्स्यपालनात शीतसाखळी व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्याची गरज का असते यावर काय प्रकाश टाकाल बरं?
2: हो मॅडम, हा खूप चांगला प्रश्न आहे शीतसाखळी व्यवस्थापन. तर जेव्हा आपण मत्स्यशेती करतो आणि मत्स्यशेतीमध्ये मासे काढल्यानंतर ते आपण ग्राहकापर्यंत पोहोचवतो आणि ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची जी गुणवत्ता जी असते ती टिकवून ठेवण्यासाठी कमी तापमानाची जी सलग व्यवस्था केली जाते त्याला शीतसाखळी व्यवस्थापन असे म्हणतात.
0: अच्छा.
2: यामध्ये मासे पकडल्यानंतर त्वरित थंड करणे, बर्फाचा योग्य वापर, थंड वाहतूक आणि शीतगृहात साठवण आणि बाजारपेठेत पोहोचेपर्यंत योग्य तापमान राखणे यांचा समावेश होतो.
0: निश्चितच.
2: आणि ही शीतसाखळी व्यवस्थापन जर एखाद्या एका टप्प्यावर जर तुटली तर माशांची गुणवत्ता वेगाने जी आहे ती कमी होऊ शकते.
0: बरं.
2: आता जर आपण बघितलं तर माशांच्या शरीरांमध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त आणि प्रथिने व इतर पोषक घटक मुबलक असल्यामुळे माशी जेव्हा पकडतो तर पकडल्यानंतर सूक्ष्मजीवांची वाढ आणि शरीरातील नैसर्गिक एन्झाइमद्वारे विघटन सुरू होते आणि त्यामुळे माशांमध्ये बरेचसे बदल होतात. वासामध्ये बदल होतो, त्यांच्या रंगामध्ये बदल होतो, त्यांच्या चवीमध्ये बदल होतात. आणि कमी तापमानामुळे काय होतं की सूक्ष्मजीवांची वाढ आणि एन्झायमॅटिक क्रिया जी असते ती मोठ्या प्रमाणात मंदावण्यास मदत होते. त्यामुळे माशांचा जो टिकाऊपणा जो असतो तर ते माशांच्या कापणीनंतरची योग्य थंड साखळी विशेष महत्वाची असते आणि यामुळे माशांचा टिकाऊपणाही वाढतो आणि गुणवत्तेची जी हानी असते ती कमी होते आणि बाजार मूल्य टिकून राहते आणि अन्न सुरक्षेला मदत होते.
0: वा छान. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की मत्स्यपालनामध्ये शीतसाखळीचं महत्त्व खूप आहे.
2: हो
0: नाही का? बर. आता मॅडम, मासे पकडल्यानंतर त्यांना लगेच आपल्याला बर्फात ठेवणं आवश्यक असतं का बरं?
2: हो मॅडम. आपण कारण मासा हा जो आहे हा

0: नाशवंत याच्यामध्ये मळतो म्हणजे पेरिशेबल कम्युनिटीमध्ये मळतो. तर जेव्हा आपण मासे पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याच्या शरीरातील जी जैविक प्रक्रिया जी असते ती थांबत नाही, उलट मृत्यूनंतर स्नायूमध्ये स्वविघटनाची प्रक्रिया जी असते ती सुरू होते. यासोबतच माशांच्या शरीरावर आणि आत असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ जी असते ती सुरू होऊ शकते. तापमान जर जास्त असेल तर ही प्रक्रिया अधिक वेगाने होते, त्यामुळे मासे पकडल्यानंतर शक्य तितक्या लवकर त्याचे तापमान कमी करणे हे खूप आवश्यक आहे. आपण याचं एक वैज्ञानिक दृष्टिकोन बघावं तर बर्फाचा उपयोग केल्यामुळे माशांच्या शरीरातील उष्णता जी आहे ती बाहेर काढली जाते आणि त्यांचे जे तापमान जे असते ते कमी होते. यामुळे जे सूक्ष्मजीव असतात त्यांची वाढ किंवा एन्झायमॅटिक प्रक्रिया जी असते किंवा रासायनिक बदल जे असतात ते मंदावतात आणि त्यामुळे परिणामी माशांचा जो ताजेपणा त्याचा रंग आणि वास जो असतो तो अधिक काळ टिकून राहतो. यामुळे कापणीनंतरचा पहिला नियम म्हणजे मासे पकडा आणि शक्य तितक्या लवकर थंड करा. फक्त बाजारात नेण्यापूर्वी बर्फ टाकणे पुरेसे नाही तर कापणीपासून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कमी तापमान टिकवून ठेवणे हीच प्रभावी शीतसाखळीची मुख्य संकल्पना आहे.
1: निश्चितच. तर मॅडम, माशांच्या वाहतुकीसाठी आपल्याला बर्फाचा कसा वापर करायचा आहे आणि बर्फ आणि माशांचे प्रमाण हे देखील किती असावे हे देखील आपल्याला माहित असायला हवं.
0: माशांच्या वाहतुकीमध्ये बर्फाचा उपयोग फक्त माशांना थंड ठेवण्यासाठी नसून त्याचे तापमान शक्य तितके स्थिर ठेवण्यासाठी केला जातो. माशांना स्वच्छ करून योग्य आकाराच्या बर्फासोबत थर्मल इन्सुलेशन असलेल्या पेटी ज्याला आपण शीत पेटी म्हणतो किंवा कंटेनर मध्ये ठेवले जाते. बर्फ माशांचा वर खाली आणि आवश्यकतेनुसार थरांमध्ये ठेवला तर थंडावा जो असतो तो समान रीतीने मिळण्यास मदत होते. आता जर आपण म्हटलं की बर्फाचे प्रमाण, तर बर्फाचे प्रमाण निश्चित करताना त्याचं बाहेरील वातावरणाचे तापमान, वाहतुकीचा तुमचा कालावधी किती आहे, कंटेनरचे इन्सुलेशन, माशांचे प्रमाण आणि बर्फ वितळण्याचा वेग यांचा विचार जो आहे तो करावा लागतो. सामान्यतः मासे आणि बर्फ साधारणतः 1:1 असा रेशो जो असतो तो त्या प्रमाणात जी आहे ती वापरणे ही एक व्यवहार मार्गदर्शक पद्धत जी आहे ती मानली जाते. आता बर्फ माशांना थंड करतो परंतु त्याची स्वच्छता सुद्धा अत्यंत महत्वाची असते. जर दूषित बर्फामुळे शीतसाखळी असूनही अन्न सुरक्षेचा धोका जो असतो तो निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ, स्वच्छ पेटी आणि योग्य हाताळणी या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आवश्यक आहेत.
1: खरे. आणि मत्स्यशेतीसाठी शीतसाखळीची सुरुवात ही नेमकी कधी करायला हवी?
0: जर आपण शीतसाखळीची सुरुवात जर म्हटली तर शीतसाखळीची सुरुवात बाजारात किंवा वाहतुकी दरम्यान होत नाही, तर ती जेव्हा आपण मासे काढण्याच्या क्षणापासून सुरू झाली पाहिजे. म्हणजे मत्स्यशेतीमध्ये कापणीची वेळ, मासे हाताळण्याची पद्धत, स्वच्छता, प्राथमिक थंडकरण आणि त्यानंतरची वाहतूक हे सर्व शीतसाखळीचे भाग आहे. मासे काढताना त्यांना अनावश्यक इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. जाळ्यात किंवा जमिनीवर जास्त वेळ जर ते राहिले तर त्याच्यावर शरीरावर जे आहे ते जखम होऊ शकतात आणि त्यामुळे माशांची गुणवत्ता जी आहे ती कमी होऊ शकते. आणि कापणीनंतर मासे स्वच्छ पाण्याने हाताळून त्वरित बर्फाच्या संपर्कात आणणे जे आहे ते जास्त महत्वाचं असते. शीतसाखळी म्हणजे केवळ बर्फ वापरणे असं नसते तर त्यामध्ये कापणी केल्यानंतर प्राथमिक त्याला थंडकरण करणे आवश्यक असते, त्याची स्वच्छ हाताळणी केली जाते, बर्फयुक्त साठवण करावी लागते, त्याच्यानंतर शीत वाहतूक जी आहे त्याचं व्यवस्थापन करून बाजारातील थंड साठवण ही संपूर्ण प्रक्रिया अखंड ठेवणे आवश्यक आहे. जर ह्या शीत सगळे व्यवस्थांमध्ये कुठल्याही टप्प्यावर तापमान जास्त वाढले आणि नंतर पुन्हा कमी केले तरी आधी झालेली जी गुणवत्तेची हानी आहे ती पूर्णपणे भरून निघत नाही.
1: खरे.
0: म्हणून सातत्यपूर्ण तापमान नियंत्रण हे खूप अत्यंत महत्वाचं आहे.
1: आणि मॅडम, जर माशांना वाहून नेण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या पेट्या आणि कंटेनरचा वापर करावा लागतो?
0: माशांची वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा कंटेनर मजबूत, स्वच्छ आणि गळती रोधक किंवा सहज धुता येणारा आणि शक्य असल्यास उष्णता रोधक असावा. बाजारपेठेपर्यंत

0: अंतर कमी असल्यास साध्या ज्या बर्फयुक्त पेट्या असतात त्याचा वापर करू शकतो. परंतु जर अंतर लांब असेल तर चांगले उष्णतारोधक कंटेनर वापरणे अधिक योग्य ठरते. पेटीच्या आतील भागावर घाण, रक्त, माशांचे अवशेष किंवा जुन्या वाहतुकीतील जैविक पदार्थ राहिल्यास सूक्ष्मजीवांची संख्या वाढू शकते. म्हणून प्रत्येक वापरल्यानंतर जेही आपण कंटेनर वापरतो किंवा शीतपेटे वापरतो त्यांना स्वच्छ धुणे, निर्जंतुकीकरण करणे आणि योग्यरित्या बाळगणे खूप आवश्यक आहे.
1: समजा माशांची शीतसाखळी तुटली आहे, हे जर शेतकरी किंवा विक्रेता ह्याला कळायला हवं तर ते कशा पद्धतीने ओळखू शकतात?
0: शीतसाखळीमध्ये एखाद्या टप्प्यावर माशांचे तापमान जास्त वाढले आणि त्यांना पुन्हा बर्फ ठेवले गेले तर बाहेरून ते थंड दिसू शकतात, परंतु त्यांची जी गुणवत्ता जी असते ती आधीच कमी झालेली असू शकते. त्यामुळे केवळ माशांना हात लावून थंड वाटत आहे की नाही यावर गुणवत्ता ठरवणे योग्य नाही. ताज्या माशांमध्ये सामान्यतः डोळे तुलनेने स्वच्छ, त्वचा जी

0: नंतर जेही आपण कंटेनर वापरतो किंवा शीतपेटे वापरतो त्यांना स्वच्छ धुणे, निर्जंतुकीकरण करणे आणि योग्यरित्या बाळगणे खूप आवश्यक आहे.
1: समजा माशांची शीतसाखळी तुटली आहे, हे जर शेतकरी किंवा विक्रेता ह्याला कळायला हवं तर ते कशा पद्धतीने ओळखू शकतात?
0: शीतसाखळीमध्ये एखाद्या टप्प्यावर माशांचे तापमान जास्त वाढले आणि त्यांना पुन्हा बर्फात ठेवले गेले तर बाहेरून ते थंड दिसू शकतात, परंतु त्यांची जी गुणवत्ता जी असते ती आधीच कमी झालेली असू शकते. त्यामुळे केवळ माशांना हात लावून थंड वाटत आहे की नाही यावर गुणवत्ता ठरवणे योग्य नाही. ताज्या माशांमध्ये सामान्यतः डोळे तुलनेने स्वच्छ, त्वचा जी असते ती चमकदार असते आणि मांस जो असतो तो घट्ट असतो आणि गिल्स मध्ये ताजेपणा दिसतो आणि असामान्य दुर्गंधी नसते. गुणवत्तेची जर हानी वाढल्यास अप्रिय वास असतो, चिकटपणा असतो, रंगातील बदल असतो, मांस मऊ होतो आणि गिल्स मध्ये बदल दिसू शकतात.
1: अच्छा.
0: वैज्ञानिक दृष्ट्या शीतसाखळीचे मूल्यमापन करण्यासाठी वाहतुकी दरम्यान तापमानाची नोंद ठेवणे अधिक आवश्यक आहे. साध्या तापमानापासून ते डिजिटल तापमान नोंदणी उपकरण पर्यंत विविध साधने वापरता येतात. मोठ्या व्यावसायिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक वाहतूक टप्प्याचे तापमान जे आहे ते नोंदवले जाऊ शकते.
1: अच्छा.
0: तर यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा तापमान वाढल्यानंतर बर्फ टाकल्याने आधी झालेली सूक्ष्मजीव वाढ किंवा एन्झाइमॅटिक क्रिया ही पूर्णपणे उलटत नाही. त्यामुळे हे खूप आवश्यक आहे की शीतसाखळी सातत्याने राखणे हेच गुणवत्तेच्या संरक्षणाचे मूलभूत तत्व आहे.
1: अगदीच. आणि गोड्या पाण्यातील माशांची वाहतूक आणि जिवंत माशांची वाहतूक यामध्ये आपल्याला काय फरक सांगता येईल बरं?
0: हो, ह्यामध्ये फरक आहे. फरक असा आहे की गोड्या पाण्यातील जे मासे बाजारात जिवंत अवस्थेत किंवा कापणी केल्यानंतर मृत अवस्थेत विक्रीसाठी पाठवले जाऊ शकतात, या दोन्ही प्रकारच्या वाहतुकीमध्ये व्यवस्थापन पूर्णपणे वेगळे असते. मृत माशांच्या वाहतुकीमध्ये मुख्य उद्देश हा शरीराचे तापमान कमी ठेवून सूक्ष्मजीवांची वाढ आणि गुणवत्तेची हानी कमी करणे हा असतो. परंतु जिवंत माशांच्या वाहतुकीमध्ये त्यांना श्वसनासाठी पुरेसा विरघळलेला प्राणवायू, योग्य तापमान, योग्य जल गुणवत्ता आणि पुरेशी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. जसं बंद पिशवी किंवा टाकीमध्ये मासे जास्त प्रमाणात ठेवल्यास प्राणवायूचा वापर वाढतो आणि अमोनियाचे प्रमाणही वाढू शकतो. त्यामुळे वाहतुकीचा कालावधी, माशांची संख्या, माशांचा आकार आणि पाण्याचे प्रमाण यांचा विचार करून व्यवस्था करावी लागते. म्हणून मृत माशांसाठी थंड साखळी तर जिवंत माशांसाठी जल गुणवत्ता आणि तापमान नियंत्रित वाहतूक व्यवस्था महत्वाची असते.
1: निश्चितच. आणि शीतसाखळी व्यवस्थापनामुळे आपल्या माशांना मिळणारे आर्थिक फायदे हे देखील कोणते कोणते आहेत ह्याची देखील कल्पना असायला हवी.
0: हो मॅडम, माशांची गुणवत्ता जी असते ती थेट त्यांच्या बाजार मूल्याशी संबंधित असते.
1: बरं.
0: आता कापणीनंतर जर योग्य शीतसाखळी राखली तर माशांचा ताजेपणा अधिक टिकतो.
1: बरं.
0: आणि वाहतूक व विक्री दरम्यान होणारी गुणवत्तेची हानी कमी करता येते. यामुळे बाजारात चांगल्या दर्जाचा मासा उपलब्ध करून देणे शक्य होते. परंतु शीतसाखळी नसल्यास उष्ण हवामानात माशांचे विघटन वेगाने होते. परिणामी मासे जे आहेत ते मऊ होणे, दुर्गंधी येणे, रंग बदलणे आणि ग्राहकांकडून सुद्धा ते नाकारले जाते. यामुळे निश्चितपणे आर्थिक नुकसान होऊ शकते. आणि काही वेळा असं पण होतं की शेतकऱ्याला तातडीने कमी दरात जो असतो तो माल पिकावर लागू शकतो. म्हणजे होतं हे कधी
1: बरोबर.
0: त्यामुळे ती योग्य शीतसाखळीमुळे कापणी आणि विक्री यांच्यामधील जो कालावधी सुरक्षितपणे वाढवण्याची संधी मिळते. त्यामुळे शेतकरी बाजारपेठेतील योग्य वेळ साधू शकतो आणि दुसऱ्या बाजारपेठेतही मासे जे आहे ते पाठवू शकतो. विशेषतः मोठ्या प्रमाणावर मत्स्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बाब आर्थिक दृष्ट्या महत्वाची असते.
1: अगदीच.
0: आपण जर म्हटलं तर गुणवत्ता टिकवण्याचा खर्च आणि गुणवत्तेमुळे मिळणारा अतिरिक्त बाजारभाव याची तुलना करून व्यवस्थापन करणे अधिक वैज्ञानिक ठरते.
1: निश्चितच. शेवटी जाता जाता मत्स्यपालनामध्ये शीतसाखळी व्यवस्थापनात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे आणि ह्या कोणत्या बाबी शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला हव्यात की जेणेकरून आपला हा उद्योग चांगल्या प्रकारे आपण यशस्वी करू शकलो पाहिजे?
0: शीत साखळीचं जी संकल्पना आहे

0: त्याचा मुख्य उद्देश केवळ माशांना थंड ठेवणे नसून कापणीनंतर माशांची गुणवत्ता शक्य तितकी स्थिर ठेवणे हा आहे. यासाठी तापमान नियंत्रणासोबत स्वच्छता, हाताळणी, वेळेचे नियोजन आणि योग्य पॅकेजिंग आणि वाहतूक या सर्व बाबी एकत्रितपणे महत्वाचे आहेत.
1: अच्छा,
0: मासे पकडल्यानंतर विलंब न करता थंड करणे, स्वच्छ आणि योग्य दर्जाचा बर्फ वापरणे, माशांना थेट उन्हापासून दूर ठेवणे आणि उष्णता रोधक पेट्यांमध्ये वाहतूक करणे हे मूलभूत उपाय आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी एक साधा नियम लक्षात ठेवावा, ताजा मासा, त्वरित थंडकरण, स्वच्छ हाताळणी, अखंड शीत साखळी आणि नियंत्रित वाहतूक या 5 बाबी योग्यरित्या पाळल्यास माशांचा ताजेपणा, सुरक्षितता, टिकाऊपणा आणि बाजार मूल्य मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत होते.
1: निश्चितच मॅडम, आजच्या आपल्या या महत्त्वपूर्ण अशा चर्चेतून आपल्याला हे स्पष्ट झालं की गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय हा केवळ मासे पकडण्यापुरताच मर्यादित नसून तो आपल्या ग्राहकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचणं हे देखील आपलं एक मोठं काम आहे. आणि या शास्त्राचा सर्वात महत्त्वाचा जो पाया तुम्ही सांगितला की शीत साखळीचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, की योग्य शीतसाखळीमुळे केवळ आपल्या माशांची गुणवत्ता आणि ताजेपणाच टिकून राहत नाही, आपले जे काही कष्टाळू मच्छीमार असतात, आपले शेतकरी बांधव असतात, त्यांच्या मालाला योग्य असा मोबदला देखील या माध्यमातून मिळतो. म्हणूनच तर काढणीनंतर होणारं माशांचं नुकसान टाळलं तर खऱ्या अर्थाने मॅडम आपल्याला म्हणता येईल की नीलक्रांती आपली यशस्वी होऊ शकते, नाही का?
0: हो मॅडम.
1: आणि ग्रामीण भागात आधुनिक आणि सौर ऊर्जेवर आधारित आपण कोल्ड चेनचा वापर देखील आज मला वाटतं वाढवणं ही काळाची गरज आहे, नाही का?
0: हो मॅडम, ते आहेत. आणि शीत साखळीमध्ये जर बघितलं तर वेळ आणि तापमान हे खूप दोन महत्वाचे घटक आहेत. हे जेवढे आपण त्यांना नियंत्रित राहील तेवढं त्याची गुणवत्ता किंवा हानी कमी करण्याची शक्यता असते.
1: आज ही कार्यक्रमात छानशी महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही प्रत्येक आपल्या तरुण शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण गोड्या पाण्यातील मत्स्य आणि मत्स्यपालनामध्ये शीत साखळी व्यवस्थापन याविषयी डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्णे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
1: शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवण्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज आजच आपल्या मत्स्य तळ्यासाठी निवडा. दर्जेदार मत्स्यबीज, निरोगी मासे, उत्तम वाढ आणि अधिक उत्पादन. आपल्या मत्स्य शेतीची सुरुवात करा विश्वासाच्या मत्स्यबीजापासून. आजच संपर्क करा गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र 91-30-98-98-07 या नंबरवर. तेव्हा शेतकरी मित्रांनो, गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र, दर्जेदार बीजाची निवड, समृद्ध मत्स्यशेतीची सुरुवात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भोवी पॉलिमर्स कलबुर्गी. उत्तम दर्जाचे पेट जार्स आणि पेट बॉटल्स आपल्या व्यवसायासाठी हवे आहेत तर एकदा नक्की भेट द्या भोवी पॉलिमर्स कलबुर्गी. येथे उपलब्ध आहेत बबल्स, टॉप कॅप्स, कूल कॅम्पर्स तसेच एरोप्लांट एसेसरीजची विविध उत्पादने आणि सोबतच 20 आणि 10 लिटर पेट जार्स, 200, 500 ml आणि 1 लिटर पेट बॉटल्स. तेव्हा संपर्क करा 88 84 44 94 84 या नंबरवर.
1: शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया माशाचा प्रत्येक भाग उपयोगी आणि खास याविषयी डॉक्टर सुप्रिया दादाराव मिश्रे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण पोहोचवित असतो. गेल्या काही भागांपासून मत्स्यपालनाविषयी विविध भाग घेऊन आपल्या शेतकरी मित्रांना रोजगाराच्या नवीन संधी यामध्ये कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकतात याविषयीची माहिती आपण मंडळीपर्यंत पोहोचवित आहोत. आजच्याही कार्यक्रमात आपल्याला अशीच छानशी माहिती घ्यायची आहे की जी माशाचा प्रत्येक भाग उपयोगी आणि खास हा कशा प्रकारे असेल आणि जसं की मत्स्य प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या

0: विषयावर आपण माहिती घेतलेली आहे आणि अजून देखील आपल्याला घ्यायची आहे. कारण आपण बाजारातून मासे आणतो, मासे स्वच्छ आपण करताना डोके, खवले, त्वचा, काटे, शेपटी आणि आतील अवयव देखील आपण वेगळा करतो. नाही का मंडळी? पण तुम्ही कधी विचार केला आहे का की माशांचे हे भाग आपण फेकून दिल्यानंतर त्यांचं पुढे काय होतं बरं? आणि हे खरंच टाकाऊ आहेत का की त्यांच्यापासून काही उपयुक्त आणि मौल्यवान उत्पादने आपल्याला तयार करता येऊ शकतात? हे माशाचे भाग आपल्याला खरंच उपयोगी पडत असतील का? तर हीच महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला आजच्या कार्यक्रमात घ्यायची आहे की माशातील प्रत्येक भाग आपल्याला उत्पन्नाचा नवा मार्ग हा कशाप्रकारे मिळवून देऊ शकतो. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर सुप्रिया दादाराव मेश्रे, अतिथी व्याख्याता, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर यांना. आणि त्यांच्याकडनं ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मॅडम, माशांच्या प्रक्रियेत जो निर्माण होणारा कचरा म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल?
1: सर्वात प्रथम तर आपण समजून घेऊया माशांचा टाकाऊ भाग फिश वेस्ट म्हणजे काय. मासे साफ करताना आणि त्याच्यावर प्रक्रिया करताना अनेक भाग वेगळा केला जातो. यामध्ये माशांचे डोके झाले, त्वचा, काटे, खवले, शेपटी आणि पर, तसेच अंतर्गत अवयव, त्यालाच आपण विसेरा म्हणतो, आणि माशांचे छोटे छोटे तुकडे, त्याला आपण ट्रिमिंग्स म्हणतो, हे भाग वेगळे केले जातात. तर हे सर्व भाग अनेकदा टाकून दिले जातात, त्यामुळे त्यांना आपण सामान्य भाषेत माशांच्या प्रक्रियेत निर्माण होणारा कचरा, त्यालाच फिश प्रोसेसिंग बाय प्रोडक्ट असे म्हणतो.
0: अच्छा,
1: लक्षात घ्या, आपण त्यांना फक्त कचरा न म्हणता उप उत्पादन असे म्हणू शकतो, कारण यातील अनेक भागांमध्ये अजूनही मौल्यवान पोषक तत्व आणि उपयुक्त घटक असतात. म्हणूनच आजच्या आधुनिक मत्स्य प्रक्रियेमध्ये एक नवीन विचार पुढे येत आहे, तो म्हणजे वेस्ट टू वेल्थ, कचऱ्यापासून संपत्ती.
0: छान, मस्त. पण हे पदार्थ जर योग्य प्रकारे आपण हाताळले नाही तर यामध्ये काय होऊ शकतं बरं?
1: योग्य हाताळणी तर आवश्यक आहे, पण आता आपण यावर एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की एका माशाच्या बाजारात दररोज शेकडो किलो मासे स्वच्छ केले जातात. मग माशांचे डोके, काटे, अंतर्गत अवयव आणि इतर टाकाऊ भाग कुठे जातात? जर हे टाकाऊ भाग उघड्या जागेत किंवा पाण्यात तसेच फेकून दिले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
0: अच्छा,
1: त्यामुळे काय होईल ना, दुर्गंधी निर्माण होऊ शकते, तसेच माशा झालं कीटक आणि इतर प्राणी आकर्षित होऊ शकतात. या टाकाऊ भागाचे विघटन म्हणजे डिकम्पोजिशन होत असताना पर्यावरणाचे प्रदूषण देखील होऊ शकते.
0: अच्छा,
1: म्हणूनच माशांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या उप उत्पादनाचे योग्य व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. आता हे केवळ आर्थिक दृष्ट्या फायदेशीर नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
0: निश्चितच मॅडम. आणि या माशांच्या उप उत्पादनांमध्ये मग काय मौल्यवान असतं?
1: या विषयातील सर्वात महत्वाचा भाग हा, आता माशांच्या उप उत्पादनामध्ये प्रथिने, चरबी, खनिजे, कोलाजेन आणि इतर उपयुक्त घटक असतात. जसे की माशांच्या काट्यांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यासारखे खनिजे असतात, तसेच माशांच्या त्वचेमध्ये कोलाजेन असतं. माशांच्या काट्यांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यासारखी खनिजे असतात.
0: तर मॅडम, आता माशांचे डोके आणि कचरा हे देखील आपल्याला काय म्हणावं लागेल, याला संसाधन म्हणावं लागेल?
1: आता काय होतं ना, अनेक घरांमध्ये माशांचे डोके हे पारंपरिक पद्धतीने त्याची भाजी, आमटी किंवा सूप बनवण्यासाठी वापरले जातात. पण मत्स्य प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने माशांच्या डोक्याचा उपयोग फिश मील, सूप, स्टॉक आणि इतर मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी करता येतो.
0: अच्छा,
1: हा उपयोग माशांच्या प्रजाती आणि प्रक्रिया पद्धतीवर अवलंबून असतो. म्हणूनच दिसायला टाकाऊ वाटणारे माशांचे डोके हे खर तर पौष्टिक आणि आर्थिक दृष्ट्या उपयोगी साधन. त्याचनंतर आहेत माशांचे काटे. आपण साधारणपणे माशांच्या काट्यांचे काय करतो तर ते आपण काढून टाकतो आणि फेकून देतो. पण माशांच्या काट्यांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस यासारखी खनिजे असतात. योग्य पद्धतीने प्रक्रिया करून त्यांचा उपयोग विविध पदार्थ तयार करण्यासाठी करता येऊ शकतो. तसेच योग्य प्रक्रिया आणि सुरक्षिततेची काळजी घेतल्यानंतर काट्यांपासून खजिनयुक्त पावडर किंवा पशु खाद्यासाठी लागणारे

0: घटक तयार करता येतात. मुख्य गोष्ट अशी आहे की काहीही विचार न करता ते फेकून देऊ नका, त्यामध्ये असलेल्या उपयोगाचा विचार करा.
1: अच्छा, आणि माशांची त्वचा एक मौल्यवान उप उत्पादन हे आपल्याला कसं म्हणता येईल? बरं,
0: बघा बरं, माशांची त्वचा ही देखील एक महत्वाचा उप उत्पादन घटक आहे. काय असतं ना, माशांच्या त्वचेमध्ये कोलॅजिन असते. योग्य प्रक्रिये तंत्रज्ञानाच्या मदतीने माशांच्या त्वचेपासून आपण कोलॅजिन आणि जिलेटिन सारखे पदार्थ तयार करू शकतो. ह्या पदार्थांचा उपयोग आपण अन्न, औषधी निर्मिती, सौंदर्य प्रसाधने आणि इतर उद्योगांमध्ये केला जाऊ शकतो. म्हणजेच आजची टाकाऊ वाटणारी त्वचा उद्याच्या कच्च्या मूल उत्पादनाचा कच्चा माल बनवू शकतो.
1: आणि माशांचे खवले देखील आपल्याला उपयोगाला येऊ शकतात का?
0: बरोबर बरोबर, माशांचे खवले म्हणजे फिश स्केल्स आपण जे म्हणतो, माशांचे खवले देखील सामान्यत टाकून दिले जातात. परंतु यामध्ये काही उपयुक्त सरचनात्मक प्रथिने आणि खनिजे असतात. आता सरचनात्मक प्रथिने म्हणजे काय, त्यालाच आपण स्ट्रक्चरल प्रोटीन्स म्हणतो. हे शरीराला आकार, मजबूती आणि आधार देणारे प्रथिने आहेत. आता माशांच्या खवल्यांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करताना कोलॅजिन हे सर्वात महत्वाचे प्रोटीन प्रथिने आहेत. त्या माशांच्या खवल्यांपासून कोलॅजिन, जिलेटिन आणि कॅल्शियम सारखी मौल्यवान उत्पादने मिळवता येतात.
1: अच्छा,
0: आणि याचा उपयोग आपण खाद्य, आरोग्य, सौंदर्य प्रसाधने, पशुखाद्य आणि इतर उद्योगांमध्ये करू शकतो.
1: आणि जी शून्य कचरा मत्स्य संकल्पना जी आहे, ही देखील आपल्याला एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून समजून सांगता येईल का?
0: हो हो, आता ह्या सर्व उदाहरणांमधून आपल्याला एक महत्वाची संकल्पना म्हणजे ती शून्य कचरा मत्स्य संकल्पना. ती म्हणजे काय, झिरो वेस्ट फिश प्रोसेसिंग, म्हणजे कचरा ही कमीत कमी कचरा निर्माण करणारी मत्स्य प्रक्रिया. त्याचा अर्थ अगदी सोपा आहे, माशाचा जास्तीत जास्त भाग उपयोगात आणणे आणि फेकून देण्यात येणारा कचरा कमी करणे. सामान्यतः आपण असे म्हणू शकतो, आपण मासा घेतला, खाण्यायोग्य भाग काढला आणि उरलेला तो कचरा समजतो. पण आपण असा विचार न करता, आपण असा विचार केला तर माशाचा कोणताही भाग वाया न जाऊ देता त्यापासून खाद्य पदार्थ, प्रथिनयुक्त उत्पादने, तेल झालं, कोलॅजिन, जिलेटिन, खनिजयुक्त पदार्थ, मग त्यानंतर पशुखाद्य, सेंद्रिय खत किंवा इतर उपयुक्त उत्पादने तयार करता येतात. म्हणजेच एक मासा आणि अनेक उपयोग आणि अधिक मूल्य. तीच आहे शाश्वत आणि पर्यावरणपूर्वक मत्स्य प्रक्रिया.
1: निश्चितच मॅडम, कार्यक्रमाच्या पहिल्या भागाच्या माध्यमातून आपण ही माशांचा प्रत्येक भाग उपयोगी आणि खास याविषयी छानशी माहिती सांगितलेली आहे. उर्वरित भाग देखील येणाऱ्या पुढच्या काही कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळी आपल्याला ऐकायचं आहे. तर मॅडम, ही महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही आजच्या कार्यक्रमात दिली, त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार. उत्तम दर्जाचे पेट जार्स आणि पेट बॉटल्स आपल्या व्यवसायासाठी हवे आहेत, तेव्हा भेट द्या भूवी पॉलिमर्स कलबुर्गी येथे. उपलब्ध आहेत 20 आणि 10 लिटर पेट जार्स, बबल टॉप कॅप्स, कूल कॅम्पर्स, तसेच आरओ प्लांट ऍक्सेसरीजची विविध उत्पादने. आजच संपर्क करा 88 84 44 94 84 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भूवी पॉलिमर्स कलबुर्गी.
2: शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोनवरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत.
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
2: हॅलो आकाशवाणी.

गद्दार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत.

0: असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
2: हॅलो आकाशवाणी.
0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1350 KHz वर, तसंच FM बँड 102 MHz वर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्राहून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यक शास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये आज 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चेदरम्यान हे करार झाले. या सामंजस्य करारांमध्ये 5 वर्षांसाठी व्हिसा, युवकांना परस्परांच्या देशात संधी, वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश आहे. यामुळे स्वित्झर्लंडला भारतीय कृषी उत्पादनं, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वाढायला मदत होईल. जैवतंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं.
1: हम स्विट्जरलैंड की इंफ्रास्ट्रक्चर कंपनीज को भारत में बड़े लेवल पर निवेश करने और कैपेसिटी बिल्डिंग, डिजाइन और मैन्युफैक्चरिंग में भागीदारी के लिए आमंत्रित करते हैं. फ्रेंड, साइंस और टेक्नोलॉजी सहयोग भी हमारी साझेदारी का एक मजबूत स्तंभ है. मुझे बहुत खुशी है कि हम जल्द ही हेल्थ, क्लीन एनर्जी और स्पेस जैसे प्रायोरिटी एरियाज में नए

0: ज्वाइंट रिसर्च प्रोजेक्ट्स लॉन्च करने जा रहे हैं।
1: अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणखी दृढ करण्यासही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे। दोन्ही देशांनी लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधी तयार करण्याचं निश्चित केल्याचं ते म्हणाले। भारत आणि स्वित्झर्लंडच्या मैत्रीपूर्ण संबंधांना अनेक शतकांचा इतिहास असल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले। या संदर्भातला शासन आदेश आज जलसंपदा विभागानं जारी केला। पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं। पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल। रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत। औद्योगिक क्षेत्रानं एकूण वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करण्याचं सरकारनं अनिवार्य केलं आहे। जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे। MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे। उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या। काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं। याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता। न्यायमूर्ती संगीता अग्रवाल, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह या 3 न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे। 28 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं त्यांच्या नावांची शिफारस केली। यामुळे सर्वोच्च न्यायालयातल्या महिला न्यायाधीशांची संख्या 3 वर पोहोचली आहे तर एकंदर न्यायाधीशांची संख्या 37 झाली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिओर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे। ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तवणूक कशाप्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे। सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे। ओला, उबर सारख्या ॲप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत। काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तात्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे। आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे। भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू

0: असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारतानं सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलम भारताच्या बाजूनं झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. निवृत्तीवेतन विभागानं निवृत्तीवेतनधारकांचे अनुभव आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणीतून सतत शिकायला हवं, तसंच सध्याच्या प्रणालीतल्या त्रुटी दूर करण्याच्या दिशेनं काम करायला हवं असं केंद्रीय कार्मिक आणि निवृत्तीवेतन मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित 17व्या अखिल भारतीय निवृत्तीवेतन अदालतीला ते संबोधित करत होते. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात महिला सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांची गरज सर्वोच्च न्यायालयानं आज अधोरेखित केली. या भागात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. महिलांना रस्त्यानं किंवा मेट्रोनं प्रवास करताना रात्रीच्या वेळीही सुरक्षित वाटायला हवं असं न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या पीठानं सांगितलं. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्य पदक पटकावलं. विमानाच्या इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इंडिगोनं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी इंधन अधिभार शुल्कात वाढ केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. MPSCचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेला पोवाडा आता आपण ऐकूया. रचना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आहे.

छत्रपती शिवाजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब आपल्या पुण्यात लाल महालात असताना जिजाऊ माँसाहेब शिवाजी राजे या मावळ प्रांतामध्ये भील, रामुसी, कोळी, वडार, मुसलमान त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन त्यांची विचारपूस करत आहे. त्यांची हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजारात ती कमतरता आहे याची विचारपूस करत आहे.

झोपडी मध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मासाहेब आणि शिवाजीराजे खायला लागलेले आहे. आणि याच मावळ प्रांतामधले भील रामशी कोळी वदार मुसलमानाचे पोहर शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत. आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

राजांचं शिक्षण चालू झालेलं आहे आणि एक दिवस राजांच्या बरोबर असणारी बाल सोंगडी 10-10, 12-12 वर्षाची हे पोरं हे म्हणत आहे की राजे आज आपण फेरफटक्याला जाऊया आणि राजे कुठरी खाले राजे निघाले फेरफटक्याला राजे निघाले फेरफटक्याला रोहिडेश्वरी आ

शंभो महादेवा, जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि राजांची घोडदौड चालू झालेली, राजे दौडाय लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे. हो राजे, मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात एक किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं

कोंढांना जिंकला, कोंढांना पाठोपाठ पुरंदर जिंकला। राजे किल्ल्यावर किल्ले, किल्ल्यावर किल्ले जिंकाई लागलेले आहे। आणि काय झालं म्हणा, शिवाजी राजे या रोहिणेश्वर म्हणून परत फिरले असताना पुण्याकडे एका दरीतून अचानक राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा। राजाने घोडा थांबवला। इसाजी कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं। परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा। इसाजी तू पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे। तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे। तो पळाय लागला, पळता पळता हे सांगू पटला गुडघ्याला लागलेला आहे, परत उठलेला आहे आणि परत उठत आहे। राजे राजे थांबा, राजे तो पळत येणारा ग्रस्त पळत आला। राजेचे खट्ट पाय धरले आणि सांगितलं, राजा राजा संपलो रे राजा, मला या जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही। कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं। आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा। अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी भांड पोरगी भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलांनी तिच्यावर घाला घातला, राजा संपलो। असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच। एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या। आणि एसाजी निघालेला आहे प्रण

चिका गाली आलिया म्हणून शिवाजी राजांनी तुम्हाला एशी पशी बोलवलंय. अरे कोण राजा? अरे ज्याचा बाप आदिलशहाच्या दरबारामध्ये मुजरे करतो त्याचा मुलगा राजा. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला तू नकली राजा आहे म्हणावं. नामधारी राजा आहेस, अजून तुझी नाळ वाढली नाही. ओट पिळा तर दूध न गेल. तोंड सांभाळून बोला. अरे जा. इसाजी तसाच पाठीबाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तानाजी राजे पाटील मगरूर आहे. काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाढली नाही. ओट पिळा तर दूध घेईल. तानाजी मालुसरे बाजून उभे होते. तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वळ्या. हे साजी, अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीतीस काय? पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितलं, एसाजी तानाजी, एसाजीनं केले ते बरोबर आहे. बाबा आपले नाव? रामजी. आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी. एसाजी रामजीला घोड्यावर घ्या, निघा आमच्या बरोबर. आणि राजे निघालेले. राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा. नाही, या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे. या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं बाळ, माझ्या माता भगिनी. नाही, या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे. या विचारामध्येच राजे पुण्याला आले. आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेले आणि सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. आणि

आजची वेळ. रांजे गाव गाड झोपी गेलेलं होत. त्या रांजे गावाला दोन ईशा होते, तिथं पहारेकरी होते. ईसाजीनं काय केलं, पहारेकऱ्यानं धरलं, तोंडात बोळा कुंबला बांधून ठेवलं. गावात प्रवेश केला, रांजे गाव झोपी गेलेला. ईसाजीनं विचार केला, गाव पाटलाच आहे. आता आपण जर पाटलाच्या वाड्यावर गेलो, पाटलाला धरलं,

पुण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे मां साहेबांच्या दर्शनासाठी आलेले. मां साहेबांचं दर्शन घेत असताना मां साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज मां साहेबांना वेगळाच वाटत होता. आणि मां साहेब बोलल्या, शिवबा, आज सणासुदीचा पोशाख केलास, नकली राजा. शिवबा, काय बोलताय तुम्ही? मां साहेब नामधारी राजा. शिवबा, तुम्ही काय बोलता? आमच्या काय? मां साहेब दरबारी चला, कळेल तुम्हाला. येते बाबा. जिजाऊ मां साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी, अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातनं पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला, काय म्हणताय? प्रणाम मां साहेब, प्रणाम शिवाजी राजे. प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर

पर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. काय रामजी, हाच का तो राजे? राजे याच निशाणी माझ्या मुलीची आबरुटली. राजा याला जिवंत ठेवू नका. काय पाटील, आणि ऐकतो ते खरं आहे का? मा साहेब मला न्याय होय. पाटील आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल. ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जाते. मा साहेब, पाटील तू जशी आता गायवाया करतोय त्यावेळी त्या मुलीनी अशीच गायवाई केल्या नका. पाटील माझ्या माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील माझ्या अंगाला हात लावू नका. पण नीच, तुला तिची माया आली नाही. ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि काय झालं? पाटला

छत्रपती शिवरायांनी कितव्या वर्षी केलं म्हणाल? यावेळी राजांचं वय किती होत? वयाच्या 14 वर्षाला राजांचं वय होत.

श्रोते हो, आत्ताच आपण सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेला पोवाडा ऐकलात. रचना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची होती. लोकसंगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा. कुमुद भागवत यांनी गायलेलं कुसुमाग्रज यांचं गीत ऐकूया.

कुमुद भागवत यांनी गायलेलं हे गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. रचना कुसुमाग्रज यांची होती. भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया भीमराव पांचाळे यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत आता प्रसारित करत आहोत मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन राग यमन. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यानं तबला साथ अमित मिश्रा यांनी केली आहे. ऐकूया तर मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन राग यमन.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिलिंद रायकर यांचं यमन या रागातील व्हायोलिन वादन ऐकलं. त्यांना तबला साथ केली होती अमित मिश्रा यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अठराशे 1872 जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सई काटदरे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे मारू बिहाग. त्यांना तबला साथ केली आहे कौस्तुभ दिवेकर यांनी तर हार्मोनियम साथ आहे निनाद जोशी यांची. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत रसिया आओना, तर द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत तडप तडप पियाविना. ऐकूया सई काटदरे यांचं मारू बिहाग या रागातील शास्त्रीय गायन.

गायन ऐकलं. त्यांना त्यांच्या शास्त्रीय गायनात तबला साथ केली होती कौस्तुभ दिवेकर यांनी, तर हार्मोनियम साथ होती निनाद जोशी यांची. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे।
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजत आहेत। प्रथम ऐकूया ठीक 11 वाजता समाचार आणि त्यानंतर न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित। आम्ही सहक्षेपित करत आहोत।